नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948, 10 जून 2026। पहाटेचे 5:50 आणि 35 सेकंद झालेली आहेत। आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत। या प्रातकालीन सभेत मी रुचा नामजोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी।

0: श्रोते हो, आपण ऐकत होता उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली गुजरी तोडी रागातली ही धून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करतोय गिर्वाणवाणी. यामध्ये आज ऐकूया ब्रह्मानंद रचित हरिशरणाष्टकम, कविता खरवंडीकर यांच्या स्वरात.

गिरवाण वाणीमध्ये आपण ऐकलत ब्रह्मानंद रचित हरिशरणाष्टकम, कविता खरवंडीकर यांच्या स्वरात. श्रोतेहो, उद्याच्या गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकाल पारंपरिक गुरुस्तोत्र पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:59:35 झालेली आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

प्रभात वंदन कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीतबद्ध केली आहे वर्षा आंबेकर यांनी.

देवकी पंडित यांच्या स्वरातली ही रचना होती संत नामदेव महाराज यांची. संगीतबद्ध केली होती विलास पाटील यांनी. प्रभात वंदन कार्यक्रमातलं यानंतरचं भक्तिगीत आहे रमेश अणावकर यांचं, संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत होतं अण्णा जोशी यांचं, संगीतबद्ध केलं होतं नीळकंठ अभ्यंकर यांनी. श्रोते हो, प्रभात वंदन कार्यक्रमात या भक्तिगीतानंतर आता ऐकूया चिंतन या सदरात आश्लेषा महाजन यांचे विचार.
1: जीवनवाहिनी नद्यांची महती श्रुती स्मृती पुराणात आणि अन्य प्राचीन साहित्यात आहे, तशी संत साहित्यातही विपुल आहे. संत जनाबाईला दळिता कांडिता सोबत करणारा विठ्ठल तिच्यासह नदीवर पाणी भरायलाही जातो. जनी जाय पाणी यासी मागे धावे ऋषिकेशी हा अभंग अतिशय हृदय आहे. संत साहित्यात इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा, गंगा, यमुना इत्यादी नद्या वाहतात. एरवी लोकमाता असलेली नदी तुकोबांना मात्र बहिणीसारखी वाटते. ते म्हणतात, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. समर्थ रामदास शिवथरगळ इथल्या धबधब्याचं तंतोतंत वर्णन करतात. गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे. अनेक कविता आणि गीतं नदीचं गुणगान करतात. नदी ही कविवर्य ग दि माडगुळकर यांची कविता वर्षभराच्या जलचक्राचं काव्यात्म चित्रण करते. तर संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही हे चित्रपट गीत वेगळंच जीवनदर्शन घडवतं. नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग ही कविवर्य नाग देशपांडे यांची कविता नवथर प्रेमाचे विभ्रम दाखवते. तर कविवर्य भारा तांबे यांची कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी ही विरह कविता व्याकुळ करते. कविवर्य दया पवार यांची पाणी कुठवर अलग बाई ही कविता ग्रामीण स्त्रीची व्यथा मांडते. तर नदीला अडविले कोणी नदीला कोंडले कोणी ही कवयित्री अंजली कुलकर्णी यांची रूपक कविता नदीच्या आणि स्त्रीच्या उपेक्षेची जाणीव करून देते. अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा नदी खळखळत असते. जिस देश में गंगा बहती है हम उस देश के वासी है किंवा तू गंगा की मौज में जमुना की धारा अशी चित्रपट गीतं म्हणजे सुद्धा आपल्या संस्कृतीत अविरत वाहणाऱ्या लोकमातेविषयीची जलवंतीविषयीची कृतज्ञता आहे. अतिवृष्टीनं महापुराचे संकट, धरणांमुळे उद्भवणाऱ्या आपत्ती, विस्थापन, दुष्काळ, स्थलांतरे अशा अनेक विषयांना ललित कलाकृतींनी कवेत घेतलेलं आहे, ज्यात नदी पार्श्वभूमीवर आहे. पण संस्कृतीमध्ये वंदनीय असलेली नदी प्रत्यक्षात मात्र दुर्दैवानं उपेक्षित आहे. आज आधुनिकीकरणाची आणि महानगरीकरणाची मगरमिठी पडलेल्या अनेक नद्यांची अवस्था दयनीय आहे. उदाहरण म्हणून पुण्यातील जलवाहिनींविषयी बोलायचं तर मुळा मुठा या पुण्याच्या नद्यांचं, तसंच पवना, रामनदी आणि देवनदी या तीन दिशातून वाहणाऱ्या उपनद्यांचं आरोग्य धोक्याची पातळी ओलांडते. नदीकाठावरचं अनियंत्रित शहरीकरण, गगनचुंबी इमारतींचे विकराळ डोलारे, नदीत प्रक्रिया न केलेलं सांडपाणी सोडणं, वाळूचा अनिर्बंध उपसा, विकासाच्या

0: सदोष संकल्पना यामुळे आज नद्या जीव मुठीत घेऊन कशाबशा वाहतायत. ज्या नदी जलाला आपली संस्कृती पवित्र तीर्थ म्हणते तेच घातक रसायनांनी जलपर्णींनी विषारी झालंय. भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात पर्वत आणि नद्यांचे नकाशे असतात. पर्वताच्या कुशीतून उगम पावणाऱ्या जीवनवाहिन्यांचं जाळं त्यात असतं. लहान मुलं डोंगरातून खळखळणाऱ्या नदीचं आणि नावाड्याचं चित्र काढतात. हे सारं केवळ कागदावरच न राहो, आपल्या संस्कृतीत प्रतिबिंबित झालेलं नदीचं बहुविध आख्यान पुन्हा वास्तवात येवो. स्वार्थी चंगळवादी भोगवादाला जलसाक्षरतेचे कृतिशील धडे मिळवत, व्यवस्थेला पंचमहाभूतांचं रक्षण आणि हरित क्षेत्राचं संवर्धन करण्याची विवेकदृष्टी मिळो. भावी पिढ्यांना निरामय सुंदर जीवनदायी नद्यांची भेट मिळो, हीच विश्वात्मक देवाला प्रार्थना.
1: चिंतन या सदरात आश्लेषा महाजन यांचे विचार आपण ऐकलेत आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:30 वाजलेले आहेत. जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. या रुपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. सकाळी 7:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर याविषयी डॉ जुनैद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा आपण ऐकाल. 6:50 परिसरमध्ये स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत याचाही भाग दुसरा आपण ऐकाल. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेले आहेत, ते आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आणि 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, तर 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 आज जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची, हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी याचा भाग 45वा, यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतले प्रभावी खलनायक तसंच दिग्गज चरित्र अभिनेते आणि 2012 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्राण किशन सिकन यांच्या कारकिर्दीचा आढावा. लेखन डॉ मिलिंद दामले. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. स्थानिक निवेदन आपण ऐकाल आज 10:10. 10:15 विशेष वार्ता हा कार्यक्रम, यामध्ये बालभारतीतर्फे नुकतीच काही इयत्तांची नवीन पुस्तकं प्रकाशित करण्यात आलेली आहेत, त्या अनुषंगाने बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. 10:30 हिंदी चित्रपट संगीत.

आज सकाळी 11 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रेवा नातू यांनी गायलेला राग मंगल भैरव, तसंच रात्री 10:30 ला रेवा नातू यांच्याच राग गायनात राग असेल जनसंमोहिनी. आज सकाळी 11:30 ला आम्ही यामध्ये ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्माता दिग्दर्शक

0: दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग चौथा संवादक आणि सादर करते संजय भुजबळ. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ यामध्ये विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजता एनसीआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणीमध्ये स्टेट युन या सदरात 11 जून या महान गांधीवादी शिक्षक लेखक समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. लेखन स्वानंद गोडबोले. सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:30 क्रीडा विश्वामध्ये किकबॉक्सिंग खेळाविषयी वरिष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकट खेळाडू आणि रेफरी विघ्नेश मुरकट तसंच आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू अश्विनी जांभळे यांच्याशी संवाद. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात माझं आठवणीतलं गाव याचा भाग पहिला लेखन आणि निवेदन दादाभाऊ यशवंत तांबे तसंच कृषीवाणी आणि शेवटी बाजारभाव. सादर करते धीरज केदारी. 7:45 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा आपण ऐकाल. आणि 10:30 हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो ही होती आमच्या आज दिवसभरात सहक्षेपित आणि प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. दिनविशेष आता ऐकूया. सादर करते मुझम्मिल पटेल.
1: श्रोते हो आज आहे 10 जून. या दिवसाचं ऐतिहासिकदृष्ट्या काय महत्व आहे ते पाहूया. 1768 साली या दिवशी माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामध्ये धोडपची लढाई झाली आणि त्यामध्ये राघोबादादा पराभूत झाले. अमेरिकेतल्या ओहायो इथं बॉब स्मिथ आणि बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स एनॉनिमस या संस्थेची स्थापना केली. मद्यपानाच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करणारी ही संस्था जगभरामध्ये अनेक शाखांद्वारे काम करते. 1966 साली या दिवशी नाशिक इथं रशियन बनावटीच्या मिग विमानांच्या उत्पादनाला सुरुवात झाली. 1977 एपल कॉम्प्युटर्सचा एपल 2 हा संगणक बाजारात आला. एपल 2 मुळे पर्सनल कॉम्प्युटर्सच्या बाजारपेठेमध्ये एपल कंपनीनं पाऊल ठेवलं. 10 जून 2003 या दिवशी स्पिरिट रोवर ही बग्गी मंगळाकडे रवाना झाली. आजचा दिवस जन्मदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 1908 भारताचे लष्कर प्रमुख पद्मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचा जन्म. 1948 ते 1949 या काळामध्ये त्यांनी हैदराबाद संस्थानचे लष्करी प्रशासक म्हणून काम केलं होतं. पुढे 1962 ते 1966 या काळामध्ये ते भारताचे लष्कर प्रमुख होते. नेत्रशल्यविशारद के भालचंद्र यांचा जन्म 1924 साली या तारखेला झाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1982 पासून आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये दृष्टीदान दिन म्हणून पाळण्यात येतो. 1938 भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म. भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म 1955 साली या दिवशी झाला. 1980 सालची ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या पदुकोण यांनी 80च्या दशकात जगातल्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान मिळवलं होतं.
2: आय डिड नॉट प्ले टू प्लीज एनीबडी. आय जस्ट वॉन्टेड टू सी व्हॉट आय वॉज केपेबल ऑफ, यु नो, सो दॅट केप्ट मी गोईंग. आय डिसाइडेड दॅट यु नो एव्हरी ट्रेनिंग सेशन आय अटेंड आय विल पुट इन माय 100% एफर्ट अँड यु नो लीव द रेस्ट, यु नो, व्हॉट एव्हर आय वॉज केपेबल ऑफ. Right now I have no regrets because I know that, you know, whatever I could do, whatever was in my hands, I have, you know, put in the full effort and I couldn't have done anything more under the circumstances.
1: आजचा दिवस स्मृती नसणारी काही नावं अशी आहेत. 1836

0: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे एम्पियर यांचं निधन. गुजराती लेखक आणि समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचं निधन 2006 साली या दिवशी झालं. आपल्या लघुकथा आणि एकांकिकांसाठी ते प्रसिद्ध होते. 10 जून हा अभिनेता जीवन यांचा स्मृतिदिन. 1987 साली त्यांचं निधन झालं. ओंकारनाथ धर हे मूळ नाव असलेले जीवन आपल्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते.
1: लक्ष्मी देवी की जय. अबे ओ नंदो, हुआ के नहीं, अभी और कितनी देर लगाएगा, निकाल इसे बात, निकाल.
0: सुमारे 60 पौराणिक चित्रपटांमध्ये त्यांनी नारदाची भूमिका केली होती. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन. 2019 साली त्यांचं या दिवशी निधन झालं. ययाती, तुघलक, हैवदन यासारखी गाजलेली नाटकं लिहिणाऱ्या कर्नाड यांचा ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता.
2: हिटलरच्या गुप्त पोलीस दलाचा प्रमुख फील्ड मार्शल हरमन गोहरिंग याने एकदा असं म्हटलं होतं, संस्कृती हा शब्द कानावर पडता क्षणी मी ब्राउनिंग शोधू लागतो. ब्राउनिंग या शब्दाने त्याला इंग्रजी कवी रॉबर्ट ब्राउनिंग सुचवायचा नव्हता, तर ब्राउनिंग नावाचं एक रिव्हॉल्व्हर त्याला अभिप्रेत होत. गोहरिंगने नेमकं ओळखलं होतं की समृद्ध आणि ओजस्वी सांस्कृतिक वातावरण जुलूमशाहीला मारक ठरेल, तिचा उपहास करेल. शत्रूच्या ताब्यातल्या अणुबॉम्बपेक्षा आपल्या समाजातल्या एखाद्या चित्रकाराच्या रेखाचित्रापासून आपल्याला जास्त धोका संभवतो, तो आपला जवळचा म्हणून खरा शत्रू असतो.
3: दिनविशेष आपण ऐकलेत. यानंतर कृषीवाणी या सदरामध्ये ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पूर्व मोसमी पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेल्या पिकांची, फळांची आणि भाजीपाल्याची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, तसंच पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. पावसाची शक्यता असल्यानं कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो पावसाची उघडीप बघून करावी. खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करावी. जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाचं नियोजन केल्यास उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणांची निवड करावी. एक नांगरट 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि शेवटच्या कुळवणी आधी आवश्यकतेनुसार तसंच उपलब्धतेनुसार कंपोस्ट खत किंवा शेणखत शेतामध्ये मिसळावं. पिकाचे कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकाची फवारणी करताना ती वेगवेगळी करावी. कोणत्याही पिकावर कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारताना त्या पिकाकरिता त्या रासायनिक औषधाचा लेबल क्लेम असल्याची खात्री करूनच वापर करावा. भाजीपाला पिकं जसं की वांगी, भेंडी आणि गवार इत्यादींच्या लागवडीनंतर रस शोषक किडींच्या जैविक नियंत्रणासाठी पिकाच्या अवस्थेनुसार पिळवे चिकट सापळे, सापळा पिकं, जैविक बुरशीनाशकं यांचा वापर करावा. आवश्यकता असल्यास रासायनिक कीड आणि बुरशीनाशकाचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, विहीर पुनर्भरण आणि कूपनलिका पुनर्भरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. पाणलोट क्षेत्रात योग्य ठिकाणी शेततळी खोदून वाहून जाणारं पाणी शेततळ्यात साठवावं. आता ऐकूया पीकनिहाय सल्ला. ऊस पिकाची वाढीची अवस्था आहे. ऊस पिकातील खोड किडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस 5-6 ट्रायकोकार्ड 15 दिवसाच्या अंतरानं प्रति हेक्टरी वापरावेत, तसंच 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरावेत. मका पिकाची काढणी ते साठवणूक करण्याची अवस्था आहे. मका पिकामध्ये अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG 8 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पीक काढणी अवस्थेत आलेलं असल्यास त्याची काढणी करावी. साठवण कोंडट किंवा ओलसर जागेवर करू नये. पावसाळ्याच्या सुरुवातीला हुमनी किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. हुमनीपासून पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी हुमनीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर

हुळ, बोर, लिंबू या झाडांवर पाना खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा, त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट होईल. हुमणी अळीच्या जैविक नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोपली परोपजीवी बुरशी 20 किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळावं. केळी पिकाची वाढीची अवस्था आहे.

0: आपली परोपजीवी बुरशी 20 किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळावं. केळी पिकाची वाढीची अवस्था आहे. पावसाची शक्यता असल्यानं झाडं पडू नये म्हणून आणि वजनानं मोठ्या असलेल्या घडाला गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलिप्रोपिलिनच्या पाट्यांच्या सहाय्यानं आधार द्यावा. मातीतील ओलावा टिकवण्यासाठी आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन करणं फायदेशीर ठरेल. नवीन लागवड मृगबागसाठी शेत तयार करावं. लागवडीसाठी कंद निरोगी आणि जातीवंत बागेतूनच निवडावेत. वादळी वाऱ्यापासून बागेच्या संरक्षणासाठी सजीव कुंपणाचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, जनावरांच्या व्यवस्थापनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या फुले अमृतकाळ या पशुसल्ला मोबाईल ऍपचं लोकार्पण करण्यात आलं आहे. या ऍपद्वारे आपण पशुसल्ला आपल्या मोबाईलवर मिळवू शकता. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. यानंतर पावणेसातला आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण प्रोस्टेट काय असतं, त्याचं कार्य कुठलं असतं आणि प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
1: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाही आहे की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं दिसतात. सर्वात आधीचे जे लक्षणं असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास चालू होते, ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्टम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे, दोघांमध्येही हे सिम्टम दिसतात, आम्हाला लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे वयोमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण अशी जर लक्षणं आहेत तर त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे, हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्समध्येही जातो, तर ऍडव्हान्स स्टेजमध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजार जो आहे वयोमानातच आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे, ही सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला तर आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे, कारण की जर आपण हे मिस केलं तर तो हळूहळू कॅन्सर वाढतो. हा कॅन्सर जनरली स्लो वाढणारा आहे, तो हळूहळू वाढतो, त्याच्यामुळे लक्षणं खूप सारी दिसून येत नाही भरपूर रुग्णांमध्ये, आणि लेट लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळी कॅन्सर जो आहे तो स्टेज 4 मध्ये गेलेला असतो.
0: डॉक्टर, आपण वयाचा उल्लेख केला 50-55 वय, तर याला वयाचं बंधन आहे का?
1: हो, याला वयाचं बंधन आहे. नॉर्मली जेही प्रोस्टेट कॅन्सर आहेत ते जनरली 50-55 वर्षानंतरच आम्हाला दिसून येतात. जसं जसं वय वाढते तसं तसं इन्सिडन्सही त्याचा वाढत जाते आणि वयोमानानंतरच प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. तर दोघेही आजार जे आहेत ते 50 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. तर वयाचा एक मोठा भाग आहे याच्यामध्ये.
0: डॉक्टर, यासोबत यामागे कुठली कारणं दडलेली असतात, का होतो हा?
1: हे बघा, याच्यामध्ये असं स्पेसिफिक एक्सटर्नल कारण आपण सांगू शकत नाही. मेनली जे आहे ते जेनेटिक म्युटेशन असतात, म्हणजे जे आपण म्हणतो की जेनेटिक चेंजेस असतात बॉडीमध्ये होतात, आणि त्याच्यामध्ये मग जसे बाकी कॅन्सरमध्येही जेनेटिक म्युटेशनचा फार मोठा भाग आहे, असंही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशन असतात ते होतात आणि त्या कारणाने कॅन्सर चालू होतो. तसं बाहेरून आपण पर्टिक्युलर कारण त्याला देऊ शकत नाही, जसं बाकी कॅन्सरमध्ये काही गोष्टी आहेत, तर असं डायरेक्टली कोरिलेशन याच्याशी नाही आहे. हे आपल्या आपच सुरू होतात आणि

0: याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणे आणि लक्षणं लवकर पकडणे फार गरजेचं आहे. मुख्य असं कारण एक्स्टर्नल कारण नाहीये, जे काही आहे ते एक पर्टिक्युलर एज आहे, हे एक एज नंतरच सुरू होते. आणि काही काही जसं आपण म्हणतो की फॅमिलियल आहे, तर काही रुग्णांमध्ये फॅमिलियली ही म्युटेशन असतात की जे जनरेशन टू जनरेशन पास होतात, अशा रुग्णांमध्ये त्याची रिस्क जास्त असते. तशा रुग्णांमध्ये आम्ही लवकर, म्हणजे एखादा वडिलांना झाला आहे आणि मुलगा आहे, तर त्याला आम्ही म्हणतो की कमी वयामध्येच तुम्ही स्क्रीनिंग सुरू करा, लवकर जे डिटेक्शन टेस्ट आहे ते लवकर चालू करा आणि त्यांना आम्ही अलर्ट राहायला सांगतो.
1: हा म्हणजे अनुवंशिकता
0: याच्यामध्ये एक भाग आहे.
1: अनुवंशिकतेचे किती पर्सेंटेज असतात?
0: अनुवंशिकतेचे पर्सेंटेज कमी आहेत, म्हणजे खूप जास्त अनुवंशिकता नाहीये. पण ज्या रुग्णांमध्ये मल्टिपल कॅन्सर असतात, रिलेटिव्हमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर चालू आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जेनेटिक म्युटेशनची जी टेस्टिंग असते ती करून घेतो, कारण की बाकीही कॅन्सर त्या म्युटेशनमध्ये होऊ शकतात. तर अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आजकाल सगळ्या रुग्णांमध्ये जेनेटिक म्युटेशन आम्ही ऍडवाइस करायला सुरू केलेलं आहे. आता
1: डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल दुपारी 2:05. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग दुसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू
0: दीपाली मॅम. आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत, तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का? आपल्याला काय वाटतं याविषयी?
1: हो नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात, तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ एक नोकरी म्हणून आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युली हे आहे की त्या निसर्ग प्रति असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे कामध्ये करत असतात. अनेक महिला महिनोन महिने कुटुंबापासून दूर राहून जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये रेंजर्स हे बुक लिहिलं, दॅट इज वुमन रिशेपिंग द कन्झर्वेशन, या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर आणून संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आज आपण बघतो की क्लायमेट चेंज या काळामध्ये इंडिजिनियस नॉलेज अत्यंत महत्वाचं ठरत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्र हे पुरुष प्रधान मानलं जायचं, पण आज महिला सिद्ध करत आहेत की संवेदनशीलता

0: नेतृत्व आणि धैर्य यांची सांगड घातली तर पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी आम्ही वनदुर्गा सन्मान या पुरस्काराची 2019 पासून सुरुवात केली. निसर्ग संवर्धनाचे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांना हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतो. यातील पुरस्कार प्राप्त वुमन रेंजर्स आज अनेक तरुण मुलींसाठी रोल मॉडेल्स बनल्या आहेत. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन महिला वनरक्षकांच्या क्षमता विकासासाठी, त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.
1: खरंच खूप चांगलं असं आपलं हे कार्य आहे. महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅम, अगदी खूप छान आपण माहिती सांगितली. यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम पुनः प्रसारित होईल दुपारी 2:10. यानंतर ठीक 6:55 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचिका रचा झा. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य भारतस्य दीर्घतमः निर्वाचितः प्रधानमन्त्री अभवत्. श्रीमोदी 2014 मई मासस्य 26 दिनांके कार्यभारं स्वीकृतवान् आसीत्. असौ पण्डित जवाहरलाल नेहरू इत्येतस्य समयम् अतिक्रमितवान् यः प्रथमवारं 2015 मई मासस्य 13 निर्वाचित प्रधानमन्त्री रूपेण शपथवचनं स्वीकृतवान् तथा 64 मई मासस्य 27 यावत् स्वीय सेवां प्रदत्तवान्. निर्वाचित प्रधानमन्त्री रूपेण पण्डित नेहरू वर्यस्य कार्यकालः 98.3 यावत् आसीत्. 2014 मई मासस्य 26 अद्य 26 जून मासस्य 10 यावत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः कार्यकालः निरन्तरं 99.3 यावत् जातः. येन श्रीमोदी भारतस्य इतिहासे सर्वाधिकावधि पर्यन्तं निर्वाचित प्रधानमन्त्री अभवत्. एतस्मिन् अवसरे वैश्विक नेतारः प्रधानमन्त्रिणे नरेन्द्र मोदिने शुभकामनाः प्रदत्तवन्तः. श्रीलंकायाः राष्ट्रपतिः अनुरा कुमार दिसा नायका एकस्मिन् पत्रे लिखितवान् यत् एषा उपलब्धिः न केवलं मोदी वर्यस्य कार्यकालस्य वर्षाणां प्रमाणमस्ति अपितु विश्वस्य बृहत्तमस्य लोकतन्त्रस्य जनानां तस्य नेतृत्वे पुनः पुनः स्थापितस्य विश्वासस्य प्रमाणमस्ति. एतदतिरिच्य पापुआ न्यूगिनी देशस्य प्रधानमन्त्री जेम्स मायापे, त्रिनिदाद टोबैगो देशस्य प्रधानमन्त्री कमला प्रसाद विसेसर च प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी वर्याय शुभकामनाः अयच्छताम्. राष्ट्रिय जनतांत्रिक संयुत्याः उपवेशनमेकम् अद्य नवदिल्ल्याम् आयोजयिष्यते यत्र अस्याः संयुत्याः प्रशासनस्य 12-वर्षपूर्त्यवसरे तथा प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः दीर्घसमयपर्यन्तं निर्वाचित प्रधानमन्त्री भवितुम् उपलक्ष्ये उत्सवः भविष्यति. प्रधानमन्त्रिणं मोदिनं भाजपादलस्य शीर्षनेतृत्वं च समेत्य संयुत्याः सर्वे घटकाः उपवेशने भागं ग्रहीष्यन्ति इति आशास्यते. एतस्मिन् उपवेशने अनया संयुत्या शासितानां सर्वेषां 22 केन्द्रशासितप्रदेशानां च मुख्यमन्त्रिणम् उपमुख्यमन्त्रिणं च समेत्य सर्वेषां घटकानां नेतारः अपि सम्मिलिताः भविष्यन्ति. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी ह्यः कुवैत देशस्य प्रमुखेण शेख मिशा

0: अल अहमद अल जबर अल सबाह इत्यनेन सार्धं दूरभाषेण संवादम अकरोत। उभौ नेतारौ पश्चिम एशियायां परिवर्तित सुरक्षा परिस्थितिम आलक्ष्य परस्परं विचार विनिमयं कृतवन्तौ। प्रधानमन्त्रिणा क्षेत्रे विवर्धित आततिपूर्ण विषये गंभीरा चिन्ता प्रकटिता तथा कुवैतस्य सार्वभौमिक प्रादेशिक अखण्डताम् विरुध्य विहिताक्रमणान् प्रति भारतस्य प्रतिज्ञा पुनः प्रतिपादिता। असौ शान्तेः स्थैर्यस्य च पुनः स्थापनार्थं चिन्तां न्यूनीकर्तुं संवादं पारस्परिक सहभागितां च दृढयितुं पुनरपि आह्वानम् अकरोत्। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः अद्यारभ्य बुल्गेरिया फिनलैंड देशयो द्विदिवसीय आधिकारिक यात्रायां भविष्यति। विदेशमन्त्रालयेनोक्तं यत् डॉ जयशंकरः बुल्गेरिया देशस्य स्वीय यात्रावधौ तत्रत्य नेतृत्वेन सह मेलनं करिष्यति तथा स्व समकक्षेण सह चर्चां विधास्यति। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 झालेले आहेत। काही क्षणात प्रसारित करणार आहोत आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: ऐकूया आजचा विचार। हे जग सुंदर आहे, आपल्या पश्चातही हे जग पाहायचं असेल तर नेत्रदान करा, कारण नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
5: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
1: ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा। हे जग सुंदर आहे आणि आपल्या पश्चातही हे जग पाहायचं असेल तर नेत्रदान करा, कारण नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे। श्रोते हो, आजच्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त हा होता आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
1: आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी।
7: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार।

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे। नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोतेहो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत।
4: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही। ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय।
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे।

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता

अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलैनंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामीनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे.

21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद होत आहेत.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे.

0: सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका। मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत।
2: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही। ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय।
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे।
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 7:24 आणि 45 सेकंद झालेले आहेत। यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की मोबाईल म्हणा किंवा समाज माध्यम यामुळे कुठेतरी घराघरातला संवाद हरवत चाललाय आणि त्याचा दुष्परिणाम हा डोळ्यांवर सुद्धा होताना दिसतोय. अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर अगदी सर्रास खूप होताना दिसतोय. स्क्रीन टाईम वाढला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आणि त्याचे काही दुष्परिणाम डोळ्यांवर होतात का?
1: नक्कीच. या वर्षीचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे की लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांवर प्रेम करा, म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाईम जो आहे, जो तुमचा दिवसभरात जर त्याचा अतिवापर असेल स्क्रीनचा, तर यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात. डोळे कोरडे पडणं किंवा जास्त लाईटमुळे डोळ्याची बाहुली आकुंचन पावणं, असे युवा पिढीमध्ये हे जास्त परिणाम दिसतात. तसेच 40 नंतर आपल्या डोळ्यांची नेहमी तपासणी करून घेणं, कारण बरीचशी आजार अशी असतात की जी त्याची आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीत किंवा त्याचे आपल्याला काही त्रास नसतो. उदाहरणार्थ काचबिंदू, ह्याचा आपल्याला काही त्रास नसतो, परंतु हा हळूहळू नजर लोप पावणारा आजार आहे. त्यामुळे वयाच्या 40 नंतर नियमितपणे नेत्र तपासणी करणे, चष्म्याचा जर नंबर असेल तर त्याची नेहमी त्याचं तपासणी करून जर बदल झाला असेल तर तशा पद्धतीने उपाययोजना करणे. त्यानंतर आपल्याला जर मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असतील तर डोळ्याचं जे नेत्रपटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण नेहमी तपासणी करायला पाहिजे.
0: जसं की तुम्ही म्हणाला की युवा वर्गामध्ये सध्या स्क्रीन टाईम वाढलाय, तर या युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष असा काही सल्ला द्याल का?
1: आधीच्या काळामध्ये जसं पुस्तकी ज्ञान म्हणायचो तसं परत पुस्तकांवर यायला

0: पाहिजे. आजकालच्या जगामध्ये मुलं स्क्रीनवरती अभ्यास करतात आणि त्याच्यातून येणारे जे लाईट असतात जे की डोळ्याला घातक होऊ शकतात, त्यामुळं हा स्क्रीन टाइम जो आहे त्याच्यावर थोडा निर्बंध घालला पाहिजे आणि म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाही.
1: त्यासाठी मला वाटतं आधी घरातून जनजागृती
0: झाली पाहिजे, पालकांमध्ये थोडी जनजागृती
1: करणं खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, सध्या देशात आणि आपल्या राज्यात कॉर्नियल ब्लाइंडनेसची परिस्थिती कितपत गंभीर आहे?
0: सध्या आपल्या देशात तसं पाहिलं तर दरवर्षी 2 लाख कॉर्नियाची गरज आहे, एवढे अंध रुग्ण आहेत, परंतु आपल्याला 50 ते 60 हजार कॉर्निया फक्त उपलब्ध होतात.
1: अच्छा.
0: आणि या व्यतिरिक्त दरवर्षी 25 ते 30 हजार नवीन कॉर्नियल ब्लाइंडनेस असलेले रुग्ण ऍड होतात, त्यामुळे ती यादी वाढत जाते. त्यामुळे हा प्रश्न तसा बऱ्यापैकी गंभीर आहे, त्यामुळे ही चळवळ अधिक सक्रिय करणं आणि नेत्रदानासाठी जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: आपण नेत्र प्रत्यारोपण करतो तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्यात काही बदल झाले आहेत का?
0: हो, आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे आणि नवीन नवीन उपकरणं जी आता आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया खूप विकसित झाल्या आहेत आणि जवळपास 85 ते 90% ह्याचा शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट आहे.
1: बर डॉक्टर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का?
0: सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा डोळ्यावरती परिणाम थोडा हळूहळू होतो, म्हणजे तेवढा अग्रेसिव्ह होत नाही. पण जर अनियंत्रित असेल तर डोळ्यावरती जो परिणाम होतो त्यामुळे रुग्णांची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि तुमचा नियंत्रित असेल तर दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं म्हणजे रेटिनाचं तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि तसंच रक्तदाबाचं पण आहे. तुम्हाला रक्तदाब आहे आणि तो नियंत्रित आहे तर वर्षातून एकदा रेटिनाचं तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या लक्षणांमध्येच आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येते.
1: डॉक्टर, डोळ्यांचे आजार कोणते असतात?
0: डोळ्याचे प्रामुख्याने आजार आहेत की काचबिंदू, ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अंधत्व येतं. मोतीबिंदू हे सर्वात प्रथम कारण आहे, परंतु मोतीबिंदू मध्ये असं आहे की आपण शस्त्रक्रिया करून जेव्हा लेन्स टाकतो तेव्हा रुग्णांना दृष्टी प्राप्त होते, परंतु काचबिंदू मध्ये जर ते पुढच्या स्टेजमध्ये गेलं असेल तर ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे जर घरात कोणाला काचबिंदू असेल आणि तुमचं तपासणीमध्ये डोळ्याचं जर दाब जर वाढलेला असेल असं लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच 6-6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा डोळ्याची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या पडद्यांचे आजार असतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्यामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये हे आजार बघायला मिळतात.
1: डॉक्टर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळे हे लाल झालेले दिसतात किंवा सुजलेले दिसतात, तर त्यासाठी अपुरी झोप हे कारण आहेच, पण अजून काही त्याचं दुसरं कारण आहे का?
0: अपुरी झोप एक कारण आहे, दुसरं कारण म्हणजे वातावरणातले जे धुळीचे कण असतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अलर्जीचा प्रकार होतो, त्यामुळे डोळे सतत लाल होणे आणि मग साहजिकच माणूस डोळे लाल झाल्यामुळे ते हाताने चोळतात, त्याच्यामुळे हे टाळायला पाहिजे. कारण हाताची जी घाण असते ती आपल्या डोळ्यांमध्ये लागते आणि त्याच्यामुळे जंतुसंसर्ग डोळ्यात होतो आणि डोळे अजून लाल होतात.
1: तर त्यासाठी काय उपाययोजना आपण घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे?
0: शक्यतो आपण जेव्हा धुळीच्या ठिकाणी वगैरे असतो तेव्हा गॉगल वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या धुळीपासून आपल्याला थोडस प्रतिबंध होईल आणि त्याचा डायरेक्ट डोळ्यांवरती परिणाम होणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा डोळे खाजवतात किंवा डोळ्यामध्ये लाली येते तेव्हा घरात पाण्याने डोळे धुतले तरी पण चालतात, आणि जर असह्य असेल तर नजीकच आपल्या नेत्रतज्ञांना दाखवून सल्ला घेणं योग्य राहील.
1: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
0: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे आहेत की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल

0: तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा, बर. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्रामध्ये वापरू शकतो.
1: डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल, काय सल्ला द्याल?
0: मला असं वाटतं की आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज आपण सगळेच नेत्रदान प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करूया, जेणेकरून त्याबद्दल जनजागृती होईल आणि जे कोणी अंध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय जीवन येईल. तसेच मला युवा पिढीला असं सांगावं असं वाटतं की जो स्क्रीन टाईम आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे, आपल्या मनावरच आपला ताबा ठेवायला हवा, जेणेकरून पुढे याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार आहेत अशा रुग्णांनी वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून आपल्या डोळ्याची निगा राखता येईल. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मला सर्वांना असं सांगावं असं वाटतं की आपण आजच नेत्रदानाचा संकल्प करूया, जेणेकरून आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो.
1: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की अगदी जन्मतः बालकांना सुद्धा मोतीबिंदू असतो, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? हे काही अनुवंशिक असतं का काही त्याची वेगळी कारण आहे?
0: नाही, जन्मजात किंवा नवजात बालकांना मोतीबिंदू होण्याची विविध कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला जर जंतुसंसर्ग झाला तर ते मातेच्या रक्तावाटे बालकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो. काही बाळांमध्ये मोठं झाल्यानंतरही मोतीबिंदूचं प्रमाण दिसतं, पण ते अनुवंशिकच असायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा काही जन्मजात दोषांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
1: मंडळी, असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण आज यात बदल करून असं म्हणावं असं वाटतंय की तूच आहे दुसऱ्याच्या जीवनाचा शिल्पकार. जर तुम्ही नेत्रदान केलं तर एखाद्याचं आयुष्य हे आनंदी आणि सुखकर होऊ शकतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करते की अवश्य नेत्रदान करा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा आणि आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य आपण उजळवूया. हे अतिशय महान असं कार्य आहे आणि या कार्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करते. मॅडम, दृष्टीदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं आणि त्यासाठी कुटुंबीय तसंच समाजाची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक
1: मध्यम लहरी. 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंक

0: ऐकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
0: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
0: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40:20 झालेली आहेत. प्रसारित करतोय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला ऐकूया सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं बा भ बोरकर यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं बाभ बोरकर यांचं. गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी. यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं अनिल कांबळे यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: हे होतं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं अनिल कांबळे यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. भावधारा कार्यक्रमातली यानंतरची गीतं काही क्षणातच.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.

0: हे होतं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. भावधारा कार्यक्रमातलं यानंतरचं भावगीत काही क्षणातच.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ताई, नौकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा,
3: RBI म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: push new framework under Viksit Bharat GRAM G to roll out from 1st July. U.S. military launches strikes against Iran in response to downing of Army Apache helicopter off Oman coast. And in cricket, Ruthuraj Gaikwad's century helps India A beat Sri Lanka A by 8 runs in tri-series opener in Dambulla. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a great day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं.

असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटीअंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर

0: आहे। त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे। भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे। राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला। या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे। घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन। सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात। गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। यानंतर जागतिक नेत्रदान दिनानिमित्त संबंधित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।
2: वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 8:41 झाली आहेत। जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया, नेत्रदान अलौकिक दान।
3: श्रोते हो, ऐकूया जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान। सहभाग आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा।

0: नमस्कार श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नेत्रदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही, नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस किंवा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं आणि अंधत्वाच्या समस्येबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. विकसनशील देशांमध्ये अंधत्व ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. श्रोते हो, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किमान 2 दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं. नेत्रदान हे एक महान सामाजिक कार्य आहे, जे मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देऊ शकतं. श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांना. डॉक्टर आशिष होलानी हे छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर आशिष होलानी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता मॅडम.
0: डॉक्टर, आज आहे जागतिक नेत्रदान दिन, तर त्यानिमित्तानं आज आपण नेत्रदान अलौकिक दान या विषयावर बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं.
1: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टीदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील जी काळी बाहुली असते, जो काही पारदर्शक पडदा आहे, त्याला इंग्रजीमध्ये कॉर्निया सुद्धा म्हणतात. तो पारदर्शक पडदा बाहुली दान करणे, जेणेकरून अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकेल.
0: हे नेत्रदान आणि संपूर्ण डोळा प्रत्यारोपण याच्यामध्ये काय फरक आहे बरं.
1: नेत्रदानात संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला लावला जात नाही, तर फक्त बाहुलीचा किंवा डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आहे, कॉर्निया, हा प्रत्यारोपित केला जातो. संपूर्ण डोळा प्रत्यारोपण करण्याची वैद्यकीय सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.
0: डॉक्टर, नेत्रदान करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, म्हणजे कोण कोण नेत्रदान करू शकतं.
1: यामध्ये कोणत्याही वयाची स्त्री किंवा पुरुष व्यक्ती नेत्रदान करू शकते. वयाची काही अट नसते. चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात. फक्त

0: एड्स, हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी, रेबीज किंवा रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सर असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत, किंवा ज्यांना फार मोठ्या गंभीर रक्ताच्या इन्फेक्शनमुळे, त्याला सेप्सिस म्हणतात, त्यामुळे जर निधन झाले असेल तर ते लोक नेत्रदान करू शकत नाहीत.
1: साधारणतः मृत्यूच्या किती वेळानंतर नेत्रदान केलं जातं?
0: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणे आवश्यक असते. पण जर तो कालावधी थंडीच्या दिवसांचा असेल, जिथं तापमान कमी असतं,

0: नातेवाईक असेल तर त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की ही प्रक्रिया कशी पार पडते, नेत्रदान केल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग होईल नाही होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की मृतदेह हलवायची गरज नसते. बऱ्याच नातेवाईकांना हे असतं की मग आता मृतदेह आम्ही कुठे न्यावा, मग नेत्रदान कसं करणार, काय करणार. तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्र पिढीला तात्काळ कळवावे लागते. डॉक्टरांची टीम किंवा त्यांचे जे काही ट्रेन्ड डॉक्टर्स असतात, असिस्टंट असतात, त्यांची टीम घरी किंवा त्या रुग्णालयात येते व 10 ते 15 मिनिटात ते काळे बुबुळ किंवा पारदर्शक पडदा ज्याला कॉर्निया म्हणतात हे काढून घेतात. आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही. ह्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे संकलन. नेत्रदान झाल्यानंतर ज्याला संकलन म्हणतात, संकलन म्हणजे ते साठवणे. तर नेत्रदान झाल्यानंतर त्या दान केलेल्या पारदर्शक पडद्याची त्या हॉस्पिटलमध्ये किंवा नेत्र पेढीमध्ये पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणतो, म्हणजे ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या बुबुळाच्या बिमारीसाठी कामाला येतं हे सगळं त्याला तपासणी केली जाते. त्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे ते साठवले जातात. तर त्याचे विशिष्ट पद्धतीचे त्याला आपण मीडिया म्हणा किंवा काही द्रव असतात ज्यामध्ये हे नेत्र साठवून त्यांना त्या आय बँक मध्ये ठेवले जातात व ते जशी पेशंटची गरज असते जिथे कुठे भारतामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये गरज पडते तिथे ते पाठवले जातात. तर ते 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याला साठवण करून ठेवता येतं आणि ही सगळी प्रक्रिया आय बँक नेत्र पेढी या ठिकाणी पार पडते. आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट म्हणजे जो नेत्रदाता असतो त्याला डोनर म्हणणार आणि ज्या पेशंटला ते अवयव प्रत्यारोपण होतात त्याला रिसिपियंट म्हणजे तो स्वीकारणारा जो माणूस आहे तर त्याला प्रत्यारोपण त्या हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांच्या सानिध्यात हे सगळं ऑपरेशन करून ते ट्रान्सप्लांट करतात.
1: डॉक्टर, असं होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही अशी काही परिस्थिती असते का?
0: हो, जरूर असते. जर एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा एचआयव्ही असेल किंवा कावीळ ज्याला हिपेटायटिस बी हिपेटायटिस जी जे रक्ताने संक्रमित होणारे आजार आहेत, रक्ताचा कर्करोग आहे, धनुर्वात आहे, रेबीज आहे किंवा जसं रक्ताचं फार मोठं इन्फेक्शन शरीरात झालेलं आहे, असे जर रोग असतील, असे हे जर संसर्गजन्य रोग असतील तर नेत्रदान स्वीकारले जात नाही किंवा ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र ठरत नाहीत.
1: डॉक्टर, कधी असंही होत असेल की एखाद्या व्यक्तीने समजा आधीपासूनच इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल की मला नेत्रदान करायचंय आणि जेव्हा ते व्यक्ती मृत पावते तर त्यावेळेस त्याला त्यापैकी एखादा आजार झालेला असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जातं की नाही जात?
0: बरोबर आहे. तर कधी कोणी अगोदरही आपली इच्छा व्यक्त केलेली असते पण मरणाच्या वेळी त्यांचे जे काही कागदपत्र असतात ते जरूर सगळे तपासले जातात की ह्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय, जिथे कुठे ते ऍडमिट असतील किंवा ते डॉक्टरांचं काही पत्र असेल त्यानुसार त्याला बघूनच पुढची सगळी प्रक्रिया पार पडते. म्हणजे तुमचं त्याला आपण मराठीत मृत्यूपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट जे म्हणतो ज्या हॉस्पिटलमधून भेटतं तर त्याच्यानुसार आपल्याला त्या समोरच्या डॉक्टरांना जे कलेक्शनसाठी आलेले आहेत तर त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे आणि ही नातेवाईकांची जबाबदारी असते की त्यावेळेला त्यांना सगळे कागदपत्र दाखवणे जेणेकरून हे जे काही संसर्गजन्य रोग आहेत तर ते लाभार्थ्याला कळत न कळत जाऊ नयेत.
1: डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की कुटुंबियांची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते वेळेवर कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे, पण तसंच जर जेव्हा एखादी व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते की मला नेत्रदान करायचंय तर त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते का आणि ती का बरं असते? बरं,
0: हो, जरी एखाद्या व्यक्तींनी हयात असताना नेत्रदानाची शपथ घेतली असेल किंवा त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तरी मृत्यूनंतरही प्रत्यक्ष दान करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष दान करतेवेळी कायदेशीररित्या वारसांची किंवा जवळच्या नातेवाईकांची लेखी संमती असणं अनिवार्य आहे.
1: आणि ती कशासाठी?
0: ती कशासाठी म्हणजे काय की पुढे चालून त्या नातेवाईकांचं काही ऑब्जेक्शन येऊ नये की बाबा आम्हाला न विचारता डोळ्यांचं दान करण्यात आलं. आणि सहसा बऱ्याच वेळेला असंही होतं की ते नातेवाईक त्या डॉक्टरांना किंवा त्या दवाखान्यात चौकशी करतात, विचारतात की आमच्या पेशंटचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले, कसे करण्यात आले, काय करण्यात आले. तर ते त्यावेळी नातेवाईकांनी फार जास्ती त्यामध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता व्यवस्थितपणे सहकार्य करणे की जेणेकरून त्या समोरच्या डॉक्टरांना किंवा नेत्रपेढीच्या तज्ञांना काही डोक्यात प्रश्न न ठेवता ते त्यांचं काम करतात आणि सहसा असं कुठे काही सांगण्यात येत नसतं.

0: की कोणाचे डोळे कोणाला प्रत्यारोपण करण्यात आले काय तर असं काहीही नसतं. तर त्यामुळे नातेवाईकांनी शांतपणे या सगळ्या प्रक्रियेला मदत करणे आहे.
1: डॉक्टर, आपल्या देशामध्ये नेत्रदानाचं प्रमाण किती आहे आणि समाजात याविषयी काही उदासीनता आहे का बरं?
0: आपल्या भारतामध्ये तसं पाहिलं गेलं तर मागणी आणि पुरवठा म्हणजे गरज तशी आहे बऱ्यापैकी प्रमाणात, मागणी पण जास्ती आहे, पण जो पुरवठा होतो त्या दोघांमध्ये तफावत आहे. भारतात साधारणतः वर्षाला साधारणतः 1,00,000 लोकांना याची गरज असते, म्हणजे ज्यांना बुबळाचे आजार, त्याची बुबळाचे इन्फेक्शन, कधी मार लागणे, कधी बुबळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1,00,000 त्याची गरज असते आणि दरवर्षी 15,000 ते 20,000 लोकांची त्याच्यात भर पडतच असते. ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमधूनही फक्त 40,000 ते 45,000 पर्यंतच लोक नेत्रदान करतात. त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला खरोखरच त्याचा फायदा भेटणार आहे, नेत्र हे 35,000 ते 40,000 कामाला येतात. पण असंही नाही की उरलेले नेत्राचं काय होतं काय नाही, पण ते जे काही जे नेत्र ज्यांची पेशंटची संख्या किंवा त्याची क्वालिटी जर थोडीफार कमी असेल तर ते रिसर्च पर्पजला, काही औषधांच्या रिसर्च पर्पजला किंवा पेशंटच्या रिसर्च पर्पजला ते उरलेले नेत्र कामाला येतात.
1: डॉक्टर, मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये तुम्हाला काय उदासीनता जाणवली बरं?
0: यामध्ये मुख्यत्वे करून समाजामध्ये बऱ्याच जणांचा उदासीनता किंवा गैरसमज असा आहे की लोकांना नेत्रदानाची भीती वाटते, त्याच्यात संकोच आहे. त्यामध्ये भीती व संकोच असा आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप दिसेल का, परत अंधश्रद्धा अशी आहे की जन्म मृत्यू व अवयवदानाचा काही संबंध आहे का, त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते का. काही जणांचं गैरसमज असा आहे की मृत्यू झाल्यावर नेत्रदान केलं किंवा अवयवदान केलं तर आपल्याला परत जन्म भेटत नाही, त्याच्यानंतर डोळे काढल्यानंतर मृत आत्म्याला शांती भेटते का. पण हे सगळे गैरसमज आहेत, कारण की मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जागी येऊन हे अवयवदानाचं ते प्रक्रिया पार पडतात आणि ही प्रक्रिया एवढी व्यवस्थित आहे नेत्रदानाची की जेणेकरून फक्त काळे बुबुळ म्हणा किंवा तो पारदर्शक पडदाच काढला जातो, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही विद्रुपीकरण येत नाही आणि डॉक्टर स्वतः ते करत असल्यामुळे नातेवाईकांनाही त्याच्यामुळे काही असं काही घाबरून जायचं काम नाही.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही नेत्र पेढ्यांचा उल्लेख केला, तर मग नेत्रदानामध्ये या नेत्र पेढ्यांची भूमिका काय असते बरं?
0: नेत्र पेढ्यांची खरी भूमिका म्हणजे जे काही डॉक्टरांनी संकलन केलेले जे डोळे असतात ते नेत्रपेढ्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांची नेत्रदान झाल्यानंतर त्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्णपणे काळजी घेतली जाते, जेणेकरून आम्ही त्यांना सेग्रिगेशन म्हणजे ते डोळे कोणत्या कोणत्या बिमारीसाठी कामाला येऊ शकतात, कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात, त्यांचा अभ्यास केला जातो व त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम नेत्रपेढ्यांचं असतं, जेणेकरून त्यांची व्यवस्थितपणे नेत्रदान झालेल्या डोळ्यांची तपासणी करणे, जे गरजू लोक आहेत त्यांची प्रतीक्षा यादी बनवणे व त्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू रुग्णांपर्यंत किंवा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटलपर्यंत ते सगळं पोहोचण्याचं ते नेत्रपेढ्या काम करतात.
1: अच्छा डॉक्टर, दृष्टीदानामुळे लाभ झालेल्या व्यक्तींच्या जीवनात नेमके काय काय बदल घडतात, काय सांगाल त्याबद्दल?
0: हो, खरंय, अंध व्यक्तीला दृष्टी मिळाल्यामुळे ती मुख्यत्वे ती स्वावलंबी बनते, त्यांचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होते आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपले आयुष्य सन्मानाने जगू शकते. म्हणूनच म्हणतात ना की नेत्रदान हीच मोठी सार्वजनिक देणगी आहे, जेणेकरून एखाद्या अंध व्यक्तीला ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तो पूर्णपणे जो परावलंबी झालेला आहे तर त्याला एक जरी डोळा आपण नेत्रदान करून त्याचा एक जरी डोळा आपल्याला वाचवता आला तर त्याचं पूर्ण जीवन हे स्वावलंबी करून आणि त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याला पूर्णपणे आपण वापस आणून देऊ शकतो.
1: डॉक्टर, जेव्हा नेत्रदान एखादी व्यक्ती करती तर त्या जो कोणी नेत्र लाभार्थी असतो मग त्याचं वय आणि शारीरिक परिस्थितीचाही इथे विचार केला जातो का बरं?
0: नेत्रदानाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा शारीरिक परिस्थितीचा विचार म्हणजे त्या माणसाला जे नेत्रदान झाल्यानंतर नेत्रपेढीमध्ये किंवा

0: आय बँक मध्ये जे डोळे संकलन केले जातात तिथंच त्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्यांचे मशिनरीद्वारे त्यांच्या आतमधल्या पेशींची संख्या, ह्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत हे सगळं करून त्याचं वर्गीकरण करून जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा यादी असते, त्यानुसार त्यांची आपण जी क्वालिटी जी म्हणतो नेत्रदान झालेल्या नेत्राची, तर त्यानुसार लाभार्थ्याचं वय आणि त्याची शारीरिक परिस्थिती, त्याला कोणत्या बिमारीसाठी त्याला ते वापरायचं आहे हे सगळं लक्षात घेऊनच डॉक्टर लोक त्याच्यावर काम करतात.
1: डॉक्टर, सध्या समाजात विचारसरणी बदलत चालली आहे, तर बऱ्याच जणांना त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा असते, तर मग हे जे नेत्रदान करू इच्छिणारे व्यक्ती आहेत तर त्यांनी कुठे संपर्क साधावा? बरं,
0: जे लोक नेत्रदान करू इच्छुक असतात त्यांनी आता इंटरनेटचे माध्यम आहे, त्याद्वारे गव्हर्नमेंटचे जे कार्यक्रम असतात की जसं नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस, त्यावर ते संपर्क साधू शकतात. त्यानंतर जवळचे जे डोळ्यांचे डॉक्टर असतात, नेत्रपेढी असते, तिथेही संपर्क साधू शकतात. त्यामध्ये नोंदणी करणे, ती ऐच्छिक जी असते की हयात असताना व्यक्ती मृत्यूपूर्वी जी आपली इच्छा व्यक्त करून नोंदणी करू शकते, किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांची इच्छा असते की आपल्या पेशंटचे नेत्रदान करणे, मग ते त्यासाठी पण ते जवळच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा नेत्रपेढी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सांकेतिक स्थळ आहे, वेबसाईट असतात, त्यावरही ते सगळे नंबर्स दिलेले असतात, तर त्यांना ते त्यावर नोंदणी करू शकतात.
1: डॉक्टर, ही दृष्टीदान चळवळ प्रभावी करायची असेल आपल्याला तर त्यासाठी काय करणं आवश्यक आहे? बरं,
0: खरंय, दृष्टीदानाची चळवळ प्रभावी करण्यासाठी आपण स्वतःपासूनच ही गोष्ट पुढे न्यायला पाहिजे. स्वतः प्रथमतः दृष्टीदानाचं ऐच्छिकरित्या आपण त्याची नोंदणी करणे, त्यानंतर शाळा महाविद्यालय इथे आपण माहिती सत्र घेणे, तसेच जे सध्या जास्तीत जास्त सामाजिक माध्यमातून आपल्याला काम करणे, जसे जनजागृती करणे, त्यावर नेत्रदानाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करणे, ग्रामीण भागात नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारीकरण करणे व सार्वजनिक कार्यक्रमातून नेत्रदानांच्या कुटुंबांचा सन्मान करणे, जेणेकरून पुढील जे नेत्रदाता आहेत त्यांना पण हुरुहुरीने नेत्रदानासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
1: डॉक्टर आशिष, जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आपण श्रोत्यांना काय सांगाल? मग जाता जाता
0: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सांगायचं म्हणजे मृत्यूनंतर आपले डोळे मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जळून जाण्यापेक्षा कोणाचे तरी आयुष्य उजळणार असतील तर ते सर्वात मोठे पुण्य आहे. नेत्रदानाची भीती मनात न बाळगता सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा, हेच मी आज सांगू इच्छितो.
1: खूप छान डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष, आज आपण आकाशवाणीत आलात आणि जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आपण छान चर्चा केलीत आणि श्रोत्यांना एक छान संदेश दिला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: निळ्या नभांगणी पसरला प्रकाश, काहींचे जीवनी मात्र अंधार खास, काहींना जन्माने तर काहींना कर्माने दूर ठेवले आहे प्रकाशाच्या रंगाने, अंधारे त्यांच्या जीवनी आपण एक आशेचा किरण होऊया, जाता जाता जगातून एक दिवा उजळून जाऊया.

0: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान आताच आपण ऐकलात. सहभाग होता नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा. बरे ते श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. नेत्रदान अलौकिक दान ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:07 झालेले आहेत. प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध अभिनेते नाटककार दिग्दर्शक गिरीश

कर्नाड यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांनी अभिनय केलेल्या उंबरठा या चित्रपटातलं हे गीत ऐकूया. रवींद्र साठे यांच्या स्वरात, गीत आहे सुरेश भट यांचं आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, अभिनेते नाटककार दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा आज स्मृतिदिन आणि त्या प्रत्यर्थ त्यांनी अभिनय केलेल्या उंबरठा या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं रवींद्र साठे यांच्या स्वरात. गीत होतं सुरेश भट यांचं आणि संगीत दिलं होतं हृदय.

हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, अभिनेता कुलदीप पवार यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या अरे संसार संसार या चित्रपटातलं जगदीश खेबूडकर यांचं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या सहस्वरात.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: हे होतं गुपचुप गुपचुप या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी आणि स्वर होता सुरेश वाडकर यांचा. श्रोते हो, अभिनेता कुलदीप पवार यांचा आज जन्मदिन आणि त्यानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली दोन गीतं आपण ऐकली मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली यानंतरची काही इतर गीतं थोड्याशा वेळातच.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळत ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा,
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

हे होता संसार या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, स्वर होता लता मंगेशकर यांचा आणि संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया नशीबवान या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या सहस्वरात, संगीत आनंद मोडक यांचं.

हे होतं नशीबवान या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या सहस्वरात. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर सकाळचे ठीक 9:30 प्रसारित करतोय कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी. आज ऐकूया याचा 45वा भाग. यामध्ये आज ऐकूया भारतीय चित्रपटसृष्टीतले एक प्रभावशाली खलनायक तसंच दिग्गज

0: चरित्र अभिनेता आणि 2012 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्राण किशन सिकन यांच्या कारकिर्दीचा आढावा लेखक डॉ मिलिंद दामले निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.
1: श्रोते हो रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 45व्या भागात भारतीय चित्रपट सृष्टीत एक प्रभावशाली खलनायक तसंच दिग्गज चरित्र अभिनेता म्हणून सुमारे 6 दशकं राज्य करणारे आणि 2012 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्राण किशन सिकंद यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम लेखक डॉक्टर मिलिंद दामले निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 45वा भाग.
2: लाइट कॅमेरा ऍक्शन.
3: रुपेरी मुकुटाचे मानकरी.
4: आप कौन है माय बाप? तुम्हारा बाप.
5: रास्ते में हर कदम पर दुआ मांगना तो यही दुआ मांगना. तुम जेल में जाओ मगर रघुवीर सिंह की जेल में न जाओ.
6: पानी में रहकर मगर से दुश्मन है. हम इससे डबल गेम खेल रहे. तुम काओ नहीं. कुमार का सीना भी फौलाद का बना हुआ है.
5: हमारे खानदान में आज तक न किसी ने नौकरी की है और न कोई करे. शेर और बकरी जिस घाट पर एक साथ पानी पीते हो वो घाट ना हमने देखा है और न देखना चाहते.
7: गुड. अगर तुम मेरा रिवॉल्वर वापस नहीं देते तो मैं तुम्हें कुछ नहीं बताता.
8: और अगर मैं गोली चला देता?
7: तुम गोली चला ही नहीं सकते थे क्योंकि मैं रिवॉल्वर हमेशा खाली रखता हूं.
9: पहचाना इसी कन्नी को? यह वही कन्नी है जिसे बरसों पहले तुमने मेरी तरफ उछाल कर मेरी गरीबी का मजाक उड़ाया था.
10: माफ कर दो मुझे.
9: कभी नहीं. रॉबर्ट सेठ, तुम्हारे इस सोने से तुम्हारे ही आदमियों को खरीद कर आज मैं तुम्हारी जगह पहुंच गया हूं और तुम मेरे कदमों में.
3: प्राण हे नाव घेताच डोळ्यासमोर उभी राहते मूर्तिमंत भीती. त्या भीतीला हाताशी धरून उभी असतात अनेक पात्र, वेगवेगळ्या चित्रपटातली अजरामर पात्र. तिथे असतात डाकू एक नाही अनेक वेगवेगळे, धर्मामधला सेवक सिंग, चंदन सेठ, नवाब सिकंदर आणि आपल्या काठीमधून गुप्ती काढणारा धर्म सिंग म्हणजेच धर्मा डाकू. जिस देश में गंगा बहती है मधला राजू हा पोलिसांचा खबरी आहे असं मानून त्याच्या जीवावर उठलेला राका तिथे असतो, रांका तिथे असतो. तिथे असतात गुंड मवाली ज्यात लाल मेहंदीनी केस रंगवलेला जंजीर मधला शेरखान, काश्मीर की कली मधला जळती विडी तोंडात वळवून पुन्हा बाहेर काढून धूर सोडणारा मोहन. तिथे असतात गरीब नायकाचे रागीट अहंकारी नातलग ज्यात आहे राम आणि श्याम मधला त्याच्या बहिणीचा नवरा गजेंद्र, जॉनी मेरा नाम मधला लहानपणीच खून करून पळालेला मोहन जो पुढे जाऊन रायसाहेब भूपिंदर सिंगचा गिरोह चालवतो असा मोती तिथे असतो. असे आणि अनेक त्या भीतीसोबत घुटमळत असतात. मग आपण हळूच त्या भीतीच्या पलीकडे डोकावून पाहिलं की तिथे आहेत अशी अनेक पात्र जी काहीशी झाकुळली गेली याच भीतीमुळे आणि कदाचित प्राण या नावासोबत ती आपल्याला आठवतात पण काहीशा उशिराने. खूप छान आणि उत्तम पात्र तिथे आहेत जी खलनायक नाहीत, ज्यांना घाबरायचं आपल्याला काहीच कारण नाही पण ती आठवतात थोड्या उशिराने. तिथे आहे 1953 मधल्या आह मधला राजचा खास मित्र जो डॉक्टर आहे, 1967 मधल्या उपकार मधला कुबड्या घेऊन चालणारा माजी सैनिक आहे, 1972 मधल्या परिचय मधला वरुण कडक पण आतून नरम असलेला रायसाहेब आहे, 1978 डॉन मधला मुलांच्या विरहानी व्याकुळ झालेला बाप आहे, 1996 मधल्या तेरे मेरे सपने मधला अगदी म्हातारा झालेला पण कणा अजूनही ताठ असलेला आजोबा आहे. ही सर्व पात्र आहेत प्राण नावाच्या कलाकारांनी अजरामर केलेली पात्र. काही अभिनेत्यांचा एक करिश्माच असतो की त्यांच्या पडद्यावर फक्त येण्यानेच चित्रपटाचंच नाही प्रेक्षागृहातलाही माहोल बदलतो. प्राण हे अशाच करिश्म्याचे धनी होते. त्यांच्या एंट्रीला लहान मुलं आपल्या आयांच्या पदराआड लपत आणि हळूच विचारत

0: वो गया क्या? आपल्या नजरेतून केवळ एका कटाक्षातून दहशत पसरवू शकणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे प्राण. प्राण किशन सिकंद यांचा जन्म दिल्लीतल्या बल्ली मारन भागात 12 फेब्रुवारी 1920 रोजी झाला. प्राणच्या वडिलांचं नाव होतं लाला केवल किशन आणि आईचं नाव होतं रामेश्वरी. प्राणला 3 भाऊ आणि 3 बहिणी होत्या. सिकंद कुटुंब मूळचं पंजाब मधलं होशियारपूर जवळच्या भारोवाल गावातलं. तिथे सिकंद कुटुंबाची अनेक बिघे जमीन होती. भारोवाल हे तसं लहान खेडं होतं. प्राण यांचे वडील सिव्हिल इंजिनियर होते. सरकारी कंत्राटदार म्हणून त्यांचं बस्तान बसलेलं होतं. रस्ते आणि पूल उभारणं ही त्यांची खासियत होती. या क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमवलं होतं, त्यामुळे रस्ता आणि पूल बांधायचा असेल तिथे त्यांची बदली होत असे. दर 2 वर्षांनी सर्व कुटुंब कबिला घेऊन बदलीच्या ठिकाणी त्यांना जावं लागत असे, त्यामुळे कोणत्याही एका ठिकाणी पाळमुळं रुजलीच नाहीत. कपूरथळा ते उन्नाव, मिरज ते देहरादून असा नेहमीच पत्ता बदलत राहिला, त्यामुळे अनेकदा शाळा बदलावी लागली. असं करत करत रामपूर संस्थानच्या शाळेतून प्राण मॅट्रिक झाले. या सततच्या बदलांमुळे प्राणला एक फायदा झाला, वेगवेगळी ठिकाणं पाहायला मिळाली, निरनिराळ्या लोकांशी संपर्क आला, चेहऱ्यावरून माणसांना जाणून घ्यायची कला नकळतपणे प्राप्त झाली. भविष्यात वेगवेगळ्या भूमिका करताना या गुणांचा त्यांना उपयोगच झाला. प्राण यांच्या कारकिर्दीची सुरुवात खरंतर छायाचित्रण कलेने झाली. त्यांच्या वडिलांच्या मित्राचं दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस भागात ए दास अँड कंपनी नावाचं दुकान होतं. तिथे जाऊन प्राण यांनी छायाचित्रकलेचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 1930 आसपासचा हा काळ होता. उन्हाळ्यात ए दास कंपनी आपल्या ग्राहकांच्या शोधात शिमल्याला आपला मुक्काम हलवत असे. साहजिकच नवीन शिकाऊ असताना आणि हळूहळू तयार झालेला तरुण प्राणही तिथे जात असे. हळूहळू छायाचित्रकला त्यांनी चांगली आत्मसात केली. या क्षेत्रातल्या खाचाखोचा त्यांना कळू लागल्या. तंत्रज्ञानावर पकड यायला लागली. गमत म्हणजे याच काळात प्राण यांच्या अभिनेता म्हणून कारकिर्दीलाही प्रारंभ झाला. खरं तर अभिनेता वगैरे व्हावं असं प्राण यांच्या मनातही नव्हतं. वार्षिक कार्यक्रम असलेल्या रामलीलामध्ये प्राण सीतेचं काम करू लागला आणि राम होता मदनपुरी. पुढे मदनपुरी देखील चित्रपट सृष्टीत दाखल झाले आणि दोघेही जण अनेकदा खलनायकाचीच कामं करत राहिले. पुढे जाऊन प्राण यांची बदली ए दास यांच्या लाहोरच्या दुकानात झाली आणि तिथेच त्यांना पहिला चित्रपट मिळाला, अगदी योगा योगाने.
1: हाय जिंदडी यार, हाय जिंदडी, कैसे कैसे रंग ये दिखाय जिंदडी.
0: लाहोर मधल्या हिरा मंडी इथल्या रामलुभा याची पानटपरी म्हणजे प्राण यांचं नशीब बदलवणारी अनोखी जागा ठरली. रायचंद बोराल आणि के एल सहगल यांची जशी अनोळखी भेट पानटपरीवर झाली होती, तसंच काहीस प्राण यांच्या बाबतीतही झालं. वली मोहम्मद वली नावाचे एक लेखक लाहोर मधल्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पांचोली यांच्यासाठी त्यांचा दुसरा चित्रपट लिहित होते. पहिला चित्रपट ठीकठाक चालल्याने वाली साहेबांचं पांचोली स्टुडिओ मध्ये बऱ्यापैकी वजन होत, तर मध्यधुंद अवस्थेत असताना त्यांनी प्राण यांना राम लुभायाच्या पानटपरीवर आपल्या ऑर्डर दिलेल्या पानाची प्रतीक्षा करताना पाहिलं आणि तिथेच त्यांना विचारलं, तुझं नाव काय? प्राण यांना तो माणूस काही आवडला नाही, त्यांनी आपलं नाव काही सांगितलं नाही. शेवटी तो माणूसच पुन्हा म्हणाला, माझं नाव वली मोहम्मद वली, तुझ्यासाठी माझ्याकडे चित्रपटात एक रोल आहे, उद्या पांचोली चित्रपट स्टुडिओत मला येऊन भेट. पिऊन नशेत झुलणाऱ्या त्या माणसापासून सुटका करून घेण्यासाठी प्राण यांनी त्यांना होकार दिला आणि त्यांचं कार्ड घेऊन तिथून निघून गेले. साहजिकच दुसऱ्या दिवशी पांचोली यांच्या स्टुडिओत जाण्याचा प्रश्नच नव्हता. मधल्या काळात ही घटना प्राण विसरून गेले आणि एक दिवस प्लाझा थिएटरमध्ये वली साहेबांची आणि प्राण यांची गाठ पडली. वलींनी तात्काळ त्यांना ओळखलं आणि सगळ्यांसमोर झाप झाप झापलं. तिथून तसाच हात धरून त्याला तडक घेऊन ते पांचोलींच्या स्टुडिओमध्ये गेले. तिथे स्क्रीन टेस्टची तयारी झाली. प्राण यांना मेकअप केला गेला. मोती गिडवाणी हे चित्रपटाचे दिग्दर्शक होते, त्यांनीच प्राण यांचा मेकअप केला. मग त्यांची अनेक छायाचित्र काढली गेली. त्यांच्या प्रिंट्स लवकर तयार करण्यात आल्या आणि त्या बघून प्राण यांना पटलं की खरंच त्यांच्यात काहीतरी आहे, कारण ती छायाचित्र अतिशय सुंदर दिसत होती. गिडवाणी आणि पांचोली साहेब या दोघांनीही ती छायाचित्र पाहिली, त्यांना ती आवडली आणि मग वली साहेबांच्या मनात प्राण यांच्यासाठी जी भूमिका होती ती भूमिका प्राण यांना देण्यात आली. पगार कमी होता, त्यामुळे चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकावं का नको.

या द्विधा मनस्थितीत असताना पांचोली साहेबांनी, तुला हवं तेव्हा तू फोटो काढू शकतोस, जेव्हा शूटिंग असेल तेव्हा कामाला येत जा, असं सांगून दरमहा 50 रुपयांवरती प्राण यांची पांचोली आर्ट स्टुडिओ मध्ये नट म्हणून नेमणूक करण्यात आली. पहिला चित्रपट होता पंजाबी भाषेत यमला जाट.

चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि 2 दिवसांनी प्राण यांची भूमिका बदलली गेली. वली साहेबांच्या मनात जी भूमिका होती ती भूमिका बदलून यमला ज्या चित्रपटाचे प्रमुख खलनायक झाले. छायाचित्रकार म्हणून कॅमेऱ्याच्या मागे उभा असणारा प्राण आता खलनायक म्हणून कॅमेऱ्याच्या समोर आला. ए दास आणि कंपनीत मिळालेल्या अनुभवाचा साहजिकच त्यांना उपयोग होत होता. कॉम्पोझिशन, लाईट आणि मेकअप यांचा परस्पर संबंध, कॅमेऱ्याचा कोण, या सगळ्यांचं गणित जमवून अभिनय कसा करावा हे पटापट कळत गेल्यामुळे प्राण एक अभिनेता म्हणून सहजी काम करायला लागले. यमला जाट मधली प्राण यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्याच्या पाठोपाठ आलेल्या पांचाली स्टुडिओच्याच चौधरी या दुसऱ्या पंजाबी चित्रपटासाठी त्यांना लगोलग करारबद्ध करण्यात आलं. त्याच्यातही त्यांची भूमिका खलनायकाचीच होती. हा चित्रपट सुद्धा भलताच यशस्वी झाला. याच्या मागोमाग पांचाली स्टुडिओजने आपला पहिला हिंदी चित्रपट काढायचं ठरवलं. त्याचं नाव होतं खजांची. गुलाम हैदर यांच्या अतिशय सुंदर संगीताने रंगलेल्या खजांचीला अतिशय मोठं यश लाभलं. चित्रपट यशस्वी झाला. आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला इतकं घवघवीत यश मिळाल्याने पांचाली इतके खुश झाले की त्यांनी लागलीच खानदान हा दुसरा हिंदी चित्रपट करायचं ठरवलं. यावेळी काहीतरी वेगळं करावं असं त्यांच्या मनात घोळत होतं आणि त्यांच्या समोर उभा होता त्यांचा खास नट प्राण. सुरुवातीच्या प्राण यांच्या यमला जाट चित्रपटात काम करायच्या बाबतीत उडवाउडवीच्या उत्तरांनी थोडेसे नाराज झालेले पांचोली यांना नंतर प्राण हवाहवासा वाटू लागला. आपल्या मुलाप्रमाणे प्राण यांना ते प्रेम देऊ लागले. साहजिकच खानदानमध्ये पांचोली साहेबांनी प्राण याला रोमॅन्टिक नायकाची भूमिका दिली. प्राण समोर नायिका होती किशोरवयीन नूरजहाँ. तिच्या बरोबर प्राण यांनी यमला जाट आणि चौधरी या चित्रपटातून काम केलं होतंच. खानदानमध्ये प्राण आणि नूरजहाँ यांची जोडी छान जमली. पण नूरजहाँ बरोबर युगुल गीत गाताना प्राणला सहजपणे वाटत नव्हतं. गाणं गातानाचं काम त्याला स्वतःलाच पसंत येत नव्हतं. पुढे प्राण एके ठिकाणी आवर्जून असं म्हणतात की नूरजहाँ सोबत युगुल गीत गाण्याची संधी मिळाली म्हणून मी सुरुवातीला खुश होतो, पण चित्रपट पाहिल्यावर मलाच माझं काम आवडलं नाही. तेव्हा तिथून पुढे मी गाणी नसलेले किंवा ज्या चित्रपटात माझ्यावर कमीत कमी गाण्यांचं चित्रीकरण असेल असेच चित्रपट घ्यायचं मी ठरवलं. कारण नायिकेभोवती गाणं गात पिंगा घालताना झाडाभोवती फिरत राहणं मला पसंत नव्हतं. किंबहुना जेव्हा नायिकेच्या मागे धावायचं असेल तेव्हा मी तिथून पळूनच जाईन असं मला वाटू लागलं. खानदान जोरदार चालला आणि प्राण साहेबांना स्वतःवरती चित्रित केलेल्या गाण्याबद्दल जे वाटत होतं ते सपशेल खोटं ठरलं. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्राण साहेबांनी अतिशय उत्तम उत्तम गाणी चित्रपट रसिकांना दिली जी प्राण साहेबांवर वेगवेगळ्या भूमिकांसाठी चित्रित करण्यात आली होती. आरंभीच्या चित्रपटांच्या यशानंतर प्राण यांनाही भारताच्या फाळणीची धग जाणवली. सगळ्या उतार चढावानंतर शेवटी लाहोर सोडून प्राण मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईतही मेहनत करावी लागली. काम नसण्याचा काळ पाहावा लागला पण काम मिळालं. 1950 दशक हे प्राण साहेबांसाठी यशाची नवनवीन शिखर पादाक्रांत करणारं ठरलं. 1954 नंतर प्राण साहेबांनी जवळजवळ 34 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 50 दशकात वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमातून भूमिका करणं हे त्यांच्यासाठी एक सहज सोपं काम झालं. त्याच्यामध्ये शीश महल, आन बान, हलाकू, राज तिलक असे पोशाखी चित्रपट होते. सिंधबाद, अलिफ लैला, डॉटर ऑफ सिंधबाद असे अद्भुत चित्रपट होते. कुंदन, मधुमती, मोती महल, गेस्ट हाऊस असे रहस्यपट होते. छमछमाछम, पिलपिली साहेब, हम सब चोर है, एक झलक असे काही विनोदी चित्रपटही होते. यात हाफ टिकट सारखे मजेदार चित्रपटही होते आणि त्यातलं प्राण आणि किशोर कुमार

0: यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं म्हणजे विनोदाची मेजवानीच.
1: आके सीधी लगी दिल पे जैसे कचरिया ओ सवरिया.
0: प्राण यांच्या कारकिर्दीतल्या सर्वात आकर्षक पैलूंपैकी एक म्हणजे पडद्यावरच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांमधून स्वतःला पूर्णपणे बदलण्याची त्यांची विलक्षण क्षमता. ज्या काळात अनेक अभिनेते नेहमीच्याच रूपांवर अवलंबून होते, त्या काळात प्राण यांनी आपलं शारीरिक रूप सतत नव्याने घडवलं.

0: अभिनेते नेहमीच्याच रूपांवर अवलंबून होते. त्या काळात प्राण यांनी आपलं शारीरिक रूप सतत नव्याने घडवलं. त्यांच्या केशभूषा, मिशा, पोशाख, बोलण्याची पद्धत आणि देहबोली कधीही पुनरावृत्त होत नसे. प्रत्येक भूमिकेची स्वतःची एक वेगळी ओळख होती. केवळ याच कारणासाठी प्राण यांची संपूर्ण कारकीर्द दोन भागात विभागली जाऊ शकते, हलाकूच्या आधी आणि हलाकूच्या नंतर. 1956 सालचा हलाकू हा प्राण यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड. त्यातल्या काही प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे खलनायकाच्या नावावर शीर्षक असलेला हा सिनेमा, ज्यात प्राण यांची प्रमुख भूमिका आणि जोडीला एक वेगळीच रंगभूषा. प्राण यांना पडद्यावर बघून अनेक प्रेक्षक त्यांना ओळखू शकले नाहीत आणि प्राण यांना रंगभूषेचं, वेशभूषेचं आणि केशभूषेचं महत्व अधोरेखित होऊन पटलं. या सर्वांसकट प्रस्तुत केलेला हलाकू खान हा सेनापती त्या चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या मीना कुमारी यांना इतका आवडला की त्यांनी आपलीच आधीची शंका खोडून काढली आणि प्राण यांचं मनापासून कौतुक केलं. 1950 आणि 60 दशकात जेव्हा प्राण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर सर्वात भीतीदायक खलनायक म्हणून राज्य केलं तेव्हा त्यांचे पोशाख तात्काळ प्रभाव पाडण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक तयार केले जात असत. 1958 सालच्या मधुमती सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या खानदानी पोशाखामुळे आणि चेहऱ्यावरच्या भेदक हावभावांमुळे ते अतिशय थंड आणि त्याचवेळी भीतीदायक दिसत असत. 1967 सालच्या राम और श्याम मध्ये जुलमी गजेंद्रच्या भूमिकेतील त्यांचा दरारा त्यांच्या कडक पोशाखामुळे आणि ताठ देहबोलीमुळे अधिकच वाढला होता.
1: सॉरी जेंटलमैन, आई एम लेट. बोलिए, क्या सेवा कर सकता हूँ?
2: तुम नहीं जानते आज कागजात पर दस्तखत करने? बमन जी, कागजात पर साइन करवा लीजिए.
1: हाँ जोनी बाबा, तुम तो सच्चे लेजिस्लेटिव चोर, तो जल्दी साइन कर दो.
2: तो क्या तुम इन पर दस्तखत नहीं करोगे?
1: इतना ही बुद्धू समझ रखा है आप लोगों ने मुझे?
0: आपल्या कारकिर्दीत प्राण यांनी आपले डोळे, आवाज, उच्चार पद्धती, चेहऱ्याची लवचिकता आणि देहबोली यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून घेतला. त्यांचा अंदाज वेगळा होता, प्रभावी होता. रुपेरी पडद्यावर आणि पडद्याबाहेर त्यांची सिगरेट ओढण्याची लकब ही जणू एक ट्रेडमार्कच बनली होती, कारण ती त्यांची खास विशेष लकब होती. ज्या कोणी त्यांचं रुपेरी पडद्यावरचं काम बारकाईने पाहिलं असेल त्यांना प्राण यांनी प्रत्येक भूमिकेत छोट्या छोट्या कल्पक तपशिलांनी रंगत भरली हे लक्षात येईल. राज कपूर यांच्यासोबत प्राण यांनी निरनिराळ्या भूमिका केल्या. त्यातली सगळ्यात वेगळी आणि उठावदार भूमिका म्हणजे जिस देश में गंगा बहती है मधला राका. या राका डाकूची गळ्यावरून हात फिरवायची लकब इतकी लोकप्रिय झाली की पुढे अनेक चित्रपटांमधून खलनायकांनी ती वापरली. हा राका त्यांना कसा आणि कुठे सापडला हे त्यांनी स्वतःच एकदा सांगितलं होतं.
3: राका का जब मैंने साइन किया और वहां गए तो राजजी ने एक मुझे टाइम्स की एक कटिंग दिखाई. टाइम्स ऑफ इंडिया में चार डकैत्स की फोटो छपी थी पुरानी. तो उन्होंने कहा कि ये जो है ये करेक्टर मैंने सोचा है, कैसी विग होनी चाहिए और ऐसी मुस्टैश और यही ड्रेस. तो आपने उस पिक्चर में देखा होगा कि एक ऑर्डिनरी ड्रेस, एक खाकी ब्रजेस, एक जोधपुरी बूट जो कभी पॉलिश ही नहीं हुए और एक जैकेट और कॉलर बंद रखता था. ये पहला डाकू का रोल था जिसमें आप देखेंगे कि न तो कहीं उसके वो कारतूस लगे हुए हैं, ना तिलक लगा हुआ है, ना कुछ, जैसे कि ऑर्डिनरी ह्यूमन बींग्स होते हैं. वरना तो डकैत घर से बाहर निकले तो लोग पकड़ के ले जाएंगे. और डायलॉग भी वो इतने स्लो बोलता था कि मैं फिर कहता हूं सरदार, ये पुलिस का आदमी है. इतने नॉर्मल टोन.
0: कितीही मोठा संवाद असला तरी त्यांना तो तोंड पाठ असे. हे संवाद अनेकदा शूटिंग होण्यापूर्वी काही क्षण आधीच त्यांच्या हातात दिले जात असत, पण आपल्या विलक्षण स्मरणशक्तीच्या जोरावर ते संवाद बिनचूक म्हणत आणि त्यातही आपल्या पात्राचं वैशिष्ट्य जपत. काश्मीर की कली मधल्या चंपाला शंपा म्हणणारा मोहन आठवा, किंवा कसोटीमधला नेपाळी अंदाज पडद्यावर कमालीचा उभा करणारा नेपाळी प्यारेलाल आठवा, हैदराबादी भूमिका साकारताना आणि मुलीला बीबी म्हणताना अस्सल हैदराबादी वाटणारे प्राण आठवा, त्याबरोबर अनेक चित्रपटांमधून भरखुरदार असा कधी खुमासदार आदेश देणारे, कधी प्रेमळ सल्ला देणारे प्राण आपल्याला आठवतील. या सगळ्यात प्राण साहेबांनी निभावलेल्या एका विशेष वेगळ्या प्यारेलाल या पात्रासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं आणि सोबतीनी प्राण यांनी पडद्यावर उमद्या रंगात रंगवलेलं एक गाणं हे डोळ्यासमोर येतच चित्रपट अर्थातच 1974 सालचा कसोटी.

0: करता है।
1: प्राण्यांची प्रतिभा विविधतेमध्ये होती, ते क्वचितच एकाच रूपाची पुनरावृत्ती करत असत। कधी ते मागे विंचरलेले आकर्षक केस आणि स्टाइलिश बूट घालून शहरी गुन्हेगारीच्या प्रमुखाची भूमिका साकारत असत। कधी त्यांनी रांगडा ग्रामीण पोशाख किंवा भडक वेशभूषा धारण केली, जी त्यांच्या पात्राची ओळख बनली। केवळ एका हावभावातून किंवा नजरेतून जरब व्यक्त करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे प्रत्येक रूपांतर विश्वासार्ह वाटत असे। त्यांच्या सर्वात गाजलेल्या रूपांतरापैकी एक 1967 सालच्या उपकार मध्ये आलं, ज्यात त्यांनी अविस्मरणीय अशी मलंग चाचा यांची भूमिका साकारली। या भूमिकेने त्यांची खलनायकी प्रतिमा मोडीत काढली आणि प्रेक्षकांना सोन्यासारखं हृदय असलेल्या एका तत्वज्ञानी भटक्याची ओळख करून दिली। त्या पात्राची लांब दाढी, साधे कपडे आणि त्याच्या भोवती असलेलं गूढ वलय हे प्राण यांच्या पात्राचं प्रतीक बनलं।
2: कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या।
1: कसमे वादे प्यार वफा या गाण्याने मलंग चाचा यांचं शहाणपण आणि त्याच्या तळाशी असलेलं दुःख अचूकपणे टिपलं। मनोज कुमार यांच्या सोबत प्राण यांची घनिष्ठता होती हे शहीद वरून अगदी सहज कळू शकेल। जर तुम्ही भूमिका केली नाहीत तर मी चित्रपट बनवणार नाही असा स्पष्ट निरोप मनोज कुमार यांनी दिला आणि संपूर्ण सत्य घटनेवर आधारित शहीद मध्ये एक काल्पनिक पात्र निभवायला मनोज कुमार यांनी प्राण यांना अक्षरशः मनवलं। शहीद मध्ये सुद्धा प्राण यांचं नाव आणि प्राण असंच पडद्यावर झळकतं। साहजिकच आहे की त्या दोघांमधली जवळीक त्यांच्या उपकारच्या कामात उतरली आणि आपल्याला एक अविस्मरणीय मलंग चाचा मिळाला आणि प्राण यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला।

जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पडद्यावरच्या प्रभावी जोड्यांबद्दल बोललं जाईल तेव्हा प्राण यांच्यासोबत जमलेल्या जोड्यांची चर्चा नक्की होईल. यातली एक महत्वाची जोडी म्हणजे प्राण आणि अमिताभ बच्चन यांची विलक्षण जोडी. अमिताभ बच्चन सोबत त्यांची जोडी जुळली आणि संवादांची उधळण झाली. 1970 सालच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत प्राण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात जबरदस्त खलनायक म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेलं होतं. तरीही जेव्हा अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून उदयाला आले तेव्हा प्राण यांनी नव्या चित्रपट युगाला साजेस असं आपलं पडद्यावरचं व्यक्तिमत्व सहजतेने स्वीकारलं. या दोघांच्या एकत्र केलेल्या कामाने किंबहुना त्यांच्यातल्या सहकार्यांनी एक विलक्षण असं नातं पडद्यावर निर्माण केलं. यांच्यातल्या भूमिकांमध्ये प्राण साहेब कधी मार्गदर्शकासारखे कधी विरोधी आणि अनेकदा भावनिक दृष्ट्या बहुआयामी अशी व्यक्तिमत्व साकारत राहिले. त्यांची केमिस्ट्री दाखवणाऱ्या सुरुवातीच्या आणि अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक म्हणजे 1973 सालचा जंजीर. या अनेक कारणांनी महत्वपूर्ण चित्रपटात प्राण यांनी शेरखान या पठाणाची अविस्मरणीय भूमिका साकारली. शेरखान एक कणखर नैतिक मूल्यांचा पठाण होता तर अमिताभ यांनी विजय या गंभीर स्वरूपाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली होती. त्यांच्यातलं प्रसिद्ध दृश्य जे अहंकाराच्या संघर्षांनी सुरू होऊन परस्पर आदरात संपतं आजही एक अजरामर दृश्य म्हणून लोकमान्य आहे. शेरखानच्या शत्रूपासून मित्रांपर्यंतच्या या परिवर्तनाने प्राण यांना त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक पात्र दिलं. शेरखान आणि विजय यांच्यातली मैत्री चित्रपटाचा भावनिक आधार

काळजी. प्राण यांच्या बरोबर अमर अकबर अँथनी, कसोटी, मजबूर, डॉन, कालिया, नसीब, नास्तिक, शराबी, अंधा कानून, इन्कलाब अशा अनेक चित्रपटातून काम केलेले अमिताभ बच्चन जंजीर मधल्या यारी है ईमान मेरा या गाण्याने शेरखानची निष्ठा आणि प्रतिष्ठा अधिक दृढ केली, ज्यामुळे प्राण केवळ एक खलनायक न राहता प्रेक्षकांचा आवडता नट बनले. प्राण यांनी ज्या अनेक कलाकारांसोबत पडदा शेअर केला त्यापैकी अशोक कुमार यांच्या सोबतच्या त्यांच्या जोडीला हिंदी चित्रपटसृष्टीत

0: एक विशेष स्थान है।
1: तो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे।
0: त्यांची ही जोडी विशेषतः विक्टोरिया नंबर 203 या चित्रपटात अविस्मरणीय ठरली। काही अभिनेते हे केवळ आदर वाटण्यापुरते नसतात, त्याच्या पलीकडे आपल्याला खरंच खूप काहीतरी वाटत असतं। प्राण साहेब त्यापैकी एक आहेत। चित्रपट रसिकांच्या अनेक पिढ्यांवर त्यांचा प्रभाव पडलाय। किंबहुना जवळजवळ अर्धशतक आपल्या प्रेक्षकांची खूप गूढ जादुई संवाद या कलाकारांनी साधलेला आहे। प्रेक्षकांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांनी भीती निर्माण केली। रुपेरी पडद्यावरच्या खलनायकाची भूमिका हे काही फारसं सुखावह किंवा श्रेय मिळवून देणारं काम नसतं, पण हे काम प्राण साहेब यांनी स्वीकारलं आणि इतक्या तन्मयतेने केलं की अवघ्या देशाला त्यांचा हेवा वाटू लागला। खरोखरच हा त्यांच्या यशाचा मानदंड होता। सार्वजनिक समारंभात कधी कधी प्राण यांना बघून लोकांच्या मनात धडकीच भरायची। हळूहळू प्राण या गोष्टीला सरावले। चित्रपटाच्या प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याच्या शक्तीने ती प्रभावित झाले। मग या महान कलाकारांनी चुटकीसरशी आपल्या अभिनयात बदल केला। तितक्याच कौशल्यांनी आणि प्रतिभेनी ते चरित्र कलाकाराच्या भूमिका स्वीकारू लागले। त्यातून त्यांचं अष्टपैलूपणच प्रकट झालं। जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टी आपल्या इतिहासात राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद या त्रिमूर्तींचं नाव सुवर्णाक्षरात लिहित होती, जेव्हा या त्रिमूर्तींनी अख्ख्या देशाच्या मनावर अधिराज्य गाजवलं, रुपेरी पडद्यावर हे तिघेही जण जेव्हा स्वतःच्या भूमिकांनी चमकत होते, त्याच जमान्यात आणखीन एक कलाकार आपल्या लक्षवेधी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत होता, आणि तो कलाकार म्हणजे प्राण। दुसरीकडे हा खलनायक इतका मोठा झाला की नायकापेक्षाही जास्ती मानधन तो घेऊ लागला। प्राण यांच्या नावाचा दराराही दुहेरी होता। रुपेरी पडद्यावरची प्राण यांची प्रतिमा हीच त्यांची प्रत्यक्ष जीवनातली आहे असं गृहित धरून प्रेक्षक चालायचे, परंतु वास्तव वेगळं आहे आणि नेहमीच होतं। यमला जाट मधून योगायोगाने सुरू झालेला हा चित्रपटीय प्रवास अनेक मान सन्मान घेत उतार चढाव बघत अव्याहतपणे सुरू राहिला। वाटेत काही अनपेक्षित स्थानकं लागली, जसा की फुटबॉल। प्राण साहेबांना फुटबॉलची आवड अगदी व्यसनाच्या पातळीपर्यंत होती, इतकी की प्राण साहेबांनी स्वतःचा एक फुटबॉल क्लब सुरू केला होता। अभिनय करताना माणूस म्हणून त्यांनी जीवनाचा आनंद भरभरून घेतला। सामाजिक कार्यांमध्ये आणि कधीही कोणाच्याही मदतीला तत्पर असणारा हा खलनायक अनेकदा प्रत्यक्ष आयुष्यात नायकापेक्षाही खूप मोठा झाला आणि सर्वांच्याच आदराला पात्र ठरला। 2012 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित महान खलनायक प्राण यांना समस्त भारतीय चित्रपटसृष्टीच्या रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा।
2: लाइट, कॅमेरा, ऍक्शन।
0: रुपेरी मुकुटाचे मानकरी।
3: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 45 भागात भारतीय चित्रपट सृष्टीत एक प्रभावशाली खलनायक तसंच दिग्गज चरित्र अभिनेता म्हणून सुमारे 6 राज्य करणारे आणि 2012 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्राण किशन सिकंद यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। लेखक होते डॉक्टर मिलिंद दामले, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
4: रुपेरी मुकुटाचे मानकरी याचा 45 भाग आताच आपण ऐकलात। लेखक डॉक्टर मिलिंद दामले आणि निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र। सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत। आता प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनमूर्तीची।

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्था स्थापन केल्यानंतर समाजहिताची कामं करणाऱ्या शिक्षण संस्थापकांची संख्या फार नाही, किंबहुना नाहीच. विश्वनाथ कराड हे एकच व्यक्तिमत्व असे की जे शिक्षणाचं काम करता करताच काही समाजहिताच्या गोष्टी करता येतील का? शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतरच्या येणाऱ्या समृद्धीचा विनियोग समाजासाठी करता येईल का? आणि शिक्षण हे केवळ एखाद्या विषयातल्या सिलॅबस पुरतंच मर्यादित नसतं, तर ते समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा शिक्षणाचा आपल्याला त्यात उपयोग करता येऊ शकतो का? हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि ही संकल्पना घेऊन विश्वनाथ कराड यांनी अनेक कामं केली. आणि ती जी कामं आहेत त्या कामांमध्ये प्रामुख्यानं सुरुवातीचं जे काम आहे आणि ते काम आहे ते इंद्रायणी नदीच्या तीरावरती बांधलेले घाट. इंद्रायणी नदीच्या तीरावरती जे घाट बांधले गेले त्याचं सगळ्यात प्रमुख कारण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या घटनेचा उल्लेख मी कित्येक भागांपूर्वी केलेला आहे. आणि आपल्या मोठ्या बहिणीनी जेव्हा ते इंद्रायणीचं घाण पाणी तीर्थ म्हणून प्यायला सुरुवात केली तेव्हा शिकलेल्या विश्वनाथ कराडांनी तिला सांगितलं की हे पाणी पिऊ नकोस. त्या ती म्हणाली काही होत नाही, माऊली बघून घेतील आणि तुला इतकी काळजी वाटते तर तुला काय दिवे लावायचे ते लाव. असं म्हटल्यामुळे विश्वनाथ कराड यांनी संकल्प केला आणि इंद्रायणी नदीच्या तीरावरती सुंदर घाट बांधून पाणी शुद्धीकरण करण्याची प्रक्रियाही सुरू केली. मला असं वाटतं की इतिहासामध्ये अशा पद्धतीनं खाजगी संस्थेच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या माध्यमातून घाट बांधण्याची क्रिया आधी कधी घडली असेल की नाही मला माहिती नाही. म्हणून मी थोडा वेगळा अभ्यास केला आणि मागे वळून पाहिलं तर असं लक्षात आलं की अहिल्याबाई होळकरांनंतरही महाराष्ट्रामध्ये अनेक घाट बांधले गेले. अहिल्याबाई होळकरांनी तर महाराष्ट्रामध्ये भरपूर घाट बांधले, परंतु त्यांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे घाट बांधले गेले त्यापैकी काही महत्वाचे घाट हे शासनानं नाही तर सरदार संस्थानिक धनिक आणि धार्मिक संस्थांनी बांधलेले आढळतात. त्यातली काही प्रमुख उदाहरणं अशी आहेत, नाना फडणवीसांनी बांधलेला मेणवली घाट वाई सातारा, कृष्णा नदीवरीला सुंदर घाट वाडा आणि मंदिर असा सुमारे 1780 सुमारास बांधण्यात आला. रास्ते घराण्यानंही घाट बांधले वाईला. पेशवेकालीन रास्ते सरदारांनी वाई येथे अनेक घाट आणि मंदिरे उभारली. वाई शहरातील घाटांची मोठी परंपरा त्यांच्या आश्रयामुळेच विकसित झालेली आहे. त्यानंतर प्रतिनिधी घराणं जे आहे औंध संस्थान, इथे कृष्णा नदीकाठी विविध तीर्थक्षेत्रांमध्ये घाट देवळं आणि धर्मशाळा उभारण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यानंतर फडके, पटवर्धन, घोरपडे, शिंदे यासारखे मराठा सरदार ज्यांनी सांगली, मिरज, तासगाव, कुरुंदवाड, इचलकरंजी आदी भागामध्ये नदी घाट आणि मंदिर परिसर विकसित केलेला आहे. स्थानिक सावकार आणि व्यापारी समाज 19व्या शतकामध्ये नाशिक आहे, पैठण आहे, पंढरपूर आहे, त्याच क्रमानं बघताना आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांमध्ये घाट खासगी देखण्यांमध्ये बांधले गेले. आता हा जो इंद्रायणी नदी तीरावरचा घाट आहे त्या घाटा पाठीमागची जी मूळ व्यक्ती आहे, जे प्रेरणा स्रोत आहे, जे स्वतः तिथे चिखलगाळ काढण्यासाठी पाण्यात उतरून काम केलेली व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड. आणि त्यांनी हा इंद्रायणीचा घाट विकसित केलेला आहे. उद्देश एकच आहे की समृद्धीतून आलेल्या संपूर्ण रचनेचा विनियोग समाजासाठी कसा करता येईल. तुम्ही एक काम करत आहात, ध्येयानं काम करत आहात. 1983 साली तुम्ही संस्था स्थापन केली आणि MIT शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन झाल्यानंतर पुण्यामध्ये तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये शिक्षण क्षेत्राच्या माध्यमामुळे येणारी जी समृद्धी आहे ती समृद्धी माईर्स या ट्रस्टच्या माध्यमातून समाजाभिमुख करण्याचं काम विश्वनाथ कराड यांनी केलेलं आपल्याला आढळत. आणि हा जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट या पद्धतीनं काम करत होता आणि त्यातही पुन्हा देऊ आळंदी परिसर विकास समिती नावाची

आणखी एक समिती स्थापन करून त्यात साखरे महाराजांचाही सहभाग तितकाच महत्वाचा होता। श्रोते हो, ही माहिती अशासाठी देतोय की तुम्ही इंद्रायणीच्या तीरावर गेल्यानंतर जे अत्यंत सुबक आणि अत्यंत घोटीव दगडातून बांधलेले जे घाट आहेत त्या घाटांवरती आता वारकरी शांतपणे विश्राम करताना आढळतात। म्हणजे सुरुवातीचे जर तुम्ही इंद्रायणीच्या तीरावरचे फोटो पाहिलेत तर तुमचा विश्वास बसणार नाही की या इंद्रायणीच्या तीरावरती कसे झोपत असतील वारकरी, त्या ठिकाणी दगड टोचत नसतील का। परंतु आता अत्यंत सुंदर रेखीव घाट बांधल्यामुळे घाटावरती एक सतरंजी टाकली तरी शांतपणे विश्राम करू शकतो येणारा वारकरी, ही संपूर्ण रचना विश्वनाथ कराड यांच्यामुळे निर्माण झाली। आणि म्हणून जसं कालच्या एपिसोडमध्ये आपण विचार केला तो सर्वात मोठ्या डोमचा सर्वात मोठा घुमट विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून तयार झालेला, तसंच हा घाटही तसाच तयार झाला, हेही तेवढंच भव्य दिव्य काम आहे। अगदी अलीकडच्या काळामध्ये त्या घाटामध्ये थोडीशी दुरुस्ती करण्यात आली, पण कित्येक वेळा सामाजिक विचार केल्यानंतर वाईट वाटतं की ज्या माणसांनी अत्यंत मेहनत घेऊन ते घाट बांधले स्वतः विश्वनाथ कराड यांनी, तर ज्यांनी बांधले घाट त्याला विचारायला हरकत नव्हती, परवानगी नाही, परंतु असा असा बदल करायचा आहे तर त्याच्यासाठी घाटाचा एवढा हिस्सा आम्हाला तोडावा लागत आहे, तर तो तोडण्यापूर्वी तुमचा सल्ला हवा आहे की काय करता येऊ शकेल, तोडण्याची आवश्यकता आहे का। तसं घडत नाही आपल्या देशामध्ये। ज्ञानेश्वरांनंतर मला नाही वाटत कोणी इतक्या मनमोकळेपणाने कबूल करेल। संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत कबूल केलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये की भाष्यकार ते वाट पुसतू असं म्हणत मी ही ज्ञानेश्वरीचं कथन केलेलं आहे। भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वर माऊलींच्या आधी ज्यांनी ज्यांनी विवेचन केलेलं आहे त्या सगळ्या भाष्यकारांचा अभ्यास करून मी बोलत आहे, त्यांना विचारून बोलत आहे। पुसतू म्हणजे त्यांना विचारून करत आहे। ही जी भूमिका आहे ती आत्ता ह्या क्षणाला गेल्या काही महिन्यांपूर्वी इंद्रणीच्या तीरावरच्या घाटांमध्ये थोडी दुरुस्ती करण्यात आली आणि तिकडे तोडफोड करण्यात आली एका हिश्श्यामध्ये, तर ती जर कराड सरांना विचारण्यापेक्षा परवानगी म्हणून नाही परंतु सल्ला मसलत करून की तुम्ही बांधले तर तुम्ही बांधताना या विभागामध्ये काय कल्पना होती डोक्यात, अशा पद्धतीने झालंच तर थोडं समन्वयाचं झालं असतं। पण असो, आता अलीकडच्या काळात असा समन्वय सहसा आढळत नाही, पण हा प्रश्न सामाजिक कार्य करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात येतोच। कारण आपल्या इथे होतं काय, निर्णय प्रक्रियेमध्ये श्रोते व अडचण निर्माण होते, त्यामुळे एखादा चांगला उपक्रम सरकार दरबारी मांडून करायचा झाला तर त्यात एक भीती आहे तो की तत्कालीन राजकारणी तो हायजॅक करू शकतो, एक, किंवा तत्कालीन राजकारणी किंवा तिथले स्थानिक अधिकारी ज्यांना ज्यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे तो माणूस जर आवडत नसेल तर ते प्रस्ताव अप्रूव्हच करत नाहीत, त्याला मान्यताच मिळत नाही, म्हणजे ते काम राहून जातं। त्यामुळे सत्यसंकल्पाचा दाता नारायण असल्यासारखं कराड सरांनी ही जी कामं केली त्यात घाट अत्यंत महत्वाची आणि मोठी थोर परंपरा आहे। त्या थोर परंपरेच्याच क्रमामध्ये विश्वनाथ कराड हे नाव आहे आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीचं काम अन्य कुठच्याही शिक्षण संस्थेकडनं झालं आहे असं माझ्या माहितीत नाही की जे समाज हिताचं आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर। असो, पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात सोमवारी सकाळी 10 वाजता। तोपर्यंत नमस्कार, आनंदात रहा, मजेत रहा।

विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:10:32 झालेली आहेत. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश

0: पिंड पुणे येथील माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाबाबतचं हे निवेदन आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू होत आहे. एक वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळे फुले आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खासगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. यानंतरचं निवेदन आहे ते विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांच्याकडूनच आहे, पण फळझाडांची कलम आणि रोपं विक्री याबाबतीतच आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलम आणि रोपं विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, अंजीर, लिंबू आणि नारळ या फळ पिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. रोपविक्री सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत, शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून सुरू असून शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. यानंतरचं निवेदन आहे ते हरवलेल्या व्यक्तीविषयी. 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 भोईरवाडी हिंजवडी फेज 3 इथून सदर व्यक्ती हरवली आहे. या व्यक्तीचं वर्णन याप्रमाणे: वय 63, उंची 5'3", डोळे काळे, नाक सरळ, केस पांढरे आहेत, सडपातळ बांधा आहे, ब्राऊन रंगाचा शर्ट आहे आणि त्यावर पांढऱ्या रंगाच्या आडव्या उभ्या रेषा असलेला शर्ट त्यांनी परिधान केला आहे आणि काळ्या रंगाची स्पोर्ट्स पॅन्ट आहे आणि त्यावरही उभ्या पांढऱ्या रंगाच्या रेषा आहेत. मराठी, हिंदी भाषा बोलता येते. या व्यक्तीच हरवलेल्या व्यक्तीचं नाव आहे आनंद मोतीलाल शेंडे. अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर इथे संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन आहे मयत व्यक्तीविषयी. अनोळखी पुरुष, वय अंदाजे 50 वर्ष. 13 मे 2026 रोजी सकाळी 11:30 मयत म्हणून घोषित झालेले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे: मध्यम बांधा, अंगाने सडपातळ, गोरावर्ण, केस वाढलेले काळे पांढरे, दाढी मिशी वाढलेली आहे, अंदाजे 5'2" उंची आहे, वय 50 वर्ष. या व्यक्तीबद्दल कुणाला काही माहिती असल्यास बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. श्रोते हो, आपण ऐकलीत काही स्थानिक निवेदनं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:15 वाजतायत. आता प्रसारित करतोय विशेष वार्ता. यामध्ये आज ऐकूया, बालभारतीतर्फे नुकतीच काही इयत्तांची नवी पुस्तकं प्रकाशित करण्यात आली, त्या अनुषंगाने बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत विशेष वार्ता या कार्यक्रमात.
1: श्रोते हो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं स्वागत करते. श्रोते हो, जून महिन्याची 10 तारीख उजाडली आहे आणि जून महिना म्हटलं की सगळ्यांना पावसाबरोबरच आठवण येते ती शाळेच्या घंटेची, शाळेतल्या नव्या पुस्तकांची, नव्या वर्गाची, शालेय विद्यार्थी तर या नव्या नवलाई

0: मध्ये हरखून जातातच, पण आपल्यासारख्या थोरामोठ्यांनाही ही नवी पुस्तकं, त्यांचा विशिष्ट वास आणि ते रम्य दिवस आजही आठवतात. आणि शाळेची पुस्तकं म्हटलं की आपल्याला आठवण होते ती बालभारतीची. बालभारती म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळानं नुकतीच दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुषंगानं या पुस्तकांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर ही पुस्तकं नेमकी कशी आहेत, त्यामागे बालभारतीचा काय विचार आहे, या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक मॅडम आल्या आहेत. अनुराधाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: अनुराधाताई, राज्य शिक्षण मंडळाच्या दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांसाठी नवीन पाठ्यपुस्तकं नुकतीच सादर करण्यात आली आहेत. यावर्षीच्या या पुस्तकांचं काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल?
1: मुळातच ही जी पुस्तकं आलेली आहे ती एनईपीवर आधारित आहे. नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आलेलं आहे, त्या अनुषंगानं ही पुस्तकं ही विकसित करण्यात आलेली आहेत. मुळात एका वर्षी चार इयत्तांची पुस्तकं येणं हेच खरं तर बालभारतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. का बालभारतीचं आपल्याला माहिती आहे की हीरक महोत्सवी वर्ष आहे, म्हणजे गेल्या 60 वर्षापासून बालभारती हे पाठ्यपुस्तक तयार करण्याचं काम करते. परंतु गेल्या 60 वर्षात एका वर्षी कधीही चार इयत्तांची पुस्तकं आणलेली नाहीत. यावर्षी आपली 10 माध्यमातली 4 इयत्तांची पुस्तकं आलेली आहेत. पुस्तकाचा जो कंटेंट बघितला तर तो वैशिष्ट्यपूर्ण आहेच आहे. मुळात पुस्तकाचं स्वरूप सुद्धा हे आपण जर बघितलं, बाह्यरूप आणि अंतरूप असं आपण जे म्हणतो, त्या दोन्हीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा समावेश आपण केलेला आहे. विशेष म्हणजे आपला जो पाठ्यपुस्तकाचा आशय ज्या पानांवर छापला जातो त्या पानांवर वॉटरमार्क असतो. म्हणजे एखादं पुस्तक बाजारात दुय्यम आहे का ओरिजिनल आहे हे जर बघायचं असेल तर ते पाठ्यपुस्तक जर असं लाईटमध्ये धरलं आपल्याला तर हलकासा एक वॉटरमार्क दिसून येतो. तर ते म्हणजे एक या माध्यमातून मला सगळ्यांना असं आवाहन करावं वाटेल की तुम्ही जर पुस्तकं बघितली तर ओरिजिनल पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर एक तुम्हाला सहजपणे सगळ्यांना बघता येईल की जर आमचा कागद बघितला तर त्या कागदावरती वॉटरमार्क हा आहे. त्यावेळेला जर आपण नवीन शिक्षण धोरणामध्ये जर बघितलं, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये बघितलं, अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता यांना खूप महत्वाचं स्थान असं दिलेलं आहे. लर्निंग आउटकम म्हणजे त्याला अध्ययन निष्पत्ती काय आहेत आणि त्या पाठातल्या पुस्तकातून किंवा पुस्तकातल्या कुठल्या पृष्ठावरनं कोणती अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करता येणार आहे याचा तक्ता आम्ही प्राधान्यानं दिलेला आहे. म्हणजे शिक्षकांसाठी हे अत्यंत मार्गदर्शक आहेत. म्हणजे शिक्षकांना असं आकाशवाणीच्या माध्यमातून एक आव्हान असं असेल की त्यांनी पाठ्यपुस्तक हाताळताना प्रथम जे ते तक्ते दिलेले आहेत, अध्ययन निष्पत्तीचे तक्ते आणि पृष्ठक्रमांकाची परस्पर जोडणी केलेले जे तक्ते आहेत त्याचा प्रथम अभ्यास करावा. म्हणजे त्यांना लक्षात येईल की या वर्षाच्या सुरुवातीलाच की माझ्या समोरचा विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये कोणकोणती क्षमता ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या कोणकोणत्या मला विकसित करायच्या आहेत आणि मी त्या कशा कशा पद्धतीने करू शकतो ते मॅपिंग आपण दिलेले आहेत. शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे सूचनाही पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तसंच काही पाठ्यपुस्तकांमध्ये तर प्रत्येक उपक्रमानंतर, धड्यानंतर, पाठानंतर, कवितेनंतर अशा चौकटी दिलेल्या आहेत की ज्या चौकटीमध्ये त्या शिक्षकांनी तो संबंधित पाठ शिकवताना किंवा ती कविता शिकवताना त्यांनी काय करणं अपेक्षित आहे या सूचनांचा तिथे समावेश केलेला आहे. आणि या पुस्तकांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मला हे सांगताना खूप आनंद होतोय की राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण या पद्धतीचा एक उपक्रम झालेला नाहीये. तो आपण बालभारतीनं थोडासा प्रायोगिक तत्वावर आपण केलेला आहे. तो म्हणजे एक आपण सांकेतिक भाषा वापरा म्हणून त्याचं एक बोधचिन्ह आहे. ते बोधचिन्ह आपण आपल्या पुस्तकामध्ये घातलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं शिक्षकांना सूचना दिलेली आहे की तुमच्या वर्गात वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतील, त्याच्यात काही मध्ये दिव्यांग विद्यार्थी असू शकतात की ते सर्वसामान्यांप्रमाणे बोलू शकणार नाहीत, मग काही अध्ययन अक्षम असतील, काही मुलं त्यांना आपलं हिअरिंग इम्पेअर्ड असेल की त्याचा भाषेचा विकास झालेला नसेल, अशी मुलं सर्वसामान्य मुलाप्रमाणे बोलू शकणार नाहीत. काही मुलं ब्लाइंड असतील, ते वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत असतील. तर आम्हाला सांगायचं की हे बोधचिन्ह म्हणजे केवळ हिअरिंग इम्पेअर्ड मुलांसाठीच नाहीये, तर तुमच्या समोर असणारं जे बालक आहे ते ज्या ज्या पद्धतीनं व्यक्त होऊ इच्छित आहे त्या त्या पद्धतीनं त्याला व्यक्त होण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून द्या. असं कुठेही होऊ नये की ह्याला थोडासा काहीतरी भावनिक, इमोशनल किंवा थोडासा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे म्हणून हे मूल व्यक्त होऊ शकणार नाही. तर प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या त्याच्या पद्धतीनं व्यक्त होत असते. तर आपला विद्यार्थी सुद्धा व्यक्ती आहे आणि म्हणूनच त्याला ऍज अ व्यक्ती म्हणून कन्सिडर करत असताना आपल्याला त्याचा व्यक्त होण्याच्या पद्धती लक्षात घेऊन त्याला व्यक्त होण्याची संधी द्यायची. तर हा एक नवीन प्रयोग आपण केलेला आहे आणि मला सांगायला आनंद की इतर कुठल्या राज्यामध्ये किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा असा लोगोचा वापर केलेला नाही आहे. म्हणजे दिव्यांग मुलांच्या बाबतीत हे आमचं थोडंसं पुस्तक एक युनिव्हर्सल करण्याची एक पहिली पायरी म्हणायला हरकत नाही. तर या पद्धतीनं अनेक वैशिष्ट्य आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत.
0: अनुराधाताई, तुम्ही आता जो शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर अनेक माहिती किंवा छोट्या चौकटी या पुस्तकात आहेत असं म्हणाल, मुलांना आपलंसं वाटेल किंवा मुलांची कुतूहल असेल, उत्सुकता असेल, ती जागृत व्हावी यासाठी पण बरेच छोट्या छोट्या गोष्टी याच्यात स्वरचिन्ह असतील, चित्रकथा असतील, असे काही प्रयोग नवीन या वर्षी

0: जी तुम्ही केले आहेत त्याबद्दल काय सांगाल?
1: मुलांसाठीच पुस्तक आपण बहुतांशी केलं जातं आणि पुस्तक आकर्षित असेल तरच मुलं ते हातात घेतील.
0: बरोबर.
1: त्यामुळे मुळात चित्रांच्या बाबतीत बोलायला लागेल की यावर्षीची जर पुस्तकं बघितली तर ती अतिशय उत्कृष्ट चित्र अशी काढलेली आहेत. आपल्या बालभारतीच्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपली जी चित्र आहेत ती प्रत्यक्ष चित्रकारांनी काढून घेतलेली असतात. आपण कुठल्याही ओपन साईटवरनं किंवा एआय बेस आपली चित्र नाहीये तर आपला जो काही आशय होतो त्या आशयाला अनुसरून अशी चित्र आपण आपल्या चित्रकारांकडनं काढून घेतलेली असतात. असे बरेचसे चित्रकारही बालभारतीशी जोडले गेलेले आहेत. चित्रकारांनी काढलेली ही चित्र आहेत तर काही ठिकाणी प्रत्यक्ष जे फोटो आहेत छायाचित्र आहेत त्यांचा वापर आपण केलेला आहे की जे प्रत्यक्ष फोटो कुणीतरी काढून आणलेले आहेत आणि ते फोटो बालभारतीला दिलेले आहेत तर त्या फोटोंचाही वापर आपण तिथे केलेला आहे. ही चित्रही अत्यंत सुबक आकर्षक आणि जिवंत अशी आहेत आणि प्रसंगाला अनुसरून आहेत. म्हणजे तो आशय बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना त्याच्या त्या चित्रांमधून सुद्धा त्यांना कळण्यासाठी तो उपयुक्त होणार आहे. म्हणजे ज्या मुलांना अजून वाचता येत नाहीये किंवा वाचन अक्षमता त्यांच्यामध्ये आहे तर बरंचसं चित्र निरीक्षण करून सुद्धा त्यांना थोडासा कळू शकेल की इथं काय म्हणायचं आहे. असा चित्रांचा वापर आपण मोठ्या प्रमाणात केला आहे. अजून एक आहे की आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आयकेएस म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली जी आहे त्याचा वापर करा म्हणून सांगितलं किंवा विद्यार्थ्यांना त्याची माहिती देणं हे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. तर या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे तर वेगवेगळ्या चौकटी दिलेल्या आहेत की त्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त अशा आहेत. आता परिसर अभ्यासामध्ये काही वेळेला आहाराची माहिती दिलेली आहे तर तिथं आपले षड्रस काय आहेत आयुर्वेदानं सांगितलेले तर त्या षड्रसांची माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपली भारतीय ज्ञान परंपरा ही आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथं शून्याचा उल्लेख आहे किंवा अवकाशाचा आहे तर तिथं तिथं आपले जे काही पूर्वीचे जे थोर होऊन गेलेले आहेत आपल्याला ज्यांनी भरपूर ज्ञान दिले म्हणजे शून्याचा शोध हा भारतामध्ये लागलाय वराह मिहीर सारख्या अवकाशाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती होत्या त्यांची त्यांची ओळख तिथंही आपण विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न केलाय. तर अशा चौकटींचाही समावेश आपण या पुस्तकांमध्ये केलेला आहे की निश्चितपणे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक काय आहे या विषयामध्ये किंवा माझ्याकडे पूर्वी याचं काय ज्ञान होतं हे सुद्धा त्यांना थोडासा अंदाज येणार आहे.
0: वा अनुराधाताई, तुम्ही अनेक ठिकाणी जिथे मुलाखती दिल्यात किंवा माध्यमांमधनं पण तुमचा एक कोट नेहमी आम्ही ऐकलाय की सीबीएसईपेक्षाही ही पुस्तकं चांगली आहेत किंवा हायटेक पुस्तकं आहेत असं म्हणतो आपण, त्याबद्दल काय सांगाल?
1: आताच आपण असं बघितलं की बाबा हे पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या बाबींचा समावेश केलाय तर तसंच पहिल्या पानांवरती आम्ही क्यूआर कोडचा समावेश केलेला आहे आणि पुढे जाऊन असं प्रस्तावित आमचं आहे की या क्यूआर कोडमध्ये आम्हाला आमच्याकडे सर्व्हरची सोय आहे आमचं स्वतःचं ई स्टुडिओ आहे तर ई कंटेंट तयार करून त्या विद्यार्थ्यांना तो ई कंटेंट त्या क्यूआर कोडच्या माध्यमांपर्यंत पोहोचवणं. मग बरेचसे त्याच्यामध्ये काही व्हिडिओज असेल, ई कंटेंट असेल, काही अॅनिमेशन असेल किंवा पुढे जाऊन असं या काही संस्थांनी तयार केलेलं मटेरियल असेल त्यांनी जर एमओयू केला आमच्याकडे किंवा काही युट्यूबवर आपल्याला फ्रीलान्सिंग करणारे काही असतील आणि त्यांनी येऊन जर समोर सांगितलं की बाबा हा माझा कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा तो जर योग्य असेल तर तो कंटेंटही आम्हाला तिथं देता येईल. म्हणजे थोडंसं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती कशी पोहोचवता येईल असाही विचार आपण त्या दृष्टीनं केलेला आहे. आताच आमचं असंही डिस्कशन झालंय की पाठ्यपुस्तक कसं हाताळावं हे खूप महत्वाची बाब आहे. पाठ्यपुस्तक हे काय आहे तर साधन आहे आणि ते जर योग्य पद्धतीनं हाताळलं गेलं तर आपलं उद्दिष्ट साध्य होणार. तर आजच आम्ही असं डिसाईड केलेलं की बालभारतीचे जे काही म्हणजे विशेष अधिकारी आणि जे तज्ञ आहेत ज्यांनी प्रत्यक्ष पुस्तक लिहिलेले त्यांचं थोडासा एक व्हिडिओ करायचे किंवा पॅनल डिस्कशन त्यांचं रेकॉर्ड करायचं की बाबा हे पुस्तक हाताळताना शिक्षकांनी काय काय दक्षता घ्यायला पाहिजे, काय काय बघायला पाहिजे, कशा पद्धतीनं तिथले उपक्रम राबवायला पाहिजेत ह्याचे साधारणपणे 5 ते 7 मिनिटाचे व्हिडिओज आम्ही तयार करणार आहोत प्राधान्याने. हे व्हिडिओ आम्ही त्या क्यूआर कोडला जोडणार आहोत म्हणजे प्रत्येक विषयाच्या शिक्षकाला आपलं पाठ्यपुस्तक हाताळताना जर तो त्यांना व्हिडिओ बघितला तर निदान माझ्या हातात असलेलं हे त्या विषयाचं साधन आहे त्या विषयाचं जे पुस्तक आहे ते कसं वापरायचं ह्याचं सहजगत्या त्याला नॉलेज मिळणार आहे. अशा पद्धतीने या क्यूआर कोडचा अधिकाधिक माहिती अधिकाधिक ई कंटेंट देण्यासाठी आम्ही त्याचा वापर करणार आहोत.
0: आणखीन एक या पुस्तकांचं वैशिष्ट्य जे लक्षात आलंय इथे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी किंवा गुड टच बॅड टच असेल किंवा इतर काही हेल्पलाईन्स असतील तर या हेल्पलाईन सुद्धा या पुस्तकांमध्ये दिल्या, त्याच्या मागे काय विचार होता?
1: मुळात काय आहे गुड टच आणि बॅड टच ह्या गोष्टी तर विशेषतः असं आलेलं आहे की त्या कंटेंटमध्येच आलेलं आहे की विद्यार्थ्यांना स्पर्शाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. आपला अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो माझ्यासाठी सुरक्षित आहे का नाही ह्याची जाण विद्यार्थ्याला एक येणं गरजेचं असतं. खरोखर माझ्यासाठी चांगलं आहे का, इथं भीतीदायक वातावरण आहे, विद्यार्थ्याला व्यवस्थित म्हणजे खात्रीशीरपणे त्याला कळावं याच्यासाठी अशा पद्धतीचा आशयाचं समाविष्ट केलेलं आहे. आणि असं काही झालंच तर मला वाटतं सेंट्रलच्या आपल्या ज्या ई बॉक्स म्हणून जे बॉक्सोच्या अंतर्गत केलेलं आहे त्याचाही हेल्पलाईन नंबर आम्ही दिलेला आहे. तसंच काही वेळेला काय होतं फक्त लैंगिक या बाबतीतच विद्यार्थ्याला ताणताना येतं असं नाही तर बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी असतात की त्याच्या समायोजनाला त्याला अडचणी असतात किंवा इमोशनल किंवा सायकोलॉजिकल काही इश्यूज असू शकतात, काही ब्लॉकेजेस असू शकतात की जो सगळ्यांशी शेअर नाही करू शकतो. कुणाशी बोलावं हे त्याला कळत नाही, अशा वेळेला आपल्याला चाईल्डलाईनचे हेल्पचे नंबर जे आहेत किंवा जिथं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं किंवा

0: समुपदेशन केलं जातं असे जे नंबर आहेत ते सुद्धा आम्ही सगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये छापलेले आहेत. म्हणजे ज्या मुलांच्या हातात मोबाईल आहे किंवा फोन करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटलं मला गरज आहे कुणाशी तरी बोलण्याची, कुणाला तरी काहीतरी सांगायची, तर निश्चितपणे कुणाला सांगावं याच्यासाठी ते जे हेल्पलाईन नंबर आहेत ते सगळे आम्ही पाठ्यपुस्तकामध्ये छापलेले आहेत. म्हणजे मुलांसाठी काम करणारे भरपूर जण आहेत परंतु मुलांशी आणि त्यांची जोडणी होणं गरजेचं आहे. तर हा दुवा होण्याचं काम बालभारतीनं केलेलं आहे असं मला वाटतं. कारण का पाठ्यपुस्तक हे सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात त्याच्यासाठी आवश्यक असणारे नंबर हे त्याच्याकडे सेव्ह असणार आहेत, त्याला माहिती असणार आहेत.
1: खरंच खूपच छान प्रयत्न या निमित्ताने झालाय असं म्हणता येईल. अनुराधाताई, लहान मूल जेव्हा शिकतं तेव्हा तो स्वतः, त्याची शाळा, त्याचे शिक्षक याच्याबरोबर आणखीन एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे पालक. तर या पालकांना तुम्ही या निमित्तानं काय सूचना द्याल किंवा काय आवाहन कराल?
0: मुळात जसं आम्ही आता म्हणलं की शिक्षकांनी त्या सूचना वाचाव्यात किंवा शिक्षकांनी अध्ययन निष्पत्ती बघाव्यात आणि कुठल्या पृष्ठावर काय आपल्याला साध्य करता येणार आहे, तर मला वाटतं की पालक म्हणून पण शिक्षकाच्या भूमिकेत जायला काही हरकत नाही. प्रत्येक पालकांनी सुद्धा हे वाचावं की माझ्या मुलाला या वर्षी या पुस्तकातनं काय शिकायचं आहे आणि ते कसं शिकता येईल हे सहजपणे तिथं मांडलेलं आहे. ज्याला लिहिता वाचता येते कळण्यासारखं आहे तर त्या पालकांना सहज हे पाठ्यपुस्तक वाचूनही आपल्या मुलांना मार्गदर्शन करता येणार आहे. त्यामुळं ते सहजपणे करू शकतील की प्रत्येक पाठातनं नेमकं उद्दिष्ट काय आहे त्या पाठाचं, हे जर त्यांनी मॅप केलेला तक्ता बघितला तर लक्षात येईल की अरे ह्याच्यातनं जे बघितलेलं आहे ते काय. आणि काही काही उपक्रम वगैरे तर आमचे इतके छान आहेत की मला वाटतं की मुलांबरोबर पालक सुद्धा त्याची मजा घेतील. कारण का बऱ्याच ठिकाणी मुलांना काही गोष्टींचं निरीक्षण करा सांगितलेलं आहे, तुमच्या अवतीभोवती ह्या असणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत त्याची यादी करून आणा सांगितलेलं आहे, किंवा संवाद साधायला सांगितले विद्यार्थ्यांशी. तर ह्या संवादामध्ये सुद्धा त्यांनी आपलं काम थोडंसं बाजूला ठेवून जिथे जिथे मुलं काही बोलणार आहेत तर त्यांच्याशी संवाद साधावा. म्हणजे त्यांना पण ते पुस्तक आपलं असं वाटेल, मुलालाही असं वाटेल की हे पुस्तक माझ्याबरोबर सगळ्यांना आवडते आणि त्यामुळे ते पुस्तक तो शिकण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहील. जसं मी योगाशी म्हणलं, मुलं ही आपली आहेत सगळ्यांचीच, भले कुठलाही असो, गडचिरोलीचा असो तर सिंधुदुर्गचा असो, तो मूल माझं पण आहे आणि आपलं पण आहे. ते महाराष्ट्राचं नागरिक आहे, भारताचं नागरिक आहे आणि ह्यांच्यासाठीच आपण एक पहिलं पाऊल म्हणून ही सगळी पुस्तकं दिलेली आहेत. आणि सुरुवातीला मी सांगितलं की बालभारतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण चार इयत्तांची पुस्तकं केली आणि यात तिसरी जर हा भूगोल बघितला तर तो जिल्हा भूगोल आहे. आपले 36 जिल्हे इंटू 10 भाषा एवढी टायटल्स, म्हणजे 350 आसपास जवळजवळ पुस्तकं आम्ही तयार केलेली आहेत यावर्षी. आणि आम्ही काम करणारे शेवटी माणूसच आहोत, तर एक 7-8 महिन्यात एवढी सगळी पुस्तकं तयार करणं, त्याचं DTP करणं, त्याचं प्रिंटिंग करणं, वितरण करणं, मुलांपर्यंत पोहोचवणं, त्यातली चित्र काढून घेणं आणि असंख्य वेळा त्या पुस्तकांचं परीक्षण होणं, त्या असंख्य पायऱ्यांमधून ही पुस्तकं तयार झालेली आहेत. आणि हे सगळं करत असताना कुठेतरी आमच्याकडून जर त्रुटी राहिली असेल तर आमची अशी विनंती आहे की मुलांच्या भावविश्वाला कुठे धक्का लागणार नाही, काही चुकीची माहिती जाणार नाही आणि असं करू नये म्हणून आम्ही त्याची काळजी घेतलेलीच आहे. परंतु दुर्दैवानं कुठेतरी एखादी छोटीशी त्रुटी राहू शकते, मानवाकडनं राहू शकते. जर अशी कुठेही त्रुटी आढळली तर डायरेक्ट तुम्ही बालभारतीला संपर्क साधावा. निश्चितपणे आम्ही आमच्या तज्ज्ञांच्या समितीसमोर येणाऱ्या सूचनांचं वाचन करू, त्याच्यावर चर्चा करू आणि जर एखादी सूचना योग्य वाटली आम्हाला तर निश्चितपणे पुढच्या पुस्तकांमध्ये तो बदल झालेल्या पालकांना बघायला मिळणार आहे. म्हणजे आम्ही या बाबतीत ओपन एंडेड आहोत की आमची पुस्तकं ही आहेत परंतु ह्याच्यात अजून कोणाला व्हॅल्यू ऍडिशन करायची असेल तर निश्चितपणे बालभारती त्याचं स्वागतच करेल. तर मला वाटतं की आपल्याला टीका करणं खूप सोपं असतं परंतु व्हॅल्यू ऍडिशन करणं हे खूप अवघड असतं. तर नेमकेपणानं आम्ही पुस्तकं केलेली आहेत, ही अजून प्रोग्रेसिव्ह आहेत, अजून आपल्याला ती जास्तीत जास्त चांगले करता येण्यासाठी येणाऱ्या सूचनांचं आम्ही स्वागतच करू. तर अशा काही कोणाला सूचना द्यायच्या असतील, काही त्रुटी दाखवून द्यायच्या असतील तर निश्चितपणे त्यांनी बालभारतीशी संपर्क साधावा, आम्ही त्या आमच्या परीनं दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करू.
1: अनुराधाताई, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि बालभारतीच्या नवीन पुस्तकांबद्दल आणि एकूणच नवीन शैक्षणिक धोरण असेल किंवा मुलांची समज, जिज्ञासा, त्यांचं जीवन कौशल्य, एकूणच त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या दृष्टीने बालभारतीने काय काय उपाययोजना केल्या आहेत, अत्याधुनिक काळाशी सुसंगत असं पुस्तक करण्याचा प्रयत्न बालभारती करत आहे. तुमच्या सगळ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. तुम्ही आज आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी छान रंजक माहिती दिलीत, तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विशेष वार्ता आता आपण ऐकलेत. यामध्ये बालभारतीतर्फे नुकतीच काही इयत्तांची नवी पुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. विशेष वार्ता हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत दिले AR रहमान यांनी आणि हे गीत आहे ताल या चित्रपटातलं.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात देवदास या चित्रपटातलं गीत. नुसरत भट यांच्या या गीताला संगीत दिलं होतं इस्माईल दरबार यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि अभिजित यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी. या गीताला संगीत दिलं जतीन ललित यांनी.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत शंकर महादेवन, सुनीती चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राहत इंदोरी यांची गीतरचना. मिशन काश्मीर या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं तर शंकर एहसान लॉय यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुनीती चव्हाण, श्रेया घोषाल आणि अन्नू मलिक यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत चित्रपट मैं हूं ना.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत मैं हूं ना या चित्रपटातलं हे गाणं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूया रेवा नातू यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग मंगल भैरव.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत रेवा नातू यांचं गायन. आत्ता आपण ऐकलत त्यांनी गायलेला राग मंगलभैरव. आज रात्री ठीक 10:30 नादब्रह्म या आमच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल रेवा नातू यांच्या गायनामध्ये राग जनसमोहिनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

श्रोते हो, आज दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या आमच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल तनिष्क अरोरा यांचं गायन, त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग, आज दुपारी ठीक 2:30.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 11:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आम्ही. यामध्ये आज ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी, निर्माता, दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 4. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ. शोधो आम्ही या कार्यक्रमात सध्या आपण ऐकत आहात ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकरजी आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या दिग्दर्शक लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा. आज दुसरा भाग, आज चौथा भाग.
1: माझ्या इनफॅक्ट कारकिर्दीची सुरुवात बहुतेक लोकांना वाटते रजनीगंधापासून झाली. माझ्या कारकिर्दीची सुरुवात

0: मराठी चित्रपटांनी झाली. पहिला मराठी चित्रपट शांतता कोर्ट चालू आहे, त्याच्यामध्ये गाणी नव्हती. परंतु दुसरा मराठी चित्रपट जो होता तो बाजीरावचा बेटा, राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला, आणि त्याचं संगीत सुधीर फडक्यांचं होतं. आणि त्याच्यात सुद्धा सुधीर फडक्यांनी दोन अतिशय सुंदर भजनं जी मला म्हणायची होती त्याचा एक वेगळा किस्सा आहे, पण तो नंतर
1: सांगतो. तो किस्सा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पहिला सिनेमा अनुभव नाही आणि प्लेबॅक घ्यायचा होता एकतर.
0: राजाभाऊंनी मला त्याच दिवशी सकाळी ते गाणं ऐकवलं कॅसेटवर आणि म्हणाले की हे आपल्याला आज शूट करायचंय, तर काय अडचण नाही ना तुला? तर मी ते ऐकलं आणि मी गुणगुणलो आणि मला मी म्हटलं की काय प्रॉब्लेम नाही, म्हणाले छान चला आपण सुरू करूया. आणि सुरू केलं शूटिंग आणि माझी तंतरली, म्हणजे तंतरली हा फार सौम्य शब्द झाला, मला घाम फुटला, मला रडू आलं. त्याचं कारण साधं होतं की एका जागी बसून ते भजन म्हणायचं होतं, पण गाणं म्हणताना तीन गोष्टींचं अवधान सांभाळायचं होतं. एक म्हणजे लिपसिंग घ्यायचा, दुसरं म्हणजे एकतारी वाजवायची, आणि तिसऱ्या दुसऱ्या हाताने चिपळ्या वाजवायच्या. तिन्ही गोष्टी एका वेळेला करणं मला अशक्य होतं. फार फार तर मेहनत करून दोन गोष्टी जमायच्या, तीन गोष्टी काही जमेना. मी अक्षरशः रडकुंडीला आलो आणि मी राजाभाऊंना म्हटलं की राजाभाऊ मला नाही वाटत मला हे जमेल, तुम्ही दुसरा कोणतरी नायक बघा, मी जातो घरी. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि ते म्हणाले अरे काय वेडा का काय, मी आहे ना इकडे, आपण हे गाणं इतकं सुंदर करू की तुझा स्वतःचा विश्वास बसणार नाही. इतकं माझ्या हातात वेगवेगळी आयुधं आहेत, माझ्याकडे एडिटिंग आहे, माझ्याकडे क्लोजअप आहे, माझ्याकडे खूप काही आहे, आणि ते सगळं मला चांगलं जमतं. तू गातोस चांगला, तर तेवढं आपण कसं हायलाईट करता येईल ते बघूया.
2: नक्कीच, मला वाटतं हा अनुभव सांगणारी दोन गीतं त्या चित्रपटात आहेत. आपण सुरुवातीला एक तारी संगे ऐकूया.

0: अनुभव नसताना जेव्हा आपल्याला अशा कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला लागतं ते मला आता एक थांग घ्या आमच्या सिनेमातली एक आठवण आठवली म्हणजे मला गोपू देशपांडे अतिशय गोड लेखक नाटककार आपल्याला माहिती आहेत विचारवंत तर मी जे कॅरेक्टर लिहिलं होतं वडिलांचं कॅरेक्टर नायकाच्या वडिलांचं तर मी लिहिताना मला कोणीतरी डोक्यात लागते व्यक्ती तर मला गोपू होते डोक्यात तर मी म्हणलं मला की आपण गोपूंनाच विचारलं तर आम्ही गोपूंना विचारलं गोपू देशपांडे की कराल का ते म्हणले मला काही शक्य नाही म्हणजे ते पण तुम्ही म्हणताय तुम्हाला वाटतंय मला येईल तर बघूया ट्राय करूयात तर आम्ही सुरू केलं. संध्याकाळचा सीन होता म्हणजे रात्रीकडे जाणारा असा आणि ते बसलेत आणि नायिका येते ते जेवतायत आणि जेवताना चष्मा काढतात नायिका आल्यानंतर आणि बोलायला लागतात. नायिका जात वळते ते पुन्हा चष्मा लावतात आणि मध्येच एखादा घास घ्यायचा हे सगळं अमोलजींनी त्यांना समजावून सांगितलं की काय करा किंवा काय त्यांनी मेथॉडिकली असं ओके हे असं लक्षात ठेवलं. ते एका वेळेला एकाच काहीतरी करू शकायचं म्हणजे नायिका आली तर ते जेवतातच आहेत चष्मा गोपू चष्मा काढायचा राहिला हा हा हा थांबा दुसऱ्या टेकला मग चष्मा काढला की ते जेवायला राहायचे किंवा तिच्याकडे बघायचेच नाहीत. म्हणजे आमची आणि तेव्हा आम्ही डिजिटल कॅमेरा नव्हता आमची जी पळापळ झाली म्हणजे रिळांवर रिळ आम्ही रिटेक्स घेत राहिलो आणि त्याच्यातनं जी मजा आली होती तर मग तो टेक कसाबसा आम्ही संपवला मग त्यांच्या लक्षात राहिलं नव्हतं. मग तो संपल्यानंतर ते म्हणले बघ आता असे अवघड सीन मला देऊ नकोस बर का
1: टेक्निकली अवघड असंही त्याला
0: हा नाही पहिल्यांदा आपल्याला सुरुवात म्हणजे जर अनुभव नसेल
1: बरोबर
2: विशेषतः चित्रपट अभिनय हा खूप तांत्रिक अंगाने जाणारा असतो आणि ते तुम्ही विसरून चालत नाही तुम्हाला त्या तांत्रिक अंगाची पूर्ण जाणीव असायला पाहिजे आणि ते सगळं सांभाळून ते म्हणजे फेमस डायलॉग तुम्हारे पास क्या है मेरे पास माँ है हे सलीम जावेदनी लिहिलेले नसून ते शशी कपूर आणि अमिताभ बच्चन त्यावेळेला उत्स्फूर्तपणे बोलतात हे वाटणं हे त्यांचं कौशल्य दिग्दर्शकाचं कौशल्य आणि सगळ्या त्या सिनेमाची जी जादू आहे ती जादू ही आहे.
1: नक्कीच आता याच आपल्या कार्यक्रम या मालिकेतील आपल्या एपिसोडच्या आधीच्या एपिसोडमध्ये अगदी युवा अभिनेता होता याच कार्यक्रमातून आलेला पार्थ भालेराव त्यानं पहिला अनुभव ताई असं सांगितलं की तो नाटकातनं आला होता एक नाटक करून पहिला सिनेमा त्याला मिळालेला आणि त्याला एकच माहिती होतं की प्रेक्षकांकडे बघून सगळे डायलॉग बोलायचे तर आणि दुसरं डोक्यात हे होतं की कॅमेरा म्हणजे प्रेक्षक तर प्रत्येक डायलॉग तो कॅमेराकडे म्हणजे काही त्याचं डायलॉग समोरच्याशी असतील शोल्डरवरनं शॉट समोरच्या चेहऱ्यावर असेल तरी हा कॅमेराकडनं बोलून मग त्याच्याकडे बघायचा. तर सर म्हणाले त्याप्रमाणे टेक्निक शिकणं आधी खूप गरजेचं.

0: ॲब्सोल्युटली. आणि त्याहीपेक्षा आपला आत्ताचे जे सिरियलचा जो जमाना आहे त्याच्यामध्ये फ्लॅट लाइटिंग असतं किंवा पाच माणसं एकमेकांकडे न बघता कॅमेराकडे बघणं, अशा जे चुकीच्या पद्धतीने आपल्यावरती संस्कार होतात आणि तेच आदर्श मानले गेले अनफॉर्च्युनेटली जातात, त्या सगळ्या दृश्य अशा ज्या काही संस्कार वाईट संस्कार झालेले असतात ते काढायला खूप वेळ लागतो. विशेषतः त्यांना असं वाटत असतं की आपण काहीतरी खूप ग्रेट केलेलं आहे किंवा आहे, परंतु अरे नका तुम्ही कॅमेऱ्यात नका बघू, कॅमेऱ्यात बघून नाही बोलायचं तुम्हाला. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तांत्रिक त्या तशा अवघड असतात.
1: नक्कीच. किंवा याच संदर्भात म्हणजे कॅमेऱ्यात बघून बोलायचं, मी जेव्हा फार पूर्वी एका ऍड फिल्म मध्ये काम केलं तेव्हा मला उलटीच अडचण आली की मी म्हटलं मला कॅमेऱ्यात बघून बोलता येत नाही, कारण कॅमेरा अस्तित्वात नाही असं वागायचं ही शिकवण आम्हाला मिळालेली, आणि त्याच्यातून त्या शाळेतून त्या कॉलेजमधून आलेला असल्यामुळे कॅमेऱ्यात बघून बोलायचं मला प्रचंड कष्ट घ्यावे लागले कॅमेऱ्यात बघून बोलायला, हा एक गमतीचा भाग.
2: बरोबर, नक्कीच. आणि आता पुन्हा एकदा बाजीरावचा बेटा चित्रपटाचं ते दुसरं गीत ऐकूया, नाचता नाचता.

0: सर, ताईंच्या येण्यानं बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या. 5 वर्षाचं 1 वर्षावर निर्मिती आली. या गोष्टी एका बाजूला, पण खरी साथ जेव्हा आवश्यक असते, काही अडचणीचे प्रसंग म्हणा, आव्हानात्मक प्रसंग म्हणा, त्यावेळेस तुमची साथ कशी होती? एखादा प्रसंगासह सांगता येईल?
1: एक प्रसंग मी सांगतो, म्हणजे मला अक्षरशः काय करावं हे सुचेना.

0: म्हणजे मला अक्षरशः काय करावं हे सुचेना. आम्ही जेव्हा धूसर सिनेमा बनवायला घेतला तेव्हा त्या तो अल्झायमर्सवर आहे आणि म्हणजे हळूहळू स्मरणशक्ती जात असलेली अशी ती प्रमुख भूमिका नायिकेची आहे. त्याचे वेगवेगळे पदर संध्यांनी जे पकडले आहेत त्याच्याबद्दल ती स्वतः बोलेल. पण त्याच्यासाठी आम्ही एका प्रतिथ यश आणि बऱ्यापैकी नाव असलेल्या
1: हिंदीतल्या
0: नायिकेला आम्ही विचारलं.
2: बर,
0: तिला हे सगळं
1: तिला स्क्रिप्ट खूप आवडलं होतं.
0: तिला स्क्रिप्ट खूपच आवडलं आणि तिने लगेच होकार दिला. मग त्याप्रमाणे आम्ही पुढची जुळवाजुळव सुरू केली. सगळं झालं.
1: गोव्यात शूट करणार होतो आणि दहा दिवस आधी, शूटिंगच्या 10 दिवस आधी म्हणजे सगळी तयारी झालेली होती. तिचा फोन आला की माझ्या मुलाच्या वैयक्तिक हॉस्पिटलाइज त्याला केलेलं आहे, त्यामुळे मला आय एम अफ्रेड नाही करता येणार. म्हणजे आयदर आमच्यापुढे मोठा प्रश्न असा पडला होता की पूर्णपणे शूटिंगच पुढे करायचं, इन विच केस पुढचे सगळे म्हणजे डेट्स मिळणं आणि उपेंद्र लिमये वगैरे, म्हणजे खूपच सगळा स्टारकास्टच खूप छान होती, तगडी होती. हा एक महत्वाचा प्रॉब्लेम होता. तर मग कुठल्या डेट्स तुला मिळतील? तर ती म्हणली हा जो आजार आहे तो किती क्रॉनिकल आहे, किती आहे, तो फेटल पण असू शकतो, हे सगळं आत्ताच आम्हाला आहे, त्यामुळे वी आर जस्ट नॉट इन अ फ्रेम ऑफ माइंड राईट नाव, त्यामुळे मला काहीच कमिट नाही करता येते आत्ता. मग आम्ही दोघांनी असं शांतपणे निर्णय घेतला की वील गो ऑन. आम्ही कुणाला म्हणजे आम्हाला ताकदीची नायिका तर पाहिजे होती. तर रिमा, त्यांचं नाव आलं, रिमा लागू. आणि मग
0: मी रिमाला फोन केला आणि तिला ही सगळी स्थिती
1: जे काही
0: समजावून सांगितली, कुठे काही आडपडदा न ठेवता.
2: बरोबर,
0: आधी दुसऱ्याला विचारलं होतं, तुला शेवटच्या क्षणी विचारतोय वगैरे, हे सगळं विचारलं. आणि ती ते पुन्हा कॅरेक्टर आणि सगळं ऐकल्यानंतर रिमानी ताबडतोब होकार दिला आणि ती म्हणाली की मी आहे.
1: आणि अक्षरशः 10 दिवसात म्हणजे सगळं स्क्रिप्टवर काम करून, कारण एका वेगळ्या पद्धतीने त्यांना, तुम्ही फिजिकली आहात, तुम्ही फिजिकली नीट आहात, परंतु तरीही तिथे नाहीत. हा जो एक डिमेन्शियाचा किंवा विस्मरणाच्या रोगाचा किंवा आजाराचा जो भाग आहे तो दुसरमध्ये ज्या फार सुंदर पद्धतीने
0: मला अजून आठवतंय. शूटिंग ज्या दिवशी सुरू होणार होतं त्याच्या आदल्या रात्री आम्ही हॉटेलमध्ये बसून गप्पा चालल्या होत्या आणि उद्याच्या शूटिंगबद्दल काय सीन काय वगैरे वगैरे. आणि रिमा मला म्हणाली की अरे पण मला डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स बद्दल काहीच माहीत नाही. आणि म्हणजे त्यांनी
1: मी कुणाला भेटलेलं नाहीये,
0: भेटलेलं नाही, तर काय असतं, कसं होतं, म्हणजे बाबा काय कुठे वैगुण्य येतं, काही होतं काय. मी म्हटलं असं काहीच होत नाही रिमा, म्हणजे समोर बघितलेला माणूस त्याला डिमेन्शिया आहे हे पटकन बाहेरच्या माणसाला कळणार सुद्धा
1: फक्त नजरेतन कळतं त्या व्यक्तीच्या
2: वगैरे
0: असं बरंच आम्ही बोललो. संध्या पण बोलली. रिमा थोडीशी नाराज झाल्याचं माझ्या लक्षात आलं. ती म्हणाली तू मला काहीच मदत करत नाही. तर म्हटलं काही नाही, तू झोप, उद्या छान होईल. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा तिचा पहिला शॉट घेतला मला अजून
1: अक्षरशः सगळ्या युनिटमध्ये म्हणजे
0: रिमा ज्या पद्धतीने चालली, फक्त चालली, त्या चालण्यातून ती कुठेतरी हरवलेली आहे.
2: ताई म्हणाल त्याचं डोळ्यात दिसतं
0: हे, फक्त डोळ्यात नाही सगळ्या देहबोलीत.
1: इनफॅक्ट बॅक शॉट होता जो,
0: हे इतकं सुंदर तिने व्यक्त केलं की मी कट म्हटलं आणि फर्स्ट क्लास ओके.
1: सगळ्यांनी इतक्या टाळ्या वाजवल्या.
0: आणि मग रिमा तिच्या पद्धतीत तिने तंबाखूची पुडी काढली, तंबाखू चोळला आणि एक तंबाखूची गोळी लावून बरं आता पुढे काय करूया असं म्हणून तयार झाली.

0: असाच दुसरा एक दुसरच्याच वेळेला मोठा म्हणजे अडचणीचा प्रसंग आला आम्हाला, म्हणजे पण लगेच संध्याकाळी आम्हाला देतात तर त्यांनी पण दिलं नव्हतं कुरिअर कंपनी, आणि कुरिअर कंपनीनी पण आम्हाला सांगितलं की नाही जरा अडचण आलेली आहे. काय अडचण आली आहे? नाही ते कुठे आहेत डबे ते आम्हाला मिळत नाही आहेत. आम्ही सगळेजण युनिटमध्ये ते दोन रात्री अक्षरशः आमचे कसे गेले, कारण जेव्हा रिळं जातात त्यामध्ये जे कॅप्चर केलेले जे काही सीन्स असतात
1: त्या निगेटिव्ह असतात,
0: त्या निगेटिव्ह असतात, त्या निगेटिव्ह मधले सीन्स असतात, त्या सीन्स मध्ये जी जी माणसं काम केलेली असतात त्या सगळ्यांना पुन्हा एकत्र करून ते कुठून कुठून आलेले असतात, त्यांचे स्वतःचे डेट्स असतात आणि असं, म्हणजे हे विलक्षण असतं. आणि अक्षरशः सुन्न होतो आम्ही. मग तिसऱ्या दिवशी आम्हाला फोन आला की नाही मिळालेत, आणि कम्प्लिटली इंटॅक्ट होते, म्हणजे असंही नाही, कारण जरी मिळाले तरी ते काय एक्सपोज झालेत, काय खराब झाले, डॅमेज झाले. मग ते लॅबमध्ये गेले, लॅबनी एक्सपोज केलं आणि लॅबनी सांगितलं की उत्कृष्ट आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांनी मस्त पार्टी केली.
2: खूपच छान. दुसरचं गाणं कुठलं ऐकूया या ठिकाणी?
0: इतकं सुंदर एक गाणं आहे, माती ऐकना जराशी बोलते कुणाशी, सौमित्रांनी लिहिलेलं आहे आणि आनंद मोडकांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आणि त्यांना फक्त सांगितलं होतं की काही नाही एकच वाद्य, गिटारचे फक्त नोट्स आहेत. अतिशय सुंदर गाणं आहे ते,
2: ऐकूया.

अगदी खरंच ताई आपण म्हणाला त्याप्रमाणे अतिशय सुंदर गाणं, सुंदर शब्द, सुंदर संगीत, सुंदर गायकी. खरं तर आणखी खूप सुंदर सुंदर रचना आणि त्याविषयीच्या सुंदर सुंदर आठवणी तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ इथं संपतीये. पुढच्या भागात नक्की भेटूया. तर श्रोतेहो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या, दिग्दर्शिका, लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा चौथा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आताच आपण ऐकलात कार्यक्रम आम्ही. यामध्ये आज ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग चौथा आपण ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. ऐकूया आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज सुरुवातीला सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल, कुसुमातुनी फुलले सुमन. आणि त्यानंतर विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सूत्रसंचालन केले संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादर करते आहेत निलिमा पटवर्धन. ऐकूया वनिता मंडळ.

वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 10 जून दरवर्षी हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं हाच आहे. खरंच श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान केल्यानं एखाद्याला दृष्टी मिळू शकेल, तो हे जग बघू शकेल. श्रोते हो, कोणत्याही वयोगटातली रक्ताचा आणि लिंगाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. अगदी चष्मा असलेल्या, मधुमेह रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात. यासाठी जवळच्या सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान फॉर्म भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. आता अधिक महिन्यात आपण अनेक दानं केली.

0: यावेळी नेत्रदान करूया, कारण नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: सदा फुली अन प्राजक्ताची बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची. फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार. खरोखर हे फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंद सुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्य रूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कशी आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन. कसे? दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. आहा, जाईजुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात. आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाईजुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग आंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंगफुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात. फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात. आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं. असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? आह, गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुलं कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे, कारण

हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात? काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल, आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. हसत हसत आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरं बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद, आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ, उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ, जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नावं फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बरं का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली, आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, पाच पांडव त्या भवती, अन शतकौरवांचे कडे भवताली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली अन मोठी साजिरी, तामिणीची निळी झुलाई, कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बहावा, मधुमालती मधुर गंधा, पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशिष्टच फुलं, बरं का? गणपतीला लाल, विष्णूला, शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात. देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी

ज्याची ऊर्जा तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात. ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा आणि उन्हाळी फुलांचे म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा. म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटतं खेडेगावात जाऊन राहावं आणि हा सगळा निसर्गाचा आनंद या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूला जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघी निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचना सुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती, घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेड करून टाकतात. डेलिया, झेनिया, लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण काही फुल पाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया, मिली, अडेनियम, डिकोमा, ट्रम्पिड नाईन, कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात, कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं लेणं ठरतात. हो, अशीच येते हवेची झुळूक, एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलबागेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं ते शेवटचं वर्ष होतं. सेंडॉप, निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशपॉन्ड्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशपॉन्ड दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा जीवनभर सदाफुलीसारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या. त्यांना नसतील का संसारातले क्लेश? पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं. जीवनातला एक महत्वाचा धडा, सदाफुलीचा धडा. सर्वदूर सर्व ठिकाणी सगळीकडे पहावं ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी सदा सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास, हा दरवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये. तो चिरकाळ आपल्याला लाभत राहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून

0: शिकायला हवी. हो खरच, आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा, किती सुगंधी धडा, हा धडा आपण शिकायलाच हवा.
1: आताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

शजव या गीतानंतर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, प्रत्येक कळीला उमळण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या

0: लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमलण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्यानं लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 अतिशय नामांकित संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ॲडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आता उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी IS लेवल पासून ते शेतीभातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्कर पासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80s असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका IS महिलेसोबत एका IG लेवलच्या अधिकाऱ्यांनी काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या IG लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला. ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली.
0: अच्छा.
1: 3 वर्ष नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 महिन्याची साधी कैद झाली आणि काही लाखांचा दंड त्यांना द्यावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या IS अधिकारी महिलेने नाकारला, तो दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा IPC वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदा चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 भौरी देवीनी जेव्हा बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला, अंगणवाडी ताई म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गँगरेप झाला. आणि ती केस खूप 97 चालली, ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा करणं हे काही न्यायालयाचं काम नाही, केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं, कायदा करणं हे संसदेचं काम आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक तत्व जाहीर केली, ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं, पण 2013 पहिल्यांदा आपण ज्याला आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो, तो हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षेमधला कायदा आहे, त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, तुम्हाला कोणी म्हणणार नाही.

0: तुम्ही काम करू शकाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे. तिथे तुम्हाला दुजा भावानी वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणवणं, तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे ते हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटींमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून मला नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणारे. आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले. त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे ती किंमत भवरी देवीने मोजली, ती किंमत त्या आयएएस अधिकारी महिलेनी मोजली, म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर ताई, तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रुपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा म्हणालात त्याच्यात रुपांतरित झाली. पण कार्यस्थळी लैंगिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाहीये, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल काय सांगा?
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केली जाईल असं नाही. हा कार्यस्थळ ह्याचं जे डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे, ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस, म्हणजे ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 घरं फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या घरी जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते, ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप ड्रॉप पासून सगळं, आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग्स, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणारं, फेसबुकवर येणारं, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणारं हे मेसेजेस, इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेल्या ऑफिसमध्ये तिथे काहीतरी घडलं आणि परत आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, असल्या घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत लैंगिक छळाअंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे कामगार म्हणून तिच्या कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ऍट इज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे, तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून तिथे अंतर्गत समिती नेमायची आहे. 10 महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि 10 कमी जिथे आहे तिथं लोकल समिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बालकल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल, ते ती तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्या भांड्याची कामं करणारी बाई 10 घरं फिरते, मग ती कुठे जाणार? दोन घरात तिला असा त्रास होतो, मग ती कुठे तक्रार करणार? तर तिला पण ही सुरक्षा दिलेली आहे.

0: आणि ती महिला बालकल्याण विभागाच्या पॉशमध्ये जाऊन हे सांगू शकते की या घरी मी कामाला जाते आणि इथे माझ्याशी असं वर्तन केलं जातं हे ती सांगू शकते. म्हणजे ज्या आस्थापना मोठ्या आहेत तिथे हे दिलेलं आहे. आणि अलीकडच्या एका महत्वाच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याचं गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मंत्रालयांच्या अंतर्गत नोडल ऑफिसर नेमा आणि अंतर्गत समिती फॉर्म करा. आणि ती जर केली नाही त्याची नोंदणी रद्द होऊ शकते त्या आस्थापनेची आणि 50,000 रुपये पर्यंतचा दंड होऊ शकतो जर आपण पॉश समिती नेमली नाही तर. इतकं ते मॅन्डेटरी, इतकं ते कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. पण अजूनही म्हणाव्या तशा आपल्याकडे समिती फॉर्म झालेल्या नाहीत. काही लाखांच्या संख्येने ह्या समिती असू शकतात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर आपल्याकडे पुण्यामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, शेकड्यांनी मुली तिथे काम करतायत. एअरपोर्ट आहे आपल्याकडे, बस स्टँड आहे आपल्याकडे, ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्र काम करतात बसमध्ये आजच्या तारखेला. या सगळीकडे ह्या समिती असायला पाहिजे. अगदी कापड दुकान आहेत आपल्याकडे, आपल्या आपल्याकडे तर मोठा कापड बाजार आहे पुण्यामध्ये. त्या कापड दुकानामध्ये सगळे बायकाच असतात तर त्या ठिकाणी सुद्धा या समिती असायला पाहिजे. आणि शी बॉक्स नावानी पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आस्थापनाने आपलं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीची समिती स्थापन केल्याचं रिपोर्ट तिथे करायचं आहे. आणि हे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे सगळ्या आस्थापनांनी महाराष्ट्रातला हे पुढाकार घेऊन तातडीनं या कायद्याचा उपयोग करून घेऊन त्या समिती स्थापन कराव्या. जसं लसीकरण महत्वाचं आहे की नाही, कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण घेतो, तशी पॉश समिती असली तर त्या ठिकाणच्या आस्थापनामध्ये, त्या कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, त्या बसमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये पुरुष जे स्त्रियांसोबत वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने संपर्क येतो ते चुकीचं वागणार नाहीत याच्यासाठी ती समिती आहे.
1: तुम्ही पण जे म्हणालात आता की ही समिती स्थापन करायला पाहिजे 10 स्त्रिया जिथे असतील तिथे, पण जिथे 10 स्त्रिया काम करत नाहीयेत किंवा रोजंदारीवर कधी 2 जणी असतील, कधी 3 जणी, उद्या 3 जणी येतील, परमनंट नसतात त्या, तर मग त्यांनी काय करायचं?
0: म्हणून तर लोकल समिती दिलेली आहे.
1: अच्छा,
0: जिल्हाधिकारी तो निर्णय घेतात, महिला बालकल्याण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी त्यांना ते नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, नेमलेले आहेत आपल्याकडे. त्या तिथे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला जाणं हा एक वेगळा भाग आहे. टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात, पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरोधात तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बालकल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये, तिथे किंवा बीडीओंच्या ऑफिसमध्ये, त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे. त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर, एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून हे प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदल आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी. त्या नोडल ऑफिसरकडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बर, आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते?
0: अगदी, त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे. तिला समुपदेशनाची गरज असेल, तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे. तिला तातडीनं सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर झालंय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा तिला काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं. आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला मी ह्या अंतर्गत समितीकडे तक्रार घेऊन जाईन किंवा LC कडे जाईन, म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन, पण दुसऱ्या बाजूला मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे, तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथे साक्षी पुरावे, CCTV फुटेजेस वगैरे काही तिला दाखवायचं असेल पोलिसांना तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समितीसमोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला तो जर आरोपी तिथे येत असेल, जात असेल, तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल तर त्याला कंपल्सरी रजेवर पाठवणं असेल, त्याला सस्पेंड करणं असेल, तात्पुरती त्याची काही बदली करणं असेल, पण त्याच वेळेला त्यांनी तिथे कामावरती तिथे हिअरिंगला आलं पाहिजे याच्यासाठी पण. आणि न्यायाच्या बाजूनी त्याच्यावरती पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्या

0: 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
1: काही खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो, कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षातली टक्केवारी अगदी धक्कादायक आहे. की या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लीलतेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयीच लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल आणि पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची, या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत, किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात,
2: किंवा ते ऑफिसेस दडपवतात का?
0: पहिली महत्वाची गोष्ट असं, आमच्याकडे काही चाललेलंच नाही, सगळं कसं आलबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा, तर मी म्हणते नाही प्रत्यक्ष मीटिंग घ्या, तिकडे मी येते मग आपण ती सही करू. त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असं, त्याच्या संदर्भात ती संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणधुणं दाखवण्याची समिती नाहीये, तर आपलं कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा अॅटिट्यूड पहिल्यांदा कुठल्या ह्या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे, तो आपल्याकडे मुळात नाहीये. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवील, म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन, अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरचं. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं, ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
1: खरे
0: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. होता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत, आणि चुकून असं काही घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल. अशी जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने, त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काय तरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी, सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदी हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
1: बरोबर,
0: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची?
1: तक्रार नोंदवल्यानंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं, त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
0: हिअरिंग कमीत कमी काळामध्ये घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे. म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार ते. त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने, डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्समध्ये सुद्धा तर ते संपू शकतात.
1: म्हणजे तिचं अजून मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेत असते. पण ताई, ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना, म्हणजे ही त्यांची जबाबदारी आहे.
0: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं, इन कॅमेरा होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं, गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते, लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात, प्रश्नोत्तरं केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहोआपोहो करून त्यांनी सादर केलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती त्याची अध्यक्ष असणार आहे.
1: बरोबर,
0: कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री दोन एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत.

0: बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था संघटना किंवा कायद्याची तज्ज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
1: बरोबर.
0: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4 ते 5 जणांची ही जर समिती असेल तिथे 5 जण घेतील, काही वेळेला 4 जण असतील, तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत. आणि त्यांना नियुक्तीपत्र गेलेलं पाहिजे. ह्या समिती समोर ही मॅन्डेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाहीये की आपण 4 जणी बसलो आणि काहीतरी करतोय, असं नाही चालणार. त्याची नियुक्तीपत्र येईल, त्यांच्या समोर जे चौकशी सादर होतील, साक्षी पुरावे येतील, त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला, आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
1: बरोबर.
0: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ते सदर प्रकरण जर कोर्टात गेलं, तर त्यांनी सादर केलेला अहवाल, त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये साक्षी पुराव्या कामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे ही वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू शकतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग्स ठेवले गेले पाहिजेत. आपल्याकडे काही घटना घडली नाही तर चांगली गोष्ट आहे, पण घडली तर त्याचं तातडीनं हिअरिंग पण
1: बरोबर
0: घेतलं गेलं.
1: या कमिटीमध्ये किती सदस्य हवेत आणि काय प्रोपोर्शनमध्ये?
0: 4-4, 50% तर महिला मी मगाच पाहिजे, पण 4 ते 5 असू शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या हिशोबाने, त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तिथली सिनियर महिला आहे.
1: बरं.
0: त्यामुळे ती जी कमिटी आहे ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खुद्दा असा अनुभव फील्डवरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात, दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता, एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता, त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये, तर त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं, चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं, व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
1: बरोबर.
0: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाहीये, तर निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका, आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे, हे चाकू असल्यासारखं आहे, तो नीटपणे वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीचं संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटीत फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये, तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पर फार गरजेचं आहे.
1: ताई आपण विशाखा कमिटीवर पण काम करता आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
0: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्यासमोर. कारण एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आजही महिला काम करतात, त्यांच्यासाठीचा न्याय हे चॅलेंज होतच. पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्या समोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्यासोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणेल नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत,
1: कामाचं काही सांगू शकतात,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचं तो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे, त्यामुळे हा त्याचा बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीतली सगळ्यात मोठी ही अडसर आहे की

सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला असुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्यासमोर. त्या एलसी कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटिरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काही केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं, तर ती कुठे शोधणार तू. हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत, त्यांची अडचण नाही. पण ज्या नव्यानी आता नोकरीमध्ये येतात, ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत, त्यांच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळतंय आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते.

0: सगळ्यात मोठा चॅलेंज आहे.
1: आणि
0: दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे. छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळत आहे आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते ना बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार? हे डिजिटल जो अटॅक आहे ना हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार याच्यामधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते आहे की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत. म्हटलं निनाविका होईना ह्याच्यात तक्रार टाका, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाहीत हे मला दिसत आहे. त्यामुळे त्यांना मी म्हटलं याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल. मग ज्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडतायत त्यांच्या संदर्भाने मग एचआरला सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉशमध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी, पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले, या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी करायच्या कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं. हे केलं पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थेमुळे सगळं समोर वाढून ठेवलंय. आम्हाला कळतंय पण आम्हाला वळू शकत नाही कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: खरंय ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुषप्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडथळा आहे.
0: पॉशची गरजच तर त्यामुळे निर्माण झाली ना. कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझं घेऊनच बाहेर पडतो. तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी लागेल. आणि ती थोडी थोडकी नाही, ती लहानपणापासून करावी लागेल. आणि ती दुरुस्ती करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करतायत, शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत, त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्या सोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: काय म्हणजे लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण देणं
0: दिलं गरजेचं आहे. की किती अंतर राखा, कसे त्यांच्याशी बोला, तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली म्हणून तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा असू दे, पॉक्सो असू दे, गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, हे कायदे का करावे लागले? पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर वेळच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवय भान दिलं पाहिजे.
1: बरोबर. ताई, मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहेत आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. विशाखा मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोहोचवला.
0: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्टमध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्सवरती पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं, त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपयेपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या

0: समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा, जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
1: धन्यवाद वर्षाताई, तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोतेहो, आताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

नंबर आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव। देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा। आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देश विदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या। नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री

0: चा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं, तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीपसिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहरलाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्कचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग 3 लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परसदाद बिसेसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं, इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ समुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले. इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं, त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून

0: पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपादास मुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलैयाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लव्हर्स, सवेरेवाली, गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातमी पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नगर केंद्राचं प्रसारण FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर 1:40 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन. घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. आणि जालना मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये पहिल्या कंटेनर रेकची यशस्वी चाचणी. औद्योगिक विकासाला नवी चालना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातली पेरण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित असून त्यात कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद आणि बाजरी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यामध्ये 2,87,859 हेक्टरवर कापूस, 2,16,000 हेक्टरवर सोयाबीन, 61,399 हेक्टरवर मका, सुमारे 53,000 हेक्टरवर तूर, 13,567 हेक्टरवर मूग, 7,000 हेक्टरवर उडीद तर 4,634 हेक्टरवर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. हवामान विभागानं यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं विशेष उपाययोजना आखल्या असून जिल्हास्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 8 भरारी पथकं कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथकं बियाणे विक्री केंद्रांची तपासणी करून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी दक्षता घेणार असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी गहिणीनाथ कापसे यांनी सांगितलं. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 1,306 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. मात्र थकीत पीक कर्जामुळे नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी 31 मे पर्यंत जिल्ह्यात केवळ 24,074 शेतकऱ्यांना 139 कोटींचं पीक कर्ज

0: वाटप झालं आहे। हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ 10% इतकंच आहे। शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांशी संपर्क करावा असं आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे। जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घर गणना कार्यक्रमात जालना जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत राज्यस्तरीय आढाव्यानुसार जिल्ह्यातल्या एकूण 2863 एचएलबीपैकी 2708 एचएलबीचं काम पूर्ण झालं आहे। जिल्ह्यानं तब्बल 94.59% प्रगती साधली आहे। जालना जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचं नुकतंच यशस्वी आगमन झालं। त्यामुळे जालना आणि संपूर्ण मराठवाड्यात रेल्वे संलग्न मालवाहतूक सेवांच्या नव्या पर्वाची औपचारिक सुरुवात झाली आहे। ही पहिली इनबाउंड कंटेनर रेक पोलाद स्टील कंपनीसाठी स्पंज आयर्न घेऊन एमएमएलपी जालना इथल्या रेल्वे साइडिंगवर दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या ट्रायल कंटेनर रेकचं स्वागत केलं। या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे 64.51 एकर क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आला असून आयात निर्यात व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सीमाशुल्क विभागाची मान्यता देखील प्राप्त झाली आहे। त्यामुळे जालन्यासह मराठवाड्यातल्या उद्योगांना थेट आयात निर्यात माल हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांना तसंच शासकीय कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। खारगे यांनी जालना तालुक्यातल्या दरेगाव इथल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाची तसंच सिरसवाडी इथल्या जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेची पाहणी केली। जिल्ह्यातल्या कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशानं मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयात करण्यात आलं। कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। 3 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2250 माता आणि बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। जागतिक सायकल दिनानिमित्त जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या रॅलीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयातही अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसंच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीही जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयांसह पक्ष संघटनांकडून उत्साहात साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनही जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला।
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील जगात सर्वत्र। दुपारचे ठीक 1:46 झाली आहेत। ऐकूया नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह।
3: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह।
2: द नेक्स्ट वेव्ह नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांच्या स्वरात राहत इंदुरी यांची गीतरचना। अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत। चित्रपट आहे मोन्नावाई MBBS।

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात विवाह या चित्रपटातलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

श्रोते हो, कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं श्रेया घोषाल अजय आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सिंघम या चित्रपटातलं गीत. स्वानंद किरकिरे यांची ही गीतरचना, संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. आता ऐकूया अभिजित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना. आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट आहे चलते चलते.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांची गीतरचना शंतनू मोहित्रा यांनी संगीतबद्ध केलेली. ही रचना आहे परिणीता या चित्रपटातली.

0: श्रोतेहो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत परिणीता या चित्रपटातलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं गाणं. स्वानंद किरकिरे यांचं गीत आणि शंतनू मोहित्रा यांनी या गीताला संगीतबद्ध केलं होतं. आणि याबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव द नेक्स्ट वेव
0: द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे ठीक 2:15 होत आहेत. ऐकूया दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत तनिष्क अरोरा यांचं गायन. आज आपण ऐकलात त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब.

0: सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
1: केतकी गुलाब जुई चंपक बन फुले।
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा।
1: केतकी गुलाब जुई
0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: केतकी
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोतेहो, यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा। 12 वंशाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान। आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाले। नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संवैधानिक मूल्य संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर पियुष गोयल निर्मला सीतारामन शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे। नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री पद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं। मलेशियाचे नायजेरिया मालदीव श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। ते आज बातमीदारांशी बोलत होते। रालोआ छोट्या पक्षांना कमी लेखलं जातं का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी यांनी घटक पक्षांना कमी लेखल्याचा कुठलाही अनुभव आपल्याला आलेला नाही। उलट एनडीए अधिक मजबूत व्हावी

यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात असं शिंदे म्हणाले. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या, महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात बोंबळी इथले

0: शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला जुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे ठीक 3:10 आणि 42 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्याच कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. या सभेत मी सविता जेरे आता आपला निरोप घेते. नमस्कार.

शुभ संध्या श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

संध्याकाळचे 5 वाजले. या सायंकालीन सभेत मी केतकी हर्डीकर आपले स्वागत करते. आपल्या या दुसऱ्या सभेची सुरुवात आता करूया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाने.

श्रोतेहो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण सर्वांचंच खूप खूप स्वागत. श्रोतेहो, आज 10 जून. आजचा हा दिवस जागतिक नेत्रदान दिवस म्हणून साजरा केला जातो. विधात्यांनी निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी आपण या डोळ्यांनीच बघू शकतो, तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. पण आपल्यातल्याच काही बंधू भगिनींना हे सुंदर जग पाहता येत नाही. अशा वेळी नेत्रदानाच्या एका निर्णयामुळे कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाशाची पहाट उगवू शकते. तर मंडळी, ज्यांना शक्य असेल त्यांनी या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभाग नोंदवूया आणि या कार्याविषयी जनजागृती करूया. चला तर मग श्रोते हो, आजच्या आपल्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात डोळे हीच थीम घेऊन ऐकूयात काही गीतं. सुरुवात करूया CID चित्रपटातल्या मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या स्वरातल्या गीतांनी. जा निसार खान यांच्या गीताला संगीतबद्ध केले OP नय्यर यांनी.

सीआयडी या चित्रपटातली जा निसार अख्तर यांची गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकली. आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात चिराग या चित्रपटातलं गीत. मजरू सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात इंदीवर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी. चित्रपट सफर.

श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया. घर या सिनेमातली किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे गुलजार यांचं, आणि संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी.

कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना ऐकूया हासिल या चित्रपटातली. अभिजित यांच्या स्वरातलं हे गीत आहे इसरार अन्सारी यांचं. संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमातली शेवटची गीतरचना आता ऐकूया. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातली कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात ऐकूया मेहबूब यांचं गीत.

श्रोते हो, आजच्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त डोळे ही थीम घेऊन काही गीतं आपण ऐकली. तर मंडळी, नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, त्यामुळे शक्य त्या सर्वांनीच या कार्यामध्ये सहभाग नोंदवूया आणि त्याचबरोबर या अमूल्य डोळ्यांची काळजी घेऊया आणि आपला स्क्रीन टाईमसुद्धा जरा कमी करूया. आणि हा स्क्रीन बाजूला ठेवून ऐकूया आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यमलहरी 378.78 मीटर्सवर.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम.

सेवाव्रती साने गुरुजी या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश निचसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.

0: नमस्कार, युवा वाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते, आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही, तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही, तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
1: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
0: आणि मी नेहा,
1: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
0: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एकामागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले, ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
1: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
0: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही, तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
1: थोर साहित्यिक वि.स. खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही, तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर

0: माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्रीमधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही. हसतात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही. कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले, त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा, माझ्यासाठी रडू नकोस. या जगातल्या प्रत्येक दुःखी, कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर. लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले, तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाहीत. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता. तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील. जर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. साने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
0: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या, एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले. तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना. नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का. देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा. आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली.

0: गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
1: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारावदे कानामध्ये गीत गाईन तुला, तापहरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
0: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता, आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
1: साने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृषक आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खान्देशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्य पेरत होते.
0: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली. तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझीही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खान्देशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसाढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी

0: अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
1: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते, तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
0: गुरुजींनी खान्देशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवताना त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदाला हो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
1: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
0: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे, म्हणजेच करू किंवा मरू, हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी डांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात, गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ

0: हत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे, पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची

0: मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
0: 5 पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने, काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
1: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा. याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
0: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला. त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला, पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11 म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
0: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतरभारती चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या

0: साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
1: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
0: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
1: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
0: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
1: माझ घरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
0: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiir@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आत्ताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार होते नेहा कर्वे आणि सिद्धेश नित्सुरे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: युववाणी हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो यानंतर ठीक 6 वाजता हिंदीमधून आणि 6:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

या रूपरेषेनंतर 6:30 ऐकूया कार्यक्रम क्रीडा विश्व. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:15 अर्थविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये माझं आठवणीतलं गाव.

या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. लेखन आणि निवेदन दादाभाऊ यशवंत तांबे यांचं, तर निर्मिती सहाय्य वहिदा शेख यांनी केलंय. तसंच कृषीवाणी या सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि बाजारभाव आपण ऐकू शकाल. यानंतर 8:15 ऐकूया भारतीय पंतप्रधान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, देशाच्या एकंदर वाटचालीबद्दल रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम गयाळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसरा. यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे आणि रात्री 10 वाजता हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10 वाजता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. यानंतर 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये रेवा नातू यांनी गायलेला राग जगसमोहिनी आपण ऐकू शकता. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांविषयीची माहिती. आता ऐकूया उद्या म्हणजे 11 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये ऐकूया पारंपरिक गुरुस्तोत्र पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10 ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 आणि संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेती या कार्यक्रमामध्ये कृषीवाणी या सदरात ऐकूया ऊस पिकातील खोडकिडीची लक्षणे नियंत्रण आणि उपाय याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनैद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा भाग तिसरा सादर करते सचिन लाडवळे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती असलेले आहेत. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आजचा विचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 भावधारा, 8:40 ऐकूया साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:00 ऐकूया मराठी चित्रपट संगीत. 9:30 साध संवाद या कार्यक्रमात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांची गौरी लागू यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला सादर करते विक्रांत मंडपे. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 संध्याकाळी 5:00 आणि रात्री 10:00 आपण आस्वाद घेऊ शकाल हिंदी चित्रपट संगीताचा. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उदय भवाळकर यांनी गायलेला राग मिया की तोडी. 11:30 ऐकूया विशेष गीतगंगा, यामध्ये युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 6, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ. 1:00 ऐकूया NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 आणि 2:45 ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव. 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये ओंकार महामुनी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकूया संगीत भजन. यानंतर 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये संगीत क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी प्रसिद्ध गायक अमर कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:30 कामगार सभा या कार्यक्रमामध्ये ऐकूया कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत. सूत्रसंचालन आहे प्राची परांजपे यांचं, सादर करते विक्रांत मंडपे. 7:15 ऐकूया वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊस शेतीमध्ये कार्बन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती.
तसंच

0: बाजार भाव आपण ऐकू शकाल. 8 वाजता ऐकूया कार्यक्रम एक कलाकार, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड्स, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 ऐकूया नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये मिलिंद तुळणकर यांनी जलतरंगावर वाजवलेला राग किरवाणी. याचबरोबर वेळोवेळी प्रसारित होणारी बातमीपत्रं त्यांच्या नियोजित वेळेत प्रसारित होतील. श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये, आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार।

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत किकबॉक्सिंग या खेळाविषयी वरिष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकर, खेळाडू आणि रेफरी विघ्नेश मुरकर, तसंच आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू अश्विनी जांभळे यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. क्रीडाविषयक कार्यक्रमात मी तुषार वैती आपण सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आजच्या क्रीडाविषयक कार्यक्रमात आज आपण किकबॉक्सिंग या खेळाविषयी आणि या खेळात प्राविण्य मिळवलेले खेळाडू आणि या खेळात ज्यांनी अनेक खेळाडू घडवलेत अशा ज्येष्ठ प्रशिक्षकांशी आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत आहेत अनेक खेळाडू ज्यांनी घडवल्यात ते ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकर, राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा विघ्नेश मुरकर आणि महिला आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू अश्विनी जांभळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. उमेश मुरकर हे शितोरयू स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरचे ते अध्यक्ष आहेत. विघ्नेश मुरकर हा खेळाडू आंतरराष्ट्रीय पंच असून मुंबई शहर किकबॉक्सिंग संघटनेचा टेक्निकल प्रमुख सुद्धा आहे. अश्विनी हिनं तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तुम्हा तिघांचंही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
2: नमस्कार.
3: नमस्कार
1: उमेश मुरकर सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की कराटे आणि किकबॉक्सिंग या खेळामध्ये काय फरक आहे आणि किकबॉक्सिंग हा खेळ नेमका काय आहे?
2: कराटेमध्ये दोन इव्हेंट असतात, काता आणि कुमिते. आणि जास्तीत जास्त जर वाढवलं इव्हेंट तर टीम कुमिते असते, टीम काताज असतात, असे टोटल चार इव्हेंट होतात ते. तसं किकबॉक्सिंगचं नाही आहे. किकबॉक्सिंगमध्ये टोटल सहा इव्हेंट बेसिक इव्हेंट होतात आणि त्याच्यानंतर काता किंवा वेपन्सचं हे असते, क्रिएटिव्ह फॉर्म किंवा म्युझिकल फॉर्म असे असतात. म्हणजे मुलांना जास्त त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळतात, म्हणजे जास्त इव्हेंट खेळायला मिळतात.
1: बरोबर. एखादा खेळाडू म्हणजे स्पर्धेमध्ये उतरला तर तो विजेता कसा घोषित केला जातो? ही गुणांची पद्धत कशी आहे नेमकी?
2: प्रत्येक यांचे वेगवेगळे पॉईंट फाईट मध्ये डायरेक्ट सिग्नल देतात, पंच जे सिग्नल देतात 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट. जसं म्हणजे जम्प करून किक फेसवर लागली तर 3 पॉईंट असतात, अशी नॉर्मल लागली तर 2 पॉईंट, आणि असे चेस्टवर किंवा असं हे केलंय तर 1 पॉईंट असं हे असते.
1: उमेश मुरकर सर, तुम्ही अनेक खेळाडू घडवल्यात किकबॉक्सिंगमध्ये, अनेक खेळाडू तुमचे महाराष्ट्राचं किंवा देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करत आहेत. प्रशिक्षक म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
2: प्रकाश प्रभू आमचे ग्रँड मास्टर होते. पहिले डीएस हायस्कूलमध्ये माझी सुरुवात झाली 1986 मध्ये. तेव्हा मी पॅरलली मी आंबेडकर कॉलेजमध्ये आणि बॉक्सिंग म्हणजे माझे मित्र होते, तेव्हा आम्ही शैलेश पुजारी वगैरे म्हणजे असे स्टेट प्लेयर म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही प्रॅक्टिस, म्हणजे बॉक्सिंगची माझी पहिली हे होती. कराटेचा माझा असा उद्देश नव्हता की हे व्हावं, तर पण एके दिवशी आम्ही असा क्लास मला आवडला तो म्हणजे डीएस हायस्कूलमध्ये, तर मी तिथे कंटिन्यू झालो म्हणजे कराटेमध्ये असा.
1: बरोबर.
2: 86 साली म्हणजे असं ते तो प्रवास मग अजूनही कराटेचा कंटिन्यूअस आहे. म्हणजे जसं काय म्हणजे एखाद्याचा ब्लड मध्ये जातो ना जो गेम, तो कराटे एकदम डिसिप्लिन गेम आहे, त्यामुळे तो आम्ही तो कंटिन्यूअस करतो आणि त्याबरोबर किकबॉक्सिंग.
1: गेली 3 दशकांपेक्षा जास्त काळ तुम्ही म्हणजे कराटे आणि किकबॉक्सिंग शिकवताय. आजपर्यंत अनेक किती खेळाडू तुम्ही घडवले आणि कोणते खेळाडू तुमचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले?
2: तसे भरपूर. आता तर सगळे युरोपमध्ये आणि सगळे आहेत, म्हणजे अमेरिका, युरोप किंवा असे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये असे जे आमचे ब्लॅक बेल्ट्स आहेत जे मी घडवलेले प्लेयर ते असे, आणि आनंद वाटतो म्हणजे असे सक्सेसफुल म्हणजे येऊन असे जातात तर चांगलं वाटते. आणि भरपूर आहेत. सगळा रेकॉर्ड आमच्या वेबसाईटवर आहे SSKK.com, त्याच्यावर सगळं पूर्ण म्हणजे कोणाला बघायचं असेल तर सगळं मिळू शकतो.
1: तशी प्रॉमिनंट नावं काय घेऊ शकाल तुम्ही?
2: सुरुवातीपासून बोलायचं तर शम्स आलम आहे, दिलीप सूर्यवंशी, रियान आराना, एस्तर परमशिवम, हे सगळे आता लंडनमध्ये, मेघा देशमुख, रोहिणी देशमुख
1: आत्ताच्या काळातली.
2: हा, आत्ताच्या काळाचे जसे विन्स पाटील, अश्विनी जांभळे.
1: घड्याच्या काट्यावर पडणाऱ्या मुंबईत म्हणजे खेळाडू घडवण्याचं अग्निदिव्य तुम्ही कसं पेलताय?
2: बेसिकली मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. मी आर्ट स्कूल केलं मी बांद्रा स्कूलमधनं आणि जे जेमधनं फोटोग्राफी केली. तर माझ्याकडे कसं असं म्हणजे व्यवसाय असल्यामुळे आणि स्वतःचं म्हणजे आवडीचं काम असल्यामुळे ह्याला मी चांगला वेळ देऊ शकलो, हा एक प्लस पॉईंट होता म्हणजे त्या काळापासून. म्हणजे तर त्यामुळे पैसा पर्याप्त होता, वडील पण म्हणजे गव्हर्नमेंट सर माझगाव डॉकमध्ये होते, त्यामुळे कसं मला वेळ द्यायला आणि त्यांनी पण मला कधी कंपल्शन नाही केलं म्हणजे. तर असं मी घडवत गेलं म्हणजे असं काही विचार करून नाही गेलं की, तर ते होत गेलं म्हणजे कंटिन्यू जे प्रॅक्टिस. आणि माझं एक असायचं की त्या टायमाला मी क्लासमध्ये तर क्लासमध्येच, असं कधी म्हणजे ती डिसिप्लिन तोडली नाही म्हणजे कंटिन्यू. आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही क्लासमध्येच तुम्हाला मिळणार किंवा नातेवाईक असतात किंवा त्यांच्या लग्नाला की बरेचसे लोक

0: की आपण नाही पण मुलांना मी पहिलं प्राधान्य दिलं. म्हणजे
1: कुठे कुठे तुमचे कोचिंग सेंटर सध्या सुरू आहेत?
0: आता सध्या सुरुवात केली तर ही गणेश गल्ली लालबागमध्ये महाराष्ट्र व्यायामशाळेमध्ये, त्यानंतर आमचे सायनला अवर लेडी ऑफ गुड काउन्सिल हायस्कूल आहे, पीपल वेलफेअर हायस्कूल आहे, त्याच्यानंतर काळ्या किल्ल्यामध्ये एक महाराष्ट्र श्री हनुमान सेवा मंडळ हॉल आहे, आणि ओएलपीएस मध्ये चेंबूरला डायमंड गार्डनच्या बाजूला.
1: बरोबर. तुमच्या शितोरियो स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशनचा प्रवास कसा होता? आता काय सांगाल तुम्ही?
0: याचं शॉर्ट नाव SSKKA आहे, म्हणजे शितोरियो स्पोर्ट्स कराटे किकबॉक्सिंग असोसिएशन. कसं आम्ही पॅरेलल, म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशन केली, म्हणजे आम्ही जेव्हा 2008 पहिले तर आम्ही प्रभू सरांच्या अंडर होतो, नंतर ही बोललो काहीतरी स्वतःचं करावं म्हणून ही संस्था रजिस्टर्ड केली. त्यांच्याबरोबर राहूनच आम्ही ही संस्था, त्यांना पण आनंद वाटायचा, म्हणजे ह्यांनी चांगलं एक हे केलं म्हणजे कामगिरी. आणि आमचे जुने जे सेन्सई आहेत ते सगळे, म्हणजे कराटेमध्ये एक डिसिप्लिन असते, तर सगळे आम्ही म्हणजे एकत्रच राहून, म्हणजे असं वैचारिक दृष्ट्या आम्ही सगळे एकमेकांच्या फाईटला जाऊन असं सगळं, म्हणजे आम्ही सगळा हा प्रवास चालू ठेवलेला.
1: किकबॉक्सिंगमध्ये स्पर्धांचं प्रमाण कसं आहे आणि त्याचा खेळाडूंना कितपत फायदा होतो, एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: किकबॉक्सिंगमध्ये ज्याची जशी म्हणजे कॅपॅसिटी असते ना, तसे त्यांनी इव्हेंट तयार केलेले आहेत. पहिले पॉईंट फाईटमध्ये जो बेसिक लेवल असेल, तर म्हणजे पहिला पॉईंट घ्यायचा, म्हणजे कराटे आणि ती पॉईंट फाईट हा इव्हेंट सेम आहे म्हणजे असं. आणि त्याच्यानंतर लाईट कॉन्टॅक्ट असते, ते थोडं जर चांगला खेळणार असेल, कंटिन्यू पंच मारतोय, तर त्यांना लाईट कॉन्टॅक्ट, नंतर किक लाईट, असे तीन इव्हेंट हे मॅटवर होतात, ततामीवर. आणि दुसरे रिंगमध्ये होतात, ते जरा म्हणजे जे रफ मुलं खेळतात, म्हणजे जे रिंगमध्ये म्हणजे बॉक्सिंग किंवा अशी थोडी बॅकग्राऊंड असेल किंवा किक्स चांगले मारतात किंवा त्यांना कॉन्फिडन्स आहे, त्याच मुलांना आम्ही रिंगमध्ये उतरवतो.
1: तुम्ही अनेक वर्ष किकबॉक्सिंग या खेळात कार्यरत आहात, खेळाडू अनेक घडवतात, पण सर्वात मोठा प्रश्न येतो तो खेळाडूंच्या नोकऱ्यांचा. तर या खेळात नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण कितपत आहे? आजपर्यंत तुमच्या किती खेळाडूंना सरकारी किंवा दुसऱ्या आस्थापनांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत?
0: अजून असं तसं मला वाटत नाही की गव्हर्नमेंट तर्फे असं काही स्कोप मिळालाय. म्हणजे असं आताच आमची नुकतीच 4 MOOची मान्यता मिळाली, महाराष्ट्र
1: ऑलिम्पिक.
0: आणि आमचे जे अध्यक्ष आहेत निलेश शेलार, त्यांनी पण खूप म्हणजे असं डेव्हलप करायला हे केलंय, पत्रव्यवहार किंवा शासनाशी त्यांनी खूप म्हणजे असं चांगल्या प्रकारे केलंय. आणि त्यामुळे काय थोडं म्हणजे पुढे आशा आहे की लवकरच काही गोष्टी म्हणजे या होतील, 5% आरक्षणामध्ये येईल किंवा छत्रपती अवॉर्ड, त्याच्यासाठी नियमित यांचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे
1: बरोबर, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून तुमच्या संघटनेला, म्हणजे मुंबई शहर किंवा म्हणा किंवा आणखी ज्या जिल्हा संघटना आहेत, त्यांना कितपत सहकार्य मिळतं?
0: हा DSO होतात, म्हणजे जे स्कूल लेवल स्पर्धा होतात ना, त्यांचं आम्हीच नियोजन. आता गेल्या वर्षीचे आम्ही डिव्हिजन पण आम्हीच केले, म्हणजे मुंबई शहर विभागाचे जे हे असते त्याच्यात जवळजवळ 12 उतरलेले. मुंबईचे सगळे स्कूल असतात पहिले जिल्हा लेवल, आणि नंतर पूर्ण आपल्या विभागाचे, मुंबई विभागाचे सगळे स्कूल, त्यांचे आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचं आयोजन केलेलं, म्हणजे गेल्या वर्षी शालेय स्पर्धेचं असं. आणि त्यात आम्हाला म्हणजे असोसिएशनचा चांगला सपोर्ट पण मिळतो.
1: बरोबर. उमेश मोरकर सर, तुमच्यानंतर मी विघ्नेशकडे येतो. विघ्नेश, तुझा खेळाडू म्हणून प्रवास कसा सुरू झालेला किकबॉक्सिंग या खेळातला?
2: माझा खेळाडू म्हणून प्रवास हा लहानपणापासूनचाच आहे. माझे वडीलच कराटे आणि किकबॉक्सिंगचे कोच आणि अध्यक्ष असल्यामुळे माझं चालणं असू किंवा काही असू हे कराटे क्लास किकबॉक्सिंग क्लासमधनंच झाले. आणि आमच्या क्लासचे जे काही सिनियर मुलं मुली असायचे ते मला आपल्या छोटा धाकटा भाऊ असा म्हणून त्यांच्यासोबतच चालायचं किंवा किक्स असू पंचेस असू, म्हणजे एक लहान मुलाला आपुलकी म्हणून जे खेळवतात, आणि त्यातूनच माझं किकबॉक्सिंग आणि कराटेची जर्नी चालू झालेली आहे. तर मला ह्याच्यातून म्हणजे खूप लहानपणापासूनची माझी ते जवळकी आहे, त्यामुळे आजपर्यंतही मला या गोष्टीचा कधी कंटाळा आला नाही. ते माझ्या पेरलं गेलं होतं आधीपासूनच, आणि जसं जसं मी मोठा होत गेलो मला कधी प्रेशर नव्हतं जिंकायचंच आहे किंवा हेच आहे, मला फक्त खेळायला बोललेले, खेळायला मोटिवेट करायचे. आणि साधारण असं दिवाळी असलं किंवा वाढदिवस असला, असं कोणताही सण किंवा काही असं विशेष दिवस असला, तर मुलांना नवीन कपडे मिळतात, नवीन असे खेळणे मिळतात, तर मला इक्विपमेंट्स भेटायचे, कराटे किकबॉक्सिंगचे युनिफॉर्म्स भेटायचे, तर अशी माझी दिवाळी व्हायची. तर ही जी अपब्रिंगिंग आहे माझी, त्यातल्या त्यात जिंकण्याचं प्रेशर कधी नसल्यामुळे मला फ्री खेळता आलं, आणि ऑपवॉप माझे रिझल्ट्स जिंकत गेलो आम्ही. आणि जो डिसिप्लिन त्यावेळी म्हणजे वडिलांना बघून किंवा आमचे जे इतर क्लासच्यांना बघून, जे म्हणजे एक मोटिवेशन

0: होता की असंच म्हणजे आयुष्य आहे, त्याच्या पलीकडे हे नाही. शाळेला गेलो तर शाळेतूनही खूप चांगला सपोर्ट होता, कारण मी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेतूनच कराटे किकबॉक्सिंगची सुरुवात केलेली आहे. तर शाळेतूनही टीचर्स ते सगळे मला चांगल्यापैकी ओळखून होते, स्पोर्ट्ससाठी मला चांगला सपोर्ट होता. आणि जसं तुम्हाला सांगितलं हे जे स्कूल गेम्सचे डिस्ट्रिक्ट्स असले डिव्हिजन्स झाले, तर आमचे जे DSO आहेत त्यांचे पण आमचे खूप आधीपासूनचे हे आहेत. कारण आम्ही 2012 ते 2018 जेव्हा राजीव गांधी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनलेला, आता सध्या ते कार्यकालात नाही आहे प्रायव्हेटायझेशनमुळे, पण त्याच्या आधी आम्हाला नॅशनल प्लेअर असल्यामुळे तिथे फ्रीमध्ये कोचिंग जाणी मिळायची आणि त्यांच्यासाठी भरपूर मेडल्स जिंकल्यामुळे तिकडचे पण संबंध खूप चांगले होते. तर स्पोर्ट्समध्ये हा जो सपोर्ट होता तो प्रत्येक खेळाडूला मिळणं खूप गरजेचं आहे आणि तो मला वेळोवेळी मिळत आलाय, आणि त्यामुळे ही जर्नी माझी नेहमीच चांगली राहिली आणि आशा आहे की अशीच मी दुसऱ्यांना पण हे करू.
1: कराटे, किकबॉक्सिंग, जुडो, वुशू, कुडो आणि तायक्वांडो या मार्शल आर्ट प्रकारांमध्ये तू सहभाग घेतलायस.
0: हो.
1: कोणत्या कोणत्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये तू खेळलास आणि त्या स्पर्धांमधली तुझी कामगिरी कशी होती?
0: विशेष म्हणून सगळ्यात जास्त जर 16 वर्षाच्या आधी आपण बघितलं गेलं तर शाळेत स्पर्धाचे खूप महत्व आहे. आणि हे जे तुम्ही आता मांडलेले जेवढे पण स्पोर्ट्स आहेत त्याचे राज्य स्तरापर्यंत मी खेळलोय स्कूल गेम्समधनं. त्या पलीकडे असोसिएशनचे जे पण मॅचेस असतात ते पण पार्टिसिपेशन्स केल्यात. आणि टायक्वांडोमध्ये बेसिक लेवलपर्यंत जे डिस्ट्रिक्ट डिव्हिजन्स आहेत त्यामध्ये मला ब्रोन्झ सिल्वर मेडल आहे. कुडोमध्ये नॅशनल लेवलपर्यंतचं गोल्ड आहे. जुडोमध्ये पण मुंबई गेम्स आणि डिव्हिजनल अँड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मला मेडल्स आहेत गोल्ड सिल्वर असो. आणि कराटे आणि किकबॉक्सिंगचं तर आधीपासूनच जेव्हा मी 7 वर्षाचा असल्यापासून मला मेडल्स पहिले लागले ते आतापर्यंत 2023 मी शेवटचं खेळलो आहे, तर तोपर्यंत मला गोल्ड मेडल्स आणि असे साधारण 100 पेक्षा जास्त गोल्ड आणि 20 सिल्वर अँड साधारण 25 ब्रोन्झ असे काही पदक आहेत. त्या पलीकडे पार्टिसिपेशन आहेत.
1: खेळाडू म्हणून एक चांगली कारकीर्द घडवत असताना तू प्रशिक्षणाकडे वळण्याचा निर्णय घेतलास, तो निर्णय का घेतलास तू?
0: हा, तर याबद्दल कराटे जसं सरांनी म्हटलं की हे पूर्ण डिसिप्लिनचा हे आहे, तर त्या डिसिप्लिनमध्ये त्यांचा कल्चर जो जॅपनीज कल्चर आहे त्यामध्ये आपण जे काही शिकतो ते समोरच्याला कसं देऊ शकतो किंवा ती ज्ञान जे आहे ते समोरच्याला कशी शिकवली जाते हे ते ब्राऊन बेल्ट किंवा जे सिनियर बेल्ट असतात ब्लॅक बेल्ट त्यामध्ये ते पार्टच आहे. आपल्याला आपल्या कोचच्या अंडर असिस्ट करायचं असतं, त्याने ब्लॅक बेल्टचे जे मार्किंग्स असतात ते आपले ग्रेड्स वाढतात, तर ती ट्रेनिंग आधीपासूनच दिली जाते. तर प्रत्येक मुलं जेव्हा सिनियर होतात ते काही ना काही असिस्ट करतात आणि पुढचे जे आमचे खेळाडू आहेत त्यांना ट्रेन करतात चांगले प्लेयर्स बनण्यासाठी. तर ही सवय तर होती. त्याशिवाय काही वर्षाआधी माझी आजी जाग्यावर असल्यामुळे मला ही जबाबदारी घ्यावी लागली, पण ती कुठे ना कुठे माझ्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी झाली. त्याने मला कळालं की हे माझं एक काइंड ऑफ करिअर ऑप्शन असू शकतो आणि त्यात मी हे करू शकतो. तर ते एक फक्त सुरुवात होती आणि नंतर ते कंटिन्यू होत गेलं.
1: बरोबर. वाको इंडियाचा तू की रिंग रेफरी म्हणून अदर्जाचा प्रशिक्षक म्हणून तू कार्यरत आहेस, त्याबद्दल काय सांगशील तू?
0: 2019 मी रेफरी सेमिनार अटेंड केलेलं चंदीगडमध्ये. इंटरनॅशनल सेमिनार होता तो. तो भारतात झालेला सेकंड सेमिनार होता आणि त्या सेमिनारमध्ये ततामीचे ब्रँड ब्रेक सर आलेले जे वर्ल्ड लेवलचे ततामी हेड आहेत, त्यांनीच सगळे रूल्स बनवले आहेत किकबॉक्सिंगचे जे आणि जे काही अपग्रेड्स असतात वर्षोवर्षी दरवर्षी काही प्रॉब्लेम्स किंवा काही टेक्निकल इश्यूजमुळे जे रूल्स अपग्रेड करायचे असतात ते सगळे ते. आणि रिंग या डिपार्टमेंटमध्ये आमचे जे सर आहेत ते सर होते, तर ते रिंगचे टेक्निकल हेड होते, तर त्यांच्या अंडर हे सेमिनार होत होता. तर ह्याचं मला काही फारसा असा नॉलेज नव्हता, पण ज्या दिवशी सरांचं ऐकल्यानंतर मी तो सेमिनार अटेंड केला मला त्याची म्हणजे उत्सुकता वाढली आणि खेळाबद्दलचा नॉलेज अजून जास्त कळाला. तर त्यामुळे ते नंतर मी फक्त ते करत गेलो आणि 2022 मी नॅशनल लेवलवरती पहिल्यांदा रेफरीशिप केली. त्यानंतर 2023, 2024, 2025 हे अल्टरनेटली रेफरीशिप आणि सेमिनार्स अटेंड केले आणि आता गेल्या वर्षी 2025 मला ए ग्रेडचं हे मिळालेलं आहे.
1: फक्त थोडक्यात सांग, अलीकडेच तुला जिल्हा

0: युवा क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आलं, त्याबद्दल काय सांगशील?
1: आनंद होतोय की असे सन्मान दिले जात आहेत. माझे जे काय स्पोर्ट्सचे योगदान आहेत किंवा जे माझे आतापर्यंतचे एफर्ट्स आहेत ते कन्सिडर केले जात आहेत, आणि मला प्रेरणा मिळते की पुढे ह्यात अजून आम्ही हे करू आणि असे अजून अवॉर्ड आमच्याकडनं लोकांना मिळू.
0: नक्कीच. अश्विनी जांभळे, तुझ्याकडे वळतोय, तुझी किकबॉक्सिंग या खेळाची सुरुवात कशी झालेली?
2: म्हणजे मी तर स्कूलपासूनच गेम खेळते, म्हणजे इतर गेम खेळायची. मला असं इंडिव्हिज्युअल गेम पाहिजे होता स्वतःचा काहीतरी. मी टीम गेम खेळायची आधी, कबड्डी वगैरे असं. आणि कोरोनामध्ये पूर्ण सगळंच म्हणजे स्टॉप झालेलं, असं काय हेच नव्हतं. मग कोरोनानंतर जेव्हा परत बघितलं की म्हणजे माझ्या घरासमोरच प्रशिक्षण देतात ते किकबॉक्सिंग आणि कराटेचं, आणि या गेम स्वतःसाठी पण एक सेल्फ डिफेन्स म्हणून एक चांगला गेम आहे, तर कशात जायचं, तर मग आपण हा गेम का नाही निवडावा म्हणून ह्या गेम मध्ये मी हे केलं.
0: बरोबर. तू 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतल्यास, थायलंडमध्ये झालेली इनडोअर आशियाई क्रीडा स्पर्धा, तसंच पोर्तुगालमधली वाको वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा यामध्ये तू खेळली होती, त्या स्पर्धांमधली तुझी कामगिरी कशी होती?
2: मला जास्त करून उमेश मुरकर सर आणि विघ्नेश मुरकर सर यांनी प्रशिक्षण दिलं, म्हणजे त्यांनी आतापर्यंत माझ्यावर जेवढी मेहनत घेतली त्यामुळेच मी या लेवलपर्यंत पोहोचले. आणि म्हणजे ह्या लोकांनी जर आमच्यावर विश्वास नसता दाखवला एवढ्या लेवलपर्यंत जाण्यासाठी, तर कदाचित इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.
0: बरोबर. राज्यस्तरीय, राष्ट्रीय या स्पर्धांमध्ये खेळण्याचा जो अनुभव असतो आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव असतो, तो कसा असतो नेमका?
2: म्हणजे डिफरन्स तर खूप आहे. म्हणजे इकडे राष्ट्रीय लेवलला खेळणं म्हणजे आपल्या आपल्या तर जरास आपण आपल्या जरी म्हणजे आपल्या देशात जरी खेळतोय ना तरी पण उलट जास्त कॉम्पिटिशन असतं. आपण बोलतो की बाहेर जाऊन खेळणं म्हणजे खूप अवघड आहे, असं नाही. आपल्या देशात खेळणं पण खूप अवघड आहे, तेवढंच कॉम्पिटिशन असतं आपल्याला आणि त्यात आपण नंबर आणणं म्हणजे खूप.
0: म्हणजे किकबॉक्सिंगच्या आधी तू भालाफेक, कबड्डी, गोळाफेक या स्पर्धांमध्ये खेळत होतीस, इतक्या साऱ्या स्पर्धांमध्ये खेळणं म्हणजे हे यश कसं तू संपादन केलंस?
2: माहित नाही का, पण मला स्कूलपासूनच खेळायला खूप म्हणजे खूप आवड होती आणि घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे बोलतात ना की कुठे पण जाऊ शकतो आपण, तसं घरचे नेहमीच मला सपोर्ट करतात. आधीपासून मी कबड्डी, भालाफेक, गोळाफेक आणि ॲथलेटिक्स असे भरपूर गेम खेळले, राज्यस्तरापर्यंत खेळले आणि तेच घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे.
0: नुकतीच तू इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलीस आणि खेळ म्हणजे शिक्षण घेताना खेळावरही तू तेवढंच वेळ देणं, तेवढंच लक्ष केंद्रित करणं, हे ही सांगड कशी तू जुळवलीस?
2: हा ते तर कोरोना नंतर माझी डिग्री सुरू झाली आणि डिग्री बरोबरच म्हणजे हे क्लास पण कळालं की आपण हा गेम खेळला पाहिजे. म्हणजे माझे प्रशिक्षक विघ्नेश सर यांनी त्या गेम मध्ये एवढी आवड निर्माण करून दाखवली की हा बाबा हा गेम असा पुढे गेल्यावर पण आहे, आणि त्यांनी आमच्यामध्ये ती ॲबिलिटी बघितली की हा तू पुढे जाऊ शकतेस, खूप पुढे जाऊ शकतेस, असं म्हणजे त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच. आणि एक पॅशन आहे की मला खेळायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी दोन्ही पण असं एकत्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि तो झाला.
0: नक्कीच. तुझ्याकडूनही देशाला यापुढे अशीच पदकं मिळत राहो. उमेश सर आणि विघ्नेश सर, तुमच्याकडूनही देशाला आणि राज्याला चांगले खेळाडू मिळवत यासाठी तुम्हाला तिघांनाही खूप खूप शुभेच्छा.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद.
3: धन्यवाद सर.
0: श्रोते हो, यानंतर आपण वळणार आहोत ते क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळ घडामोडींकडे. भारताला T20 वर्ल्ड कपचं जेतेपद जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला आता भारतीय T20 संघातून डच्चू देण्यात आलंय. आता श्रेयस अय्यर या मुंबईकर खेळाडूकडे भारतीय T20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याला सुद्धा भारतीय संघात स्थान मिळालंय. भारतीय संघ या दौऱ्यात आयर्लंडमध्ये 2 सामने खेळणार आहे, त्यानंतर 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं ओस्लो इथं झालेल्या नॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकावत सर्वांनाच धक्का दिला. विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारा तो भारताचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. याच स्पर्धेत आर प्रज्ञानंदनं 7 वेळा ही स्पर्धा जिंकणारा नॉर्वेचा माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन याला 2 वेळा पराभूत केलं होतं. भारतीय हॉकी संघानं अंतिम सामन्यात जपानचा 4-1 असा पराभव करत पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलं. भारतासाठी आशिष पूर्ती यानं 2 28व्या आणि

0: 34व्या मिनिटाला गोल करत आपली हॅट्रिक साजरी केली, तर कर्णधार केतन कुशवाहा यानं 30व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. जपानचा एकमेव गोल 52व्या मिनिटाला नुमाडा गाको यानं केला. भारताची लांब उडीपटू शैली सिंग हिनं तैपेई सिटी इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स ओपन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. लांब उडीत शैली सिंग हिनं 6.24 मीटर अंतर पार करत अव्वल स्थान प्राप्त केलं. 110 मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या तेजस शिरसे यानंही रौप्यपदक प्राप्त केलं. श्रोतेओ, याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार वैतील अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण किक बॉक्सिंग या खेळाविषयी वरिष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकर, खेळाडू आणि रेफरी विघ्नेश मुरकर, तसंच आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू अश्विनी जांभले यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं ते श्रोते हो, याबरोबरच आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम

0: 24 मीटर अंतर पार करत अव्वल स्थान प्राप्त केलं. 110 मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या तेजस शिरसे यानंही रौप्य पदक प्राप्त केलं. श्रोते हो, याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषारवैतील अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण किकबॉक्सिंग या खेळाविषयी वरिष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकर, खेळाडू आणि रेफरी विघ्नेश मुरकर, तसंच आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू अश्विनी जांभले यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं ते श्रोते हो, याबरोबरच आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सर्जा तूर हे हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर।

0: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
2: कष्टले हे मुंबई घडताना.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातम्या, ठीक 7 वाजता प्रसारित होतील. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
4: आणि मी रेवा।
5: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
8: आपुलकी आहात।
2: प्रत्येक मंगळवारी
9: दुपारी 12 वाजता
10: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
9: आपुलकी या घरात।

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पदभूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत

0: देण्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश आणि दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आणि आता बातम्या विस्तारानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे. नेहरू हे 4398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधान एक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली. रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडियाळ पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं ते म्हणाले.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
1: गेल्या 2 महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात फळपीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. मे आणि जून महिन्यात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 27 जिल्ह्यांमधलं 61,004 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालं असून यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचं आहे. या बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत असं भरणे यांनी सांगितलं. मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना जाळ्या तोडून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सुरेश रवींद्र या 37 वर्षीय आरोपीला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना फसवून, खोटी लग्न लावून आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं 6 महिलांना तब्बल 90 लाखांचा गंडा घातला. ठाणे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 44.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र.
4: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

मध्यम लहरी 378.68 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:15 मिनिटांनी ऐकूया कार्यक्रम अर्थविशेष. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केलेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. यानिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक

0: संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा संपादित अंश आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
2: नमस्कार.
1: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, ते एकमेकात गुंतलेले आहेत. पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया. कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय? 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्यादृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
2: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते. कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मेसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये जीएसटीमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा जीएसटी रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकतो. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाहीये, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: 4थी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
2: आता आपला
1: आपण 3र्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
2: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियन पेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता, 2 ट्रिलियन डॉलर्स.

0: आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7% पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5% खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहे. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: आपण चालू आहे. वृद्धी दर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
0: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा, त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षांमध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे, एफडीआय सारखे येतात आहे, पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला जसं राहिलेलं आहे, सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे, सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे, पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षांमध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे, त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: ओव्हरऑल उत्पादन आणि कारखान्याच्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहेत. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील, तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहेत.

0: म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल असं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या पीएम किसान योजनेमधनं मिळतं ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं 45 बिलियन डॉलर्सची आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचं ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे आणि याचं उद्दिष्ट हे होतं आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे आणि आपण हे 45 बिलियन डॉलर्स हा खूप मोठा फिगर वाटतो पण आज आपण 9 बिलियन डॉलर्सला आहे ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो
1: धन्यवाद अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली त्यामुळे आज आपण इथंच थांबूया आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद
2: श्रोते हो या मुलाखतीचा उर्वरित भाग आज रात्री 8:15 वाजता आपल्याला ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार मुलाखत सुनील कांबळे निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि निवेदन तुषार पवार

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948 10 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज.

कोकण विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया माझं आठवणीतलं गाव या मालिकेचा भाग पहिला. लेखन आणि निवेदन दादाभाऊ यशवंतराव तांबे यांचं आणि निर्मिती सहाय्य आहे वहिदा शेख यांचं.

0: माझ आठवणीतलं गाव।
1: नमस्कार श्रोते हो, माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत एका अशा आध्यात्मिक व्यक्तिमत्वाला ज्यांच्या शब्दात गावच्या मातीचा सुगंध आहे, संस्काराची उब आहे आणि अध्यात्माची शांत प्रकाश रेषा आहे। चला तर मग त्यांच्या आठवणीच्या गावात आपणही फेरफटका मारूया। श्रोते हो, थोडक्यात जाणून घेऊया दादाभाऊ यशवंत तांबे यांचा परिचय। ते गेल्या 20 ते 25 वर्षापासून आकाशवाणी पुणे आणि आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे मान्यताप्राप्त संगीत भजन कलाकार आहेत। गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनकारांना गायनाची दर्जेदार साथ संगत करण्यासोबतच त्यांचे स्वतंत्र भजनाचे कार्यक्रमही लोकप्रिय आहेत। त्यांनी अनेक भजन स्पर्धांमध्ये यश मिळवलेलं असून ते पांडुरंगाचे निस्सीम उपासक म्हणून दरवर्षी न चुकता पंढरीची पायी वारी करतात। पायी तीर्थयात्रांच्या आवडीतून त्यांनी अत्यंत कठीण मानली जाणारी नर्मदा परिक्रमा आणि अनेक तीर्थक्षेत्रांची पायी यात्रा पूर्ण केलेली आहे। याचबरोबरीनं लेखन आणि गायनासोबतच रेडिओ ऐकणं हा त्यांचा मनाला समृद्ध करणारा आवडता छंद आहे। रेडिओ हे त्यांच्या जीवनातील एक जिव्हाळ्याचं माध्यम आहे। आकाशवाणीच्या कार्यक्रमामधून मिळालेल्या संस्कारांनी त्यांच्या कला जीवनाला दिशा दिली असून गायन, लेखन, पंढरीची वारी, पायी तीर्थयात्रा आणि रेडिओ श्रवण ही त्यांच्या आयुष्याची अविभाज्य अंग बनली आहेत। तर श्रोते हो, ऐकूयात त्यांच्या गावच्या आठवणी त्यांच्याच शब्दात।
2: श्रोते हो नमस्कार, मी दादाभाऊ यशवंत तांबे। माझं गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातलं ढवळगाव। माझ्या बालपणीच्या, माझ्या मातीतल्या, माझ्या गावच्या काही आठवणी आज मी तुम्हाला सांगणार आहे माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमातून। गाव म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम काय येतं? ती हिरवीगार समृद्ध शेती, शेतीनं वेढलेला गावाचा शांत आणि सुंदर परिसर। पहाटेपासूनच शेतकऱ्यांची शेतात जाण्याची लगबग, त्यांच्या घामातून फुलणारं निसर्गाचं अलौकिक रूप, गावाजवळून खळखळून वाहणारा तो नितळ थंडगार पाण्याचा ओढा आणि आकाशात आनंदानं विहरणारा पाखरांचा मुक्त थवा। पण गावाची खरी ओळख केवळ एवढीच आहे का हो? तर नाही। गावाची ओळख अजूनही एक आहे, ती म्हणजे गावाकडील माणसं, एकत्र कुटुंब, एकमेकावर जीवापाड प्रेम करणारी, मायेनं जवळ घेऊन विचारपूस करणारी ती भोळी भाबडी माणसं। अशा या माणसांच्या सोबत थोड्या गप्पा गोष्टी मारल्या की आपल्याकडचं दुःख कधी पळून जातं हे कळतही नाही। शहरातील धावपळ आणि गर्दीच्या कचाट्यातून आलेल्या माणसाला गावाच्या या शांत आणि निखळ वातावरणात एक दोन दिवसांच्या विश्रांतीनेच अतीव सुख आणि आत्मिक शांती मिळाल्यासारखं वाटतं। मग काय, तो नकळत या गावाच्या प्रेमात पडतो। खरंच गाव असंच असतं। पडलात ना तुम्हीही तुमच्या गावाच्या प्रेमात? असाच मीही माझ्या गावाच्या प्रेमात पडतो। प्रत्येकाचं आपल्या गावावर विशेष प्रेम असतं, कारण

गावच्या मातीत आपण खेळलेलो असतो, वाढलेलो असतो, त्या मातीचा मृदगंध नेहमीच आपल्या मनात आठवणींच्या रूपाने दरवळत असतो. आणि म्हणूनच आपण कुठंही असलो तरीही आपल्यातली ही गावाबद्दलची ओढ आपल्याला गावाकडे घेऊन जात असते. कारण तिथं आपल्याला मोकळ्या मनानं जगता येतं, मायेची ऊब मिळते, आपली जिव्हाळ्याची माणसं मिळतात. आपण कितीही पुढं आलो तरीही आपल्या गावच्या आठवणी आपल्या सोबत सावलीसारख्या असतात. आणि हे अख्खं गाव आपल्या आठवणींच्या माध्यमातून मनात कायमच घर करून राहतं. असंच एक हे माझं आठवणीतलं गाव. माझं चौथीपर्यंतचं शालेय शिक्षण जीवन शिक्षण मंदिर या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून याच गावात झालं. पुढं बाहेरगावी आमच्या गावापासून 5-6 किलोमीटर असणाऱ्या देवदैठण या गावी 5वीपासूनच्या पुढील शाळेत गेलो. पण दुर्दैवानं आरोग्याच्या तक्रारीमुळं मला इयत्ता 5वीचा वर्ग अर्ध्यातूनच सोडावा लागला. पुढील शिक्षण घरच्या परिस्थितीमुळं आणि आरोग्याच्या तक्रारीमुळं घेता आलं नाही. पण 4 भिंतीच्या ज्ञानाच्या शाळेत नसलो तरी बिनभिंतीच्या आयुष्याच्या शाळेत मला खूप काही शिकायला मिळालं, गावात राहून तर कधी गावाबाहेर राहून. शिवाय रेडिओ हा माझा गुरु माझ्यासोबत होताच. शिरूर श्रीगोंदा या मार्गावर असणारं आमचं ढवळगाव तालुक्याचं ठिकाण श्रीगोंदा आमच्या गावापासून जवळपास 35 किलोमीटर, तर पुणे जिल्ह्यातील शिरूर हे तालुक्याचं गाव अवघं 14 किलोमीटर दूर. त्यामुळं आमचा जास्त संपर्क शिरूर आणि पुण्याशीच असायचा, अजूनही असतोच. सरकारी कामासाठी मात्र श्रीगोंद्यालाच जावं लागतं. गावापासून वायव्येला अवघ्या 21 किलोमीटरवर पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळोबाराय यांची समाधी आहे. तर पश्चिमेला शिरूरला जाताना फक्त 6 किलोमीटरवर देवदैठण येथे श्री संत निंबराज महाराज, तसेच गावापासून पूर्वेला 20-22 किलोमीटरवर सुरेगाव येथे आनंदाश्रम स्वामी महाराज यांची समाधी आहे. या सर्व महान संतांचा आशीर्वाद आमच्या मातीला लाभलेला आहे. साधारण 25-30 वर्षापूर्वीपासून आमच्या गावातून कुकडी डाव्या कालव्याचं पाणी येत आहे. त्यामुळं आजूबाजूच्या शेतांना दुमाही तिमाही पाण्याची आवर्तनं मिळतात आणि शेतं नेहमी हिरवीगार दिसतात. पण मंडळी, माझ्या बालपणीचा काळ म्हणजे साधारण 50 वर्षापूर्वीचा काळ, तो खूप वेगळा होता. तेव्हा आजच्या सारख्या पायाभूत सुविधा नव्हत्या, आधुनिक भौतिक साधनं नव्हती, तरीही त्या काळातली माणसं खूप समाधानी जीवन जगायची. कसा होता तो काळ, कसं होतं माझं आठवणीतलं गाव. श्रोते हो, गावच्या एसटी स्टँडवर उतरलं की सर्वात पहिल्यांदा एक मोठं बाबळीचं झाड व छोटीशी चहाची टपरी दिसायची. गावात प्रवेश करताना सुरुवातीलाच दर्शनी भागात जीवन शिक्षण मंदिर जिल्हा परिषद शाळा हा फलक ठळक अक्षरात दिसायचा. दगडी बांधकाम असणाऱ्या पत्र्याच्या इयत्ता 4वीपर्यंतच्या 2 खोल्या आणि जवळच ग्रामदैवत असणारं खंडोबाचं मंदिर. गावामध्ये प्रवेश करणाऱ्यांचं सर्वात प्रथम स्वागत करायला सज्ज असायचं. गावात जाण्यासाठी रस्ता शाळेजवळूनच जात असल्यानं शाळेतल्या बाळ गोपाळांच्या अभ्यासक्रमाच्या उजळणीच्या आवाजानं येणारी जाणारी माणसं कितीही गडबडीत जाण्याच्या घाईत असली तरीही या शाळेच्या परिसरात आलं की थोडा वेळ का होईना त्यांच्या पायाची गती कमी होऊन जरा वेळ या ठिकाणी त्यांचं मन घुटमळायचंच. कदाचित त्यांच्यातली काळजी ताणतणाव दूर होऊन क्षणभर त्यांनाही त्यांच्या बालवयात जाऊन विरंगुळा वाटत असेल. म्हणूनच त्यांचे चेहरे आनंदानं फुलून यायचे. त्यांच्या बालवयात त्यांनीही केलेल्या खोड्या व गमती जमती नक्कीच त्यांना आठवत असतील. गावातील ह्या शाळेजवळून जात असताना आजही मला तेव्हाची म्हणजे माझ्या बालपणीची माझी शाळा आठवते आणि क्षणभर मीही हरवून जातो त्या काळात. पावसाळा तोंडावर आला की शाळा सुरू होण्याची लगबग आणि पुढच्या वर्गात झालेला प्रवेश मनाला सुखावून जायचा. बाहेर जसा धोधो पाऊस बरसत असायचा तशाच आनंदाच्या धारा माझ्या मनातही बरसत असायच्या. नवा गणवेश आणि नवी कोरी पुस्तकं मित्रांना दाखवण्याची ती घाई, त्या नव्या पुस्तकांचा तो एक विशिष्ट

मोहक सुगंध आजही माझ्या स्मृतींच्या कुपीत तितकाच दरवळतो आहे. तेव्हाची शाळा म्हणजे आजच्या सारखी सिमेंट काँक्रीटची चकचकीत इमारत नव्हती बर का. दगडांच्या भिंती, डोक्यावर पत्रे आणि खाली शेणानं सारवलेली जमीन आजही आठवते. 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण आले की बालपणी गावातून निघालेली प्रभात फेरी, मुख्य झेंडावंदन आणि शाळेच्या पटांगणात रंगलेले सांस्कृतिक कार्यक्रम आजही डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. आदरणीय मारुती मेंगवडे गुरुजी आणि सुशीला मेंगवडेबाई या उभयतांनी आम्हाला आई वडिलांच्या मायेनं घडवलं. गुरुजींची शिस्त कडक होती, पण त्यामागं आम्हाला स्वावलंबी बनवण्याचा ध्यासही होता. त्यांनी दिलेली नीतीमूल्यांची ती शिदोरी आजही जीवन जगताना मोलाची ठरत आहे. जिल्हा परिषदेची ती शाळा आणि बालपणीचे ते निरागस दिवस आजही शाळेजवळून जाताना ठसठशीतपणे आठवतात. गावाकडच्या त्या शाळेनं आम्हाला केवळ अक्षरांची ओळख करून दिली नाही, तर माणूस म्हणून जगण्याची समृद्ध वाट दाखवली. शाळेजवळून पुढे निघालं की गावात शिरतानाच गावकुसाच्या भोवताली छोटी छोटी वाडगी म्हणजे गुरांचे गोठे लागायचे. या गोठ्यात कडब्याची वळई, चुलीतील इंधनासाठी लागणाऱ्या लाकडी सरपणाचा ढीग, एका कोपऱ्यात गाई गुरांचं शेण व घरातील थोडाफार कचरा टाकण्यासाठी उकांडा म्हणजे उकिरडा पाहायला मिळायचा. शेणापासून बनवलेल्या गवऱ्या पावसाळ्यात भिजू नये म्हणून एकावर एक रचून वरून शेणानं लिंपलेले गवऱ्यांचे कलवड आणि कडब्याच्या वळ्या मोठ्या दिमाखात उभ्या दिसायच्या. गोठ्याच्या कडेनं सुरेख पद्धतीनं एकावर एक दगड ठेवून साधारण कमरे इतकी रचलेली दगडी पवळ म्हणजे दगडाची छोटी भिंत खूपच सुंदर देखणी दिसायची. रचलेल्या या दगडाच्या भिंती कमी उंचीच्या असल्यानं त्या दगडी पवळीला लागूनच बाहेरच्या किंवा आतील बाजूस निरगुडीच्या, तरवडाच्या व बाबळीच्या छोट्या छोट्या फांद्या एकत्रित उभ्या करून त्यापासून गोठ्याला संरक्षित कुंपण बनवलेलं असायचं. आणि ह्या गोठ्याला एक दारही असायचं, त्याला झोपाटा असं म्हणायचे बर का. लाकडी मेडींच्या सहाय्यानं पानकणिसाच्या गवतानं किंवा बाजरीच्या सरमाडानं शेकारलेले म्हणजेच आच्छादलेले हे गाईगुरांसाठी असणारे असे निवारे त्यावेळेस गावाच्या भोवताली सर्वत्र पाहायला मिळायचे. सकाळ सकाळी झुंझुरका दिवस उजाडायच्या अगोदर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या सुमारास गाई वासऱ्यांच्या हंबरण्यानं गावाभोवतालचा परिसर फुलवून यायचा. भुकेपोटी दूध प्यायला छोटी छोटी वासरं वड घ्यायची, तर वात्सल्य भावानं गायांनाही दुधाचा पाना फुटून कासा टरारून फुगून यायच्या. आपल्या बछड्याला दूध पाजण्यासाठी त्याही आपल्या मालकाची वाट पाहायच्या. धार काढण्याच्या रोजच्या नियमित वेळेत घरातलं कोणीतरी मोठं माणूस पाण्याने भरलेली चरवी हातात घेऊन लगबगीनं गोट्याकडे यायचा. दूध पाजायला वासरू सोडलं की गाईसमोर थोडा चारा टाकायचा आणि चरवीतल्या पाण्यानं गाईची कास स्वच्छ धुवून मगच गाईची धार काढायला बसायचा. गाय चारा खाण्यात दंग असायची आणि अधून मधून मायेनं वासराला चाटायची. तेवढ्या वेळात दूध काढून व्हायचं. गाईच्या धारांचा तो चर्र चर्र आवाज ऐकताच ते दूध मला कधी प्यायला मिळेल यासाठी माझंही मन व्याकुळ व्हायचं. असा विचार मनात येतो न येतो तोच चरवीतलं ते फेसाळलेलं धारोष्ण निरस दूध आई लोटीतून प्यायला द्यायची. त्या दुधाची अमृतासारखी चव आणि तो गंध अजूनही माझ्या स्मृतीत तसाच ताजा आहे. अशा या गोठ्यात जनावरांची देखरेख करण्यासाठी घरातला एखादा तरी माणूस रात्री झोपायला असायचा. त्याच्या वाचनाच्या किंवा ऐकण्याच्या आवडीनुसार त्याच्याजवळ एखादं पुस्तक किंवा रेडिओ हमखास पाहायला मिळायचा. रस्त्यानं चालत असताना हळूहळू हे गाई गुरांचे गोठे मागं पडायचे आणि सहजच गावात प्रवेश व्हायचा. थोडं पुढं आलं की ओढ्याच्या काठी गावाच्या पूर्व दिशेला त्या काळातील सर्वात मोठा विसावा म्हणजे दगडी बांधकामातील आणि लाकडी खणांचं ऐसपैस मारुती मंदिर व त्याच्या शेजारीच असलेलं महादेवाचं छोटंसं मंदिर नजरेस पडायचं. अलीकडच्या काळात या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार झाल्यामुळं

ही मंदिरं अधिक प्रशस्त आणि सुशोभित झाली आहेत. पूर्वी सकाळ संध्याकाळ या परिसरात माणसांची मोठी वर्दळ असायची, कारण तेव्हा सर्वांची घरं गावातच एकवटलेली होती. उन्हाळ्यात दुपारी नांगरणी करून आल्यावर विश्रांतीसाठी लोक या मारुती मंदिराचाच आधार घ्यायचे. रात्री देखील साधारण 15-20 म्हातारी माणसं आणि तरुण पोरं नियमानं मंदिरातच झोपायला असायची. प्रत्येक गुरुवार आणि एकादशीला तर हे मंदिर वारकरी सांप्रदायिक भजनानं दुमदुमून जायचं. आजही या मंदिरात नियमानं भजन होतच असतं. गावाकडील या मारुती रायाच्या दर्शनासाठी सकाळ संध्याकाळ भाविकांची वर्दळ असायची. मंदिराचा पुजारी रोज दिवाबत्तीची व्यवस्था पाहायचा, पण प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला घरोघरची माणसं मोठ्या श्रद्धेनं तेल आणि अगरबत्ती घेऊन दर्शनाला यायची. नारळ फोडून भक्तिभावानं देवासमोर नतमस्तक व्हायची. मंदिरातील घंटानाद घुमायचा तर अगरबत्त्यांचा सुगंध दूरवर पसरायचा. या साऱ्या मंगलमय वातावरणामुळं मनात भक्तीचा ओलावा अधिकच गहिरा होत जायचा. श्रोते हो, आपण आता मारुती मंदिराच्या परिसरात उभे आहोत. या मंदिराच्या जवळ येताच माझ्या बालपणीच्या गावाचं चित्र अधिकच गहिरं होत जातं आणि एखाद्या चित्रपटाची रीळ जशी सतत फिरत राहावी तसाच आठवणींचा एक चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर तरुळू लागतो.

माझ्या लहानपणी पंढरपूरला जाणाऱ्या मोजक्याच दिंड्या आमच्या गावात मुक्कामी असायच्या. आता साधारणपणे 10 ते 12 दिंड्या गावातून पुढे जातात. पूर्वी याच मारुतीच्या देवळात मुख्यत्वे करून 3 महत्वाच्या दिंड्या मुक्कामाला थांबायच्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या ओतूर तालुका जुन्नर येथून निघालेल्या 2 पालख्या आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या ओतूर तालुका जुन्नर येथून येणाऱ्या 2 पालख्या आणि आमच्या गावाशेजारील देवदैठण येथील श्री संत निंबराज महाराज यांची 1 पालखी अशा या 3 महत्वाच्या दिंड्या 3-4 दिवसांच्या अंतरानं मुक्कामाला यायच्या. या काळात संपूर्ण गाव हरिनामाच्या गजरात हरून गेलेलं असायचं. पंढरीला निघालेल्या या सर्व वारकऱ्यांच्या पदस्पर्शानं आमचं गाव पुनीत होत असे. या सर्वांच्या आगमनानं आमच्या गावाला एक मोठं भाग्यच लाभत होतं व आजही ही परंपरा तशीच टिकून आहे. गावात येणाऱ्या या दिंड्यांचं लहानपणी मला खूपच आकर्षण वाटायचं. गावातील सांप्रदायिक भजनी मंडळ दिंडीचं स्वागत करण्यासाठी निघालं की आम्ही बालमंडळीही त्यांच्यासोबत चालू लागायचो. गावापासून दूर साधारणपणे 1.5 किलोमीटरवर भजन करत दिंडीला आडवं जायचो आणि एका ठिकाणी दिंडीची वाट बघत थांबायचो. लांबूनच येणाऱ्या दिंड्यांचं अगदी विलोभनीय दर्शन घडायचं. वाऱ्यावर डवलानं फडकणाऱ्या भगव्या पताका, डोक्यावर फेटे बांधलेले वयोवृद्ध वारकरी, कपाळावर उभा गोपीचंदन, मधोमध बुक्का आणि गोपीचंदनाच्या मुद्रा, गळ्यात तुळशीच्या माळा, वीणा, हातामध्ये चिपळ्या आणि टाळ आणि मुखामध्ये अखंड नामघोष, त्यांच्या चालण्यामधील शिस्त, मृदंगाच्या तालावर विशिष्ट पद्धतीनं केलेला पदन्यास म्हणजेच पावल्या खेळणं, 9 लुगडं नेसलेल्या महिलांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे, तसेच काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, दिंडीतील लोकांना शिस्तीत चालावया लावणारे भालदार, चोपदार, तुतारी वादक, तसेच पोलिसाप्रमाणे खाकी कपड्यातील शिट्टी फुंकून सावध करणारा एखादा दुसरा सेवकही पाहायला मिळायचा. अशा प्रकारचं मनाला मोहून घेणारं ते मनोहर दृश्य पाहून डोळ्यांचं पारणं फिटायचं. वारकऱ्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांची उरावुरी भेट घ्यायची आणि त्या सर्वांना सन्मानानं गावात घेऊन यायची. पुढील काळात मलाही एक वारकरी भगवत भक्त होता आलं. खरंच अशा प्रकारची गावानं दिलेली ही अनमोल संस्काराची शिदोरी माझ्या पदरी असल्यानं मी खरंच खूप भाग्यवान स्वतःला समजतो. मंडळी, अशा ह्या मारुती मंदिराच्या परिसरात माझं मन आजही सतत घुटमळत राहतं, कारण मंदिराच्या जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या भोंग्यावरून आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ

एक दोन तास रेडिओ ऐकायला मिळायचा. त्या काळात गावाकडील लोकांना रेडिओ ऐकण्याची विलक्षण ओढ होती आणि मलाही त्या रेडिओचं फार आकर्षण वाटायचं. मंदिराच्या बाहेरील ओट्यावर कोणी गप्पांमध्ये दंग असायचं तर दिवसभर कष्ट करून थकलेली माणसं संध्याकाळच्या वेळेस तापलेल्या दगडी ओट्यावर अंग टाकून निवांत शेक घेत पडायची. कोणी तंबाखू मळत बसायचे तर कोणी खिशातून आणलेले शेंगादाणे फुटाने खात गप्पा मारत बसायचे. मंदिरासमोरील पटांगणात तरुण मुलांचा आट्यापाट्यांचा खेळ रंगायचा तर माझ्यासारखी लहान मुलं इकडून तिकडं उगीचच धावत फिरायची. देवळाशेजारी ग्रामपंचायतीची छोटीशी कचेरी होती आणि त्या कचेरीवर लावलेला भोंगा संध्याकाळी 6 वाजल्यानंतर सुरू व्हायचा. त्यातून आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण अगदी स्पष्ट ऐकू यायचं. रेडिओचं प्रसारण सुरू झालं की परिसरात एकदम शांतता पसरायची.

वर लावलेला भोंगा संध्याकाळी 6 वाजल्यानंतर सुरू व्हायचा. त्यातून आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण अगदी स्पष्ट ऐकू यायचं. रेडिओचं प्रसारण सुरू झालं की परिसरात एकदम शांतता पसरायची. अस्ताव्यस्त बसलेली माणसं सावरून बसायची आणि लक्षपूर्वक रेडिओवरील कार्यक्रम ऐकू लागायची. तो काळ साधारण 1980 पूर्वीचा होता. संध्याकाळचे 7 वाजायला आले की आकाशवाणीचं हे पुणे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजत आहे. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. अशी उद्घोषणा कानावर पडली की सगळेजण अगदी मन लावून बातम्या ऐकायचे. संध्याकाळच्या वेळेस रेडिओवर अनेक साप्ताहिक विशेष कार्यक्रम प्रसारित व्हायचे. ग्रामीण जीवनावर आधारित चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता ऐकायला मिळायची. रविवारी त्याच वेळेला लोकनाट्य प्रसारित व्हायचं. शनिवारी बालोद्यान आणि गुरुवारी शिशुविहार हे बालमित्रांचे कार्यक्रम आम्हा मुलांसाठी खास आकर्षण असायचे. शेतकरी बांधवांसाठी मंगळवार आणि शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता नभो आणि शेतकरी मंडळ हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा. तर रविवार सोडून इतर दिवशी माझं घर माझं शेत या कार्यक्रमातून शेतीविषयक उपयुक्त माहिती मिळायची. याच कार्यक्रमातून कधी नारदीय कीर्तन तर कधी वारकरी सांप्रदायिक कीर्तन प्रत्येक रविवारी ऐकायला मिळायचं. मुलाखती, कामगार सभा, बाजारभाव, लोकसंगीत असे अनेक दैनिक कार्यक्रमही नियमित कानावर पडायचे. असे हे 1.5-2 तास चालणारे रेडिओचे कार्यक्रम ऐकण्यासाठी मंदिराशेजारच्या चावडीसमोर तरुण आणि मोठ्या माणसांची गर्दी व्हायची. नकळतपणे त्याच काळात माझ्यावर रेडिओ श्रवणाचे संस्कार होत गेले आणि खरं तर रेडिओ ऐकण्याची खरी आवड माझ्यात निर्माण झाली ती माझ्या या गावामुळेच. पुढे चालून रेडिओ ऐकणं हा माझा एक दिनचर्येचाच भाग झाला. आकाशवाणी श्रवणाचे माझेही अर्धशतक उलटून गेलेलं आहे. माझ्या वैयक्तिक जीवनावर आणि विचारांवर आकाशवाणीचा अत्यंत खोलवर प्रभाव पडला आहे. जगाकडे पाहण्याचा एक नवा आणि व्यापक दृष्टिकोन मला मिळाला. खऱ्या अर्थानं मला लिहायला, बोलायला आणि कलेचा आस्वाद घ्यायला आकाशवाणीनं शिकवलं. आपल्या संस्कारांनी आकाशवाणीनं अनेक पिढ्या घडवल्या. आजच्या वेगवान डिजिटल युगातही आकाशवाणीनं आपली विश्वासार्हता आणि साधेपणा टिकून ठेवला आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसापासून ते शहरातील सुशिक्षित वर्गापर्यंत सर्वांना जोडणारी आकाशवाणी म्हणजे खरंच तिच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याप्रमाणेच कार्य करत आहे. पण या सगळ्या समृद्धीचा पाया जिथं रचला गेला ते माझं गाव होतं. माझ्या गावातील ती चावडी, ती माणसं आणि तिथलं ते वातावरण लाभलं म्हणूनच हे आकाशवाणीचं अथांग विश्व माझ्या आयुष्यात येऊ शकलं. म्हणूनच मी कृतज्ञतेने म्हणेन की जीवनाला दिशा देणारं हे समृद्ध संस्कार मला माझ्या गावामुळेच मिळाले आहेत. मंडळी, अशा ह्या आकाशवाणीवर माझं मनापासून खूप प्रेम आहे आणि आकाशवाणीबद्दल मी लिहिलेली एक कविता सादर करतो. तरंग लहरी अंतराळी शब्द स्वरांचे तुषार उधळी अंधारल्या आयुष्याच्या वाटेवर या प्रकाश उजळी प्रबोधिनी पथदर्शिनी जीवनी संजीवनी आकाशवाणी नभोवाणी आकाशवाणी नभोवाणी. भावभक्ती मनी जागवित रोज उगवते उषा नवीनही चिंतनातून दिशा लाभते जगण्याची आशा नवीनही मिळे साधका अमृतवाणी जीवनी संजीवनी आकाशवाणी नभोवाणी आकाशवाणी नभोवाणी. लहान थोर कुणीना येथे सामावून सकळांना घेते कलावंत क्रीडा साहित्यिक मोठेपण आदरानं देते प्रमोदिनी सुखदायिनी जीवनी संजीवनी आकाशवाणी नभोवाणी आकाशवाणी नभोवाणी. बहुजन हिताय बहुजन सुखाय देत गोड ललकारी गावो गावी रानो माळी गुंजत कडे कपारी निनादते ही नाद मुद्रा नभातुनी दश दिशातुनी जीवनी संजीवनी
आकाश

0: आकाशवाणी नभोवाणी आकाशवाणी नभोवाणी।
1: श्रोते हो, आठवणीचं गाव हे प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत असतं आणि आजच्या संवादातून त्या गावची शांतता, संस्कार आणि अध्यात्म आपल्या मनालाही स्पर्शून गेलं। तर श्रोते हो, आपला हा आठवणीचा सफर असाच आपण पुढच्या भागामध्ये पण सुरूच ठेवूया। तोपर्यंत नमस्कार।

0: माझं आठवणीतलं गाव।
1: माझं आठवणीतलं गाव या मालिकेचा पहिला भाग श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात। आता ऐकूया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याद्वारा प्राप्त पुणे बाजार समितीचे आजचे बाजार भाव। सर्व मालाची आवक ही क्विंटलमध्ये असून दर हे रुपयांमध्ये आहेत। बाजरी महिको आवक 544 क्विंटल, कमीत कमी 3400 रुपये ते जास्तीत जास्त 4000 रुपये, सरासरी 3700 रुपये। गहू शरबती 451 क्विंटल, 4700 ते 6400, सरासरी 5550 रुपये। ज्वारी मालदांडी 736 क्विंटल, 5400 ते 6500, सरासरी 5950 रुपये। डाळिंब आरक्ता 717 क्विंटल, 2000 ते 18000, सरासरी 10000। बटाटा लोकल 4465 क्विंटल, 800 ते 1500, सरासरी 1150 रुपये। कांदा लोकल 10333 क्विंटल, 500 ते 1800, सरासरी 1150 रुपये। टोमॅटो लोकल 1455 क्विंटल, 1000 ते 4000, सरासरी 2500 रुपये। फ्लॉवर लोकल 716 क्विंटल, 1000 ते 2500, सरासरी 1750 रुपये। कोबी लोकल 592 क्विंटल, 1000 ते 2200, सरासरी 1600 रुपये। श्रोते हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याद्वारा प्राप्त पुणे बाजार समितीचे आजचे बाजार भाव। श्रोते हो याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

0: मध्यम लहरी 378 7-8 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यान

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला। या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून

0: विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज एनडीए सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी मांडला. एनडीएचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेली 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते. जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री मोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2,169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्य

0: झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या एकूण 2,534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू हिंदी कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन रेड रोज लवर्स सेवेरेवाली गाडी फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आले आहेत. प्रसारित करत आहोत एक विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो. काल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
2: आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूयात. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेनादलांमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाजं यांची उपलब्धता, संरक्षण सामुग्री उत्पादन याबाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगता येतील?
1: सगळ्यात मोठा दृश्य परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षांमध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी.

0: आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2011-15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या, ते आपण जवळजवळ 40% 21-25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे, हा भारताने एक्सपोर्ट केलेला आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने म्हणजे या 3 ज्या आपल्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019 निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्या अंतर्गत म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं, ज्याचं नियंत्रण CDS करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राईब सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेलं आहे, जेणेकरून आपले आता पुढे येणारे तिन्ही सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू, या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या पार्टिसिपेशन कोलॅबोरेशनमध्ये आहे, पण आपण सर्व अर्थाने तयार आहे किंवा आपण ऑपरेशन सिंदूर जे झालं ते सर्व अर्थाने म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ञ सुद्धा सांगतील आपल्याला की बहुवंशी ते हवाई युद्ध होतं. त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाही आहे त्याच्यामध्ये की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे, पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ऍडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे आणि कुठलीही नागरी हानी न करता पाकिस्तानमध्ये कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं आजच्या काळातली जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई दलाला
1: सज्ज आहे, सक्षम आहे, संदेश त्याच्यातनं दिलेला आहे. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूया तर दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये कोणती पावलं उचलली?
0: अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीर मध्ये झाला आणि दिल्ली मधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रोपासनं ते Tier 2, Tier 3 शहरांपर्यंत ते पोचले होते, ते झालेले नाहीत. याचा सरळ अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ऍक्शनेबल कुठला कुठला ऍक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षांमध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिकदृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो. इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्यांनी किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरचं आहे. आंतरिक सुरक्षेमधचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला किंवा आपण असं म्हणू की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं, तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची, तर ते उत्तम उदाहरण होतं की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअल्टी म्हणतो ती झालेली नाही आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा त्याच्यानंतर काश्मीरमधनं तयार होणारे आतंकवादी दहशतवादी म्हणा यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ऍक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत, हायब्रीड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता ते सुद्धा कमी झालेला आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारने बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे. टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेला आहे आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही, हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथनं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारने तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे, ते क्रॅक केलेले आहेत आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाहीये. याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत.
1: नक्षलवादाच्या बाबतीत
0: यातल्या बऱ्याचशा गोष्टी नक्षलवादाची विरुद्ध जी लढाई आपली आहे

0: आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आहे आणि 31 मार्चला जसं अमित शहांनी सांगितलं देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉरमध्ये होते. आज झारखंडमध्ये 1 जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये 1 जिल्हा हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने 2 गोष्टी केल्या, याच्यामध्ये 3 गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारनी ऑलमोस्ट म्हणजे ही मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची, मग ती तिथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटू द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाहीये. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला. म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचसे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली, ज्यांनी लोकांचा विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला, नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं विशेषतः मागील 2-3 वर्षांमध्ये की जे फारच हार्डकोअर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर्स असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही. जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता शरण यायचं असेल तर शरण या, नाही तर तुम्हाला मारण्यात येईल, तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोअर नक्षली या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली. आणि तो शरणागतीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती, पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा सीएजीनी पॉइंट आउट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सरकारनी तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी 2 ऑप्शन ठेवले की एकतर मरा नाहीतर शरणागती पत्करा, शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. ह्या दोन्ही याच्यावर पातळीवर हे केल्यामुळे आपल्याला ही नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगलं हे पाहिजे असेल तर तुम्ही
1: आपण थोडं भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे बोलूयात. म्हणजे गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसं राहिलेलं आहेत, त्याबाबतीतलं धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय आहे.
0: याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाईन मुव्हमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने, ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्या सुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रूपाने एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवस सुद्धा टिकेल का याची खात्री देता येत नाही, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होत आहे. भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहासाचं जगातल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या ज्या पॉवर्स आहेत त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चायनाच्या बाजूनी सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय आपले इराणशी पण चांगले संबंध आहे, आपल्या तेल जहाजांना इराणनी विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे, आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीनी आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्य दिसत नाहीये तेव्हा भारताने मात्र मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाहीये.

0: रशियाच्या वळचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. हे बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळसं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुवंशी अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन हे त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांगपत्ता कोणालाच लागलेला नाही. त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही. याला अपवाद अर्थातच पाकिस्तान आणि चायना टू सम एक्सटेंट आहे आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही अशा याच्यामध्ये जाणार नाही की दो देश आपल्याला अमेरिका सुद्धा असेल तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत. जे आपण भारताचं युरोपियन युनियन सोबत जे डील झालं ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता. त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं. हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेलाही दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाईज केलेलं नाही कारण ते एक दिवस अनाऊन्स करतात मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाहीये. हे ते इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडम सोबत केलेलं आहे फिनलंड सोबत केलेलं आहे असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की बहुतांश मुस्लिम देश त्याच्या विरुद्ध बोलतील पण टर्की आणि 1-2 देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले त्यांच्यासोबत व्यापारी करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातले आंतरिक प्रश्न सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाहीये आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाणं किंवा पाकिस्तानची भूमिका एन्डोर्स करणं याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तरी हे फार लक्षणीय गोष्ट आहे.
1: शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत त्याच्यात काय सुधारणा झाली?
0: शेजारी देशांशी संबंध 1.5 वर्षापूर्वी परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे त्यांचा पक्ष परंपरागत दृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्या तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं आणि तेच कारण होतं.

0: आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच, आपण गांधींचा देश आहे, आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे, त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा जियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार, जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याच्या भारताशी राहिलेले नाही, अगेन कुठलंही सरकार असो, असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या दोन गोष्टी मोदींचं सरकारनी वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं, आणि त्या सरकारला नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका, याच्याशिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात आणि बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल, आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, निवळलेलं आहे, ते सरकार चांगलं काम करत आहे, त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये ज्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाहीये. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील एका वर्षामध्ये बदलली, विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर आणि मग आपल्यासमोर एक एनर्जी क्रायसिस तयार झाला, अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये हे करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे आणि ते संबंध सुद्धा भारताने सुरुवात केली आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ती धोरण एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो आणि हे अमेरिकेला सांगणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत अपरंत परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणार, कारण अमेरिकेचीही सवय आहे आणि आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ऍडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता, लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही, चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे, भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त तर भारत सुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल, हे भारताने या काळामध्ये दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे, ती बहुभाषी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे, पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये ही अत्यंत योग्य भूमिका.
1: तुम्ही मग बांगलादेशाचं बोलला, तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जी काही झाली ते सगळीकडे जवळजवळ होत गेले, नेपाळमध्ये थोडासा हे झालेला होता, म्यानमार मध्ये संघर्ष आहेच तिकडे, श्रीलंकेमध्येही तसं झालेलं, हे सगळे अस्वस्थ देश आहेत,
0: अस्वस्थ
1: आपले सगळे शेजारी.
0: बरोबर.
1: आणि आपण शेजारी प्रथम,
0: बरोबर,
1: नेबर फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे, त्या अनुषंगानं काय केलेलं आहे
0: भारताने? एक धोरण आणि मोदींच्या काळामध्ये ते आहे, आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढळाढळ केलेली नाहीये. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुवंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं, त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला मदत, त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत
1: तोच होता की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून एक प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती,
0: आर्थिक स्थिती,
1: आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करत आलेला आहे, त्या बाबतीत विचारतो की या काळामध्ये काय केलं
0: या सर्व देशांना, बांगलादेश असो, श्रीलंका असो, नेपाळ असो, यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच तोडले नाहीत. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हा सुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं नाही. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये

0: कोण राज्य करतो आहो ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे, आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनी सुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील, विशेषतः बांगलादेशमध्ये, म्यानमारमध्ये, तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं.
1: शेवटचा प्रश्न, ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा त्या अधोरेखित करत आहेत, तर त्या दृष्टीने ह्या 12 वर्षांमध्ये काय घडलं
0: याच्यामध्ये? ह्या सध्याचा जो क्रायसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे. पण आपण 12 वर्षाचं जर हे केलं तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे, आपण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे होऊ, कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर यामध्ये अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं, आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं, यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकली. याचा भाग 2 आम्ही आता प्रसारित केला होता. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 8:45 मिनिटांनी समाचार संध्या आणि 9 वाजता News@9 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं हावडा ब्रिज या चित्रपटातले गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कमर जलालाबादी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी. कार्यक्रमातली यानंतरची रचना आहे मजरू सुलतानपुरी यांची पेईंग गेस्ट या चित्रपटासाठी. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातील या गीताला संगीतबद्ध केलंय सचिन देव बर्मन यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत. या गीताला संगीत साज आहे शंकर जयकिशन यांचा. चित्रपट संगम.

संगम या चित्रपटातली गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगुल स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी. चित्रपट राजकुमार.

राजकुमार चित्रपटातील या गीतानंतर श्रोतेहो आता ऐकूया गीता दत्त यांच्या स्वरातलं शकील बदायूनी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय हेमंत कुमार यांनी. चित्रपट साहिब बेबी और गुलाम.

0: श्रोतेहो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया, प्रेम पुजारी या चित्रपटातलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगुलस्वरात ऐकूया नीरज यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे सचिन देव बर्मन यांनी.
1: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

प्रेम पुजारी या चित्रपटातील या गीताबरोबरच श्रोते हो, आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 10:30 झाली. ऐकूया नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात रेवा नातू यांनी गायलेला राग जनसमोहिनी आपण ऐकूया. विलंबित लय रूपक तालात निबद्ध असून बोल आहेत हे शिवनंदन, आणि द्रुतलय एक तालात निबद्ध असून बोल आहेत शिवशंकर नाचे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संजय करंदीकर यांनी, आणि हार्मोनियमवर साथ आहे उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची. ऐकूया रेवा नातू यांनी गायलेला राग जनसमोहिनी.

रेवा नातू यांनी गायलेला राग जनसमोहिनी आत्ताच आपण ऐकलात. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 मिनिटांनी इंग्रजीमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणार आहेत. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: major step to enhance passenger safety by launching nationwide fire safety audits at railway stations. The initiative aims to assess existing fire safety systems and identify areas requiring improvement to enhance passenger safety and protect railway assets. The Ministry of Railways said the audit will cover all critical safety infrastructure, including station buildings, electrical installations, air conditioning and ventilation systems, emergency exits and firefighting equipment. In badminton, PV Sindhu and Tanvi Sharma today advanced to the second round of women's singles event at Australian Open Tournament in Sydney. Two-time Olympic medalist Sindhu defeated Peru's world number 76, Inés Castillo, 21-13, 21-11 in the first round clash of the tournament. Sindhu's pre-quarter final match will be played against compatriot and world number 39, Isharani Barua. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता ऐकूया हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. पुणे शहर आणि परिसरात येत्या 13 तारखेच्या सकाळपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून दुपारी आणि संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी 8:30 झालेल्या नोंदीनुसार पुणे शहर आणि परिसरात कमाल तापमान 35.2 दशांश सेल्सिअस तर किमान तापमान 25.5 दशांश सेल्सिअस एवढं नोंदलं गेलं आहे. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी केतके हर्डीकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.